0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजला सुफला मलयजशीतला।

शुद्ध सुप्रभात. FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 14 आषाढ 1948 अर्थात 5 जुलै 2026. श्रोते, आमच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

शतरात्राचा आपण अपर्ण देणे आणि सहकाऱ्यांनी गायले सूर्याष्टकम स्तोत्र आपण ऐकलं. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेली उपाळी. रचना आहे जगदीश केवळकर यांची, तर संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

श्रुतीनाथाचा आपण सुधीर फडके यांच्या स्वरातील भोपळे आपण ऐकली. रचना होती जगदीश खेबुडकर यांची, तर संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील संत निवृत्तीनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत नियोजन आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचंच.

शक्यतोतर आपण पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मरणातील संत निवृत्तीनाथ महाराजांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचंच. शक्यतो मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत नियोजन श्रीधर फडके यांचं.

0: आपण महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांची देशभक्तीपर गीत रचना ऐकलीत. संगीत नियोजन होतं वसंत देसाई यांचं. या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवन्य दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात जीवाणू खतांचे फायदे याविषयी दिनेश प्रसाद माखरे यांची संकलित माहिती.
1: शेतकरी बंधूंनो, शेत जमिनीत जोपर्यंत सेंद्रिय कर्ब गांडोळे सूक्ष्म जीवाणू यांची संख्या भरपूर होती तोपर्यंत पिकांचं समाधानकारक उत्पादन मिळत होतं. परंतु नंतर रासायनिक शेती पद्धतीत शिफारस केलेल्या खते, कीटकनाशके, रोगनाशके व तणनाशके यांचा वापर वाढल्यानंतर उत्पादनावर परिणाम होत गेला आणि लागवड खर्च वाढला. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कमी खर्चाची व जास्त निव्वळ उत्पन्न देणारी शेती पद्धती अवलंब केला पाहिजे. त्यासाठी जमिनीत विविध प्रकारचे असंख्य जीवाणू असतात. काही जीवाणू पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात तर काही रोग प्रतिबंधक असतात. असे उपयुक्त जीवाणू मातीतून विलग करून त्यांची कार्यक्षमता तपासली जाते. असे अतिकार्यक्षम जीवाणू प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर वाढवून ते जमिनीत पुन्हा वापरल्याने त्यांची जमिनीतील संख्या वाढते, त्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ होते. प्रयोगशाळेत सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणाऱ्या कार्यक्षम जीवाणूंची स्वतंत्ररित्या वाढ करून योग्य अशा वाहकात मिसळून तयार होणाऱ्या मिश्रणाला जीवाणू खत असे म्हणतात. ही जीवाणू खते पिकांना नत्र मिळवून देतात, अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळवितात आणि सेंद्रिय पदार्थांचं जलद विघटन करतात. या खताला बॅक्टेरियल कल्चर जीवाणू संवर्धक असेही म्हणतात. नत्र स्थिरीकरण करणारी खते एझेटोबॅक्टर, एझोस्पिरिलम, बेझरेंकिया हे जीवाणू जमिनीमध्ये पिकांच्या मुळाभोवती राहून असहजीवी पद्धतीने कार्य करतात. ते हवेतील मुक्त नत्र शोषून घेतात व पिकांना उपलब्ध करून देतात. ही जीवाणू खते शेंगवर्गीय पिके वगळून सर्व एकदल तृणधान्य भाजीपाला व फळ पिकांना उपयोगी पडतात. जसे ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, मका, कापूस, सूर्यफूल, मिरची, वांगी, डाळिंब, पेरू, आंबा इत्यादी. हे जीवाणू पीक निहाय 20 ते 160 किलो नत्र प्रति हेक्टरी प्रतिवर्ष स्थिर करतात. रायझोबियम या जीवाणूचे कार्य सहजीवी पद्धतीने चालते. हे जीवाणू शेंगवर्गीय पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात. हवेतील नत्रवायू शोषून घेऊन मुळावाटे पिकास उपलब्ध करून देतात. एकाच प्रकारचे रायझोबियम जीवाणू सर्व शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाही. त्यामध्ये वेगवेगळे 7 गट आहेत. वेगवेगळ्या गटातील पिकांना विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम गटाचे जीवाणू खत वापरावे. या जीवाणू खताच्या वापराने पीक निहाय 200 ते 300 किलो नत्र प्रति हेक्टरी प्रतिवर्ष स्थिर केला जातो. स्फुरद विरघळणारे जीवाणू जमिनीत विरघळण्यास कठीण असलेल्या काही अन्नद्रव्यामध्ये स्फुरद हा पहिल्या क्रमांकाचा आहे. याकरिता स्फुरद विरघळणारी जीवाणू खते अविद्राव्य स्थिर रूपी स्फुरदाचं द्रव्य रासायनिक स्वरूपात रूपांतर करून पिकांना उपलब्ध करून देतात. ही खते 30 ते 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी विद्राव्य स्वरूपात पिकांना उपलब्ध करून देतात. परिणामतः पिकाचं उत्पादन 10 ते 20 टक्क्यांनी वाढतं. जीवाणू खतांची मात्रा पाकिटातील जीवाणू संवर्धक पुरेशा पाण्यामध्ये मिसळून बियाण्याला हळूवारपणे सर्व बियांवर सारख्या प्रमाणात लेप बसेल, बियांचा पृष्ठभाग खराब होणार नाही अशा पद्धतीने लावावे. बियाणे ओलसर करून घेऊन जीवाणू संवर्धक सारख्या प्रमाणात लावावे. जीवाणू संवर्धक लावलेले बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे आणि ताबडतोब पेरणी करावी. रोपांच्या मुळांवर, उसांच्या कांड्यावर किंवा बटाट्याच्या बेण्यावर तसेच

0: शेतात मातीत मिसळूनही जीवाणू खतांचा वापर करता येतो. 10 किलोग्रॅम बियाण्यासाठी साधारणतः 1 पॅकेट जीवाणू खत लागतं. भाजीपाला रोपे तयार करताना 10 किलो बियाण्यासाठी 1 पाकिट, रोपांची पुनर्लागण करताना प्रति हेक्टरी 250 ग्रॅमची 2 पाकिटे, ऊस 1 एकर क्षेत्रासाठी लागणाऱ्या बेण्यास 10 ते 12 पाकिटे 250 ग्रॅमची वापरावी. जीवाणू संवर्धकाचे पाकिट सावलीत ठेवावे, तसेच सूर्यप्रकाश आणि उष्णता यापासून त्याचं संरक्षण करावं. जीवाणू संवर्धक लावलेले बियाणे रासायनिक खतात किंवा इतर औषधामध्ये मिसळू नये. बुरशीनाशक आणि कीटकनाशके लावायची असल्यास अगोदर अशी प्रक्रिया पूर्ण करून शेवटी जीवाणू खत लावावे. पाकिटावर जी अंतिम तारीख दिलेली असेल त्यापूर्वीच ही खते वापरावी. बरे तर शेतकरी बंधूंना आज एवढंच. नमस्कार, धन्यवाद.
1: श्रोतापन कृषीवाणी या सत्रामध्ये जीवाणू खतांचे फायदे याविषयी दिनेश प्रसाद माकरे यांची संकलित माहिती आपण ऐकलीत. याबरोबर आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. श्रोतो सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सुरुवातीस ऐकूया ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते, मातीचा सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. पावसाळा म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्याचा काळ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या पावसामुळे निसर्ग ताजातवाना होतो त्याच पावसाळ्यात आपली त्वचा आणि केस मात्र अनेकदा का त्रस्त होतात? हा ऋतू आपल्या त्वचा आणि केसांसाठी काही आव्हानेही घेऊन येतो. आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याचा त्वचा आणि केसांवर नेमका काय परिणाम होतो. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरूम येतात, त्वचा तेलकट होते, केस खूप गळायला लागतात. हे नेमके का होते? आयुर्वेदात वर्षा ऋतू हा अत्यंत महत्वाचा ऋतू मानला आहे. चरकाचार्यांनी सांगितले आहे की या काळात शरीराची ताकद तुलनेने कमी असते. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे शरीर आधीच थकलेले असते आणि त्यावर पावसाळ्यातील दमट वातावरण, सूर्यनारायणाचे क्वचित होणारे दर्शन म्हणून कमी सूर्यप्रकाश आणि मंदावलेली पचनशक्ती यांचा परिणाम होतो. वर्षा ऋतूमध्ये वातदोषाचा प्रकोप होतो आणि पचनशक्ती म्हणजेच अग्नी मंदावतो. पचन नीट न झाल्यास शरीरातील रस, रक्त आणि इतर धातूंचे पोषण व्यवस्थित होत नाही. त्वचा आणि केस हे आपल्या अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंब असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता खूप वाढते, त्यामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. अनेकांना चेहरा तेलकट होणे, मुरूम येणे, त्वचेवर चिकटपणा जाणवणे अशा तक्रारी सुरू होतात.

0: काही व्यक्तींमध्ये मात्र त्वचा निस्तेज दिसणे, खाज येणे किंवा त्वचा नाजूक होणे अर्थात संवेदनशीलता वाढणे असे बदल दिसू शकतात. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे पोषण आपण जे खातो त्यातून मिळते. जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा धातूंचे पोषण नीट होत नाही. त्याचा परिणाम सर्वप्रथम त्वचा, केस आणि नखांवर दिसून येतो. याशिवाय पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता खूप वाढते. या दमट वातावरणामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात, त्यामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरुम, पुरळ यांची समस्या वाढू शकते. पायाच्या बोटांमध्ये, काकेत, मानेच्या घड्यांमध्ये खाज किंवा लालसरपणा दिसू शकतो. याचे कारण केवळ बाह्य स्वच्छता नसून अंतर्गत असंतुलनही असू शकते. केसांबाबतीतही असेच आहे. पावसाळ्यात केस वारंवार ओले होतात. वातावरणातील ओलावा आणि घाम यामुळे टाळूवर तेल साचते, त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा वाढणे, खाज येणे आणि केस गळती वाढणे या समस्या निर्माण होतात. आयुर्वेद आपल्याला सांगतो की ऋतू बदलला की ऋतुचर्या, दिनचर्याही बदलली पाहिजे. तशीच त्वचा आणि केसांची काळजीही बदलायला हवी. एक महत्वाचा गैरसमज आहे, तो म्हणजे पावसाचे पाणी शुद्ध असते. प्रत्यक्षात वातावरणातील धूळ, धूर, प्रदूषण आणि विविध कण पावसाच्या पाण्यात मिसळलेले असू शकतात. त्यामुळे वारंवार पावसात भिजल्यास केसांची गुणवत्ता कमी होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी ही केवळ बाहेरून लावायच्या उत्पादनांवर अवलंबून नसते. योग्य आहार, स्वच्छता, पुरेशी झोप आणि ऋतुचर्या पाळणे तितकेच आवश्यक असते. लक्षात ठेवा, ऋतू बदलतो तेव्हा शरीराच्या गरजाही बदलतात. त्या ओळखून काळजी घेतली तर पावसाळाही आरोग्यदायी आणि आनंददायी ठरू शकतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
3: परिसर

0: श्रोतहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपला आजपासून चार भागांसाठीचा विषय आहे पर्यावरणपूरक पंढरीची वारी. काय श्रोतहो, आता आषाढी वारीचे दिवस अगदी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि पांडुरंग भक्तांची तयारीसाठी लगबग सुरू आहे. आपण ऐकतो की पालखी सोहळा म्हणजे एक चालतं बोलतं वाचतं गाजतं शहरच. हे शहर वारी मार्गावर पुढे पुढे मार्गक्रमण करत असतं. ज्या ज्या गावातून शहरातून ही भक्तांची मांदियाळी जात असते तिथे तिथे भक्तिभाव अगदी उचंबळून येत असतो. पण त्याचबरोबर या वारकऱ्यांसाठी ज्या सोयीसुविधा करतात त्या करत असताना वारी पुढे सरकल्यावर या मार्गावरती अस्वच्छता, दुर्गंधी, रोगराई, प्लॅस्टिक आणि निर्माल्याचे ढीग याही समस्यांना सामोरं जावं लागतं. वारीत वारकरी होऊन चालणं हे जितकं आनंददायक तितकंच ही अस्वच्छता दूर करून त्यावर उपाय शोधून पुन्हा तो परिसर स्वच्छ करणं ही पण ईश्वर भक्तीच सेवा आहे असे विचार करणारे ही पांडुरंग भक्त आहेत. द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी ही अशीच एक सेवाव्रती संस्था आहे. या समस्यांसाठी समाधान शोधण्याचं कार्य सेवा म्हणून करते. गेली 13 वर्ष पर्यावरण जनजागृतीसाठी ही संस्था प्रयत्नरत आहे. याचे अध्यक्ष प्रशांत अवचटजी आपल्या परिसर कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचा तपशील आपल्याला देणार आहेत. नमस्कार अवचट सर.
1: रामकृष्ण हरी.
0: अवचट सर, वारी मार्गावर होणारं जे निरनिराळं प्रदूषण आहे ज्याबद्दल मी आता बोललो, ही समस्या किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं?
1: एकतर वारी हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक गाभा आहे. तर वारी ही 40 वर्षापूर्वी पण होती, वारी ही 40 वर्षानंतरही राहणार आहे. पण 40 वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही थर्माकोलचं ताट

0: नव्हतं, एकही प्लॅस्टिकची पिशवी नव्हती, आणि खऱ्या अर्थानं ती निसर्गवारी होती. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण न करता हा सगळा समाज एका गावातून दुसऱ्या गावात जात होता. वारकरी हा खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा एक वाहक आहे. म्हणजे पर्यावरण पूरक जीवनशैली हा वारकरी लोकांना शिकवतो. आता हे कसं काय, तर स्वाभाविकपणे वारीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस चालायचं असतं त्यावेळेस तुमच्या गरजा कमीत कमी पाहिजेत, कारण रोज तुम्हाला 15-20 किलोमीटर चालायचंय. त्याचबरोबर तुमचा आहार नियंत्रित पाहिजे, कारण तुम्हाला तुमची तब्येत नीट राखायची आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एका अर्थानं परचेसिंग जे आहे हे परचेसिंग होत नाही, आणि परचेसिंग जिथे कमी आहे तिथे कचऱ्याचा प्रश्न अतिशय कमी आहे. त्यामुळे एका अर्थानं वारकरी हा पर्यावरण पूरक जीवनशैली जी आहे ही जीवनशैली जगायला शिकवतो. आणि खऱ्या अर्थानं संतांनी आपल्याला हाच विचार दिलाय की संयमी जीवन जगा. संयम म्हणजे काय, की ज्या गोष्टींची मला गरज नाहीये अशा अनावश्यक गोष्टी मी माझ्या जीवनातून त्याचं परचेसिंग टाळलं पाहिजे. मला वाटतं हेच एका अर्थानं पर्यावरण पूरक जीवन वारकरी आपल्याला शिकवत असतो. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की ज्या गावातून वारी पुढे निघून जाते त्या गावात टनेजवर प्लास्टिक आणि थर्माकोलचा कचरा गोळा केला जातो. आणि हा सगळा कचरा जो आहे हा सगळा कचरा अविघटनशील आहे. हा सगळा कचरा निसर्ग चक्रात कुठेही विघटन पावत नाही. ज्या वेळेस ही सगळी जनावरं भटकी जनावरं असेल त्या आसपासच्या गावातली जनावरं असतील ती जनावरं ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या प्लेट सहित ते अन्न खातात.
1: बरोबर.
0: आणि हे त्यांचं अन्न नाहीये. आणि हे पोटात गेल्यामुळे जवळजवळ 550 जनावरं आतापर्यंत या वारी मार्गावर मृत झालेली आहेत.
1: बरोबर.
0: कुणी या गोष्टी जाणून बुजून करतंय असं नाही.
1: बरोबर.
0: पण सहज उपलब्धता
1: नकळत होत आहे.
0: नकळत होत आहे. आणि याचे दुष्परिणाम काय होणार आहेत.
1: बरोबर.
0: हे आमच्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळं ही समस्या अतिशय गंभीर बनलेली आहे.
1: बरोबर. अवसट सर, आपण या समस्येचं निराकरण करण्यासाठी जे काही तुम्ही
2: आकाशवाणी
1: त्याबद्दल
2: संप्रती वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः.
3: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. शीतळ सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत.
4: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गढी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87889736391. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
5: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइपिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
6: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
7: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
6: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
8: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
9: हो? मग
8: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
9: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
8: का बरं?
9: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
10: पण कुठे?
9: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
10: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98238552852.
11: दादाचा असो व ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची, नटून बुरडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची, मनपसंत दागिने

0: विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये। पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने वस्तू खरेदीसाठी बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड।
1: श्रोता, ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। श्रोता, या रूपरेषेत ठीक 7 वाजता नमस्कार बीड हा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून, 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षीकृत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम, ठीक 8 वाजता समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 8:40 लोकसंवाद कार्यक्रम आम्ही प्रसारित करू, ठीक 9 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 10 वाजता श्रोत्यांनी पत्र कोरल्या हिंदी गीतांचा कार्यक्रम अर्थात आपकी पसंद, 10:30 बालजगत या कार्यक्रमांतर्गत आयएसओ मानांकन पुरस्कार प्राप्त शाळेतील मुख्याध्यापक, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक मुक्कामपोस्ट जरेवाडे येथील मुख्याध्यापक संदीप पवार यांची वैशाली राऊत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। सादरकर्ते असतील योगीराज बच्चे। सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम, 11:45 मिश्र सेनेचा कार्यक्रम, दुपारी ठीक 12 वाजता महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र, 7:15 सुगम सहेचा कार्यक्रम, 7:30 कृषीविषयक कार्यक्रम माझावर माझाशिवार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, रात्री 8:45 समाचार संध्या, 8:45 समाचार संध्या, ठीक 9 वाजता न्यूज 8:00 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू, रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र, तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र। श्रोता, हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षित करू आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून। तर श्रोता, आता आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत। आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 वाजलेत, ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम।

श्रोता नमस्कार, आकाशवाणी बीडच्या नमस्कार बीड या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. शेतकरी बांधवांना कर्जाच्या लाभापर्यंत व्याज आकारणी नाही. शिरूर तालुक्यातील 2 शाळांना स्वच्छ पाण्याची अमूल्य भेट. आरआर केबल फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून शीतपेय जलकुंभाचं लोकार्पण. पावसाळ्यात विद्युत अपघात टाळण्यासाठी सतर्क राहा. खबरदारी हीच सुरक्षा. महावितरणचे नागरिकांना आवाहन. आता घडामोडी विस्तारानं. शतोळ शेतकरी बांधवांना कर्जाच्या लाभापर्यंत व्याज आकारणी नाही. शेतकरी वर्गाचा विचार प्राधान्यानं करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा करण्यात आली. यासोबतच या योजनेची लाभ पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या थेट बँक खात्यामध्ये प्राप्त व्हावा आणि यात बँकांची भूमिका महत्वाची ठरविण्याचाही निर्णय झालेला आहे. यात उल्लेखनीय बाब म्हणजे लाभ मिळेपर्यंत व्याजाची आकारणी बँकांनी करू नये असाही निर्णय झाला आहे. शेती कर्जासाठी मध्यवर्ती बँका तसंच सहकारी बँका यांना स्पष्ट आदेश देणारा शासन निर्णयही काढण्यात आला आहे. 30 जून 2025 या तारखेपर्यंत थकीत असलेली आणि मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्ज या अंतर्गत विचारात घेतली आहे. यात पात्र ठरणाऱ्या शेतकरी बांधवांना 2 लाख रुपयाचं कर्जमाफी मिळणार आहे. ज्यांचं कर्ज 2 लाखाहून अधिक आहे अशा शेतकरी बांधवांनी 2 लाखापेक्षा अधिक असणाऱ्या कर्जाच्या रकमेचा भरणा केल्यावर त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. ज्यांचं कर्ज 2 लाखापेक्षा अधिक आहे त्या सर्व शेतकरी बांधवांनी तातडीनं आपली रक्कम भरणं आवश्यक आहे. याची नोंद घेऊन त्यांना पात्र लाभार्थी होण्याची प्रक्रिया प्रथम पार पाडावी लागणार आहे. शतोळ विद्यार्थ्यांना स्वच्छ शुद्ध आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशानं आरआर केबल फाउंडेशन यांच्या सीएसआर निधीतून निरंजन सेवाभावी संस्था यांच्या संकल्पनेतून शिरूर कासार येथील कालिकादेवी विद्यालय आणि महात्मा फुले विद्यालय या 2

शहरांमध्ये अत्याधुनिक आरओ फिल्टरयुक्त शीतपेय वॉटर कूलर प्रकल्पाचं लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झालं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. दिवसभर शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वर्षभर शुद्ध थंड आणि आरोग्यदायी पिण्याचं पाणी सहज उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे हजारो विद्यार्थ्यांना सुरक्षित पिण्याचं पाणी मिळणार असून पाण्यातून पसरणाऱ्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होईल. परिणामी विद्यार्थ्यांचं आरोग्य सुदृढ राहून त्यांच्या शिक्षणातही सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. श्रोतो, पावसाळ्यामध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे महावितरणच्या वीज यंत्रणेला मोठा फटका बसत असतो. विजेच्या तारा तुटणं, विजेचे खांब कोसळणं, रोहित्र कोसळणं, त्याचबरोबर करंट उतरणं अशा घटना घडत असतात. अशावेळी काही प्रसंगी दुर्घटनाही घडतात. त्यामुळं पावसाळ्यात होणारे संभाव्य विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळण्याचे आणि खबरदारी घेण्याचं आवाहनही महावितरणनं नागरिकांना केलं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळं तुटलेल्या फांद्या वीज वाहिनीच्या तारावर अडकून पडल्या असल्यास त्या स्वतः काढण्यास प्रयत्न करू नये. तसेच झाडे पडल्याने वीज खांब वाकला वा मोडला जातो, परिणामी वीज तारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्यानं अशा तुटलेल्या लोंबकळणाऱ्या वीज तारांपासून सावध राहावं. या तारांना हात लावण्याचा किंवा हटवण्याचा प्रयत्न करू नये आणि त्वरित महावितरणशी संपर्क साधावा. घरात बसवलेल्या मीटरवर पाणी पडत असल्यास किंवा मीटर असलेली भिंत ओली असल्यास त्वरित महावितरणशी संपर्क साधावा. विजेच्या पोलला हात लावू नये. अशा स्थितीमध्ये संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावं. बीड जिल्ह्याच्या 78-75-17-64-64 मोबाईल नंबर पुन्हा एकदा ऐका, 78-75-17-64-64 या सनियंत्रण कक्षाच्या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधावा. या क्रमांकावरती व्हॉट्सअप सेवाही कार्यरत असल्यानं टेक्स्ट मेसेजसह तक्रारशी निगडीत फोटोही वीज ग्राहकांना शेअर करता येणार आहेत. श्रोतो, आता ऐकूयात आजचे ठळक दिने विशेष. आजच्या दिवशी 1687 मध्ये सर आयझॅक न्यूटन यांनी त्यांचं प्रसिद्ध प्रिन्सिपिया मॅथमॅटिका हे पुस्तक प्रकाशित केलं. 5 जुलै 1905 रोजी लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली. 5 जुलै 1913 मध्ये बालगंधर्व यांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली. श्रोतो, या माहितीबरोबरच आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतो. मी गोपाळ ठाकूर आपला निरोप घेतो. नमस्कार. लेखन सौजन्य अतुल कुलकर्णी आणि नमस्कार बीड या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.

0: ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र FM 102.9 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र बीड आकाशवाणी केंद्र।
1: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे। श्रोतव्यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।

0: माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार. एनपीएस संचय सोबत.
1: श्रोते हो, भावतरंग हा कार्यक्रम 7:40 पुन्हा आपण ऐकू शकाल. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू. केंद्र सरकारकडून कांद्याच्या खरेदी दरात 13% वाढ. सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी सहकार शिक्षण निधी उभा करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत संसदेचं पावसाळी अधिवेशन. आणि पंढरपूरकडे जाणाऱ्या पालख्यांनी मराठवाडा गजबजला. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या शेतकऱ्यांना 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. यासाठी 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळांमध्ये अधिसूचित पिकांचं चालू वर्षातलं सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे. खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळ, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा या एकूण 14 पिकांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी दरात 13% वाढ केली आहे. आता हे दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. सुधारित खरेदी दर कालपासून लागू झाल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार देशात कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या कांद्याचा साठा पुरेसा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह नाहीत असंही मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. काल मुंबईत राज्य सरकारच्या सहकारी संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या जीडीपीमध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहेत असं फडणवीस म्हणाले. दरम्यान आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त राज्य सहकारी संघ आणि सहकारी महाराष्ट्र यांच्या वतीनं सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन

0: गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिनाभरात निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघं परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्रा इथल्या छापखान्यातले कर्मचारी आहेत. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक झाली आहे. वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन हे सखोल चाचण्यांनंतर वापरण्यात आणलं असून वाहनधारकांनी याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. काल पुण्यात ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया एआरएआयचे संचालक डॉ रेजी मथाई यांनी याबाबत माहिती दिली. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतरच वापरात आणली जातात असं मथाई यांनी सांगितलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या मान्यतेनंतर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती 21 ऑगस्ट हा दिवस राज्य सरकार जलसंधारण दिन म्हणून साजरा करणार आहे. मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारानं शासनानं हा बदल केला आहे. यापूर्वी 10 मे हा सुधाकरराव नाईक यांचा स्मृतिदिन जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जात होता. आषाढी एकादशीनिमित्त मुक्ताईनगरहून पंढरपूरकडे जाणाऱ्या संत मुक्ताबाई पालखीचं काल जालना शहरात आगमन झालं. आज सकाळी 9:30 वाजेपर्यंत JES महाविद्यालयाच्या प्रांगणात पालखीचा रिंगण सोहळा होणार आहे. वारकरी भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेगाव इथल्या संत श्री गजानन महाराज यांची पालखी काल हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात झिरो फाटा इथं दाखल झाली. श्री क्षेत्र त्रिधारा इथं पालखीचा मुक्काम होता. वारी विठोबाची साथ आरोग्याची या उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाच्या वतीनं वारकऱ्यांची तपासणीही करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथून संत नामदेव महाराज पायी पालखी सोहळ्याचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. नरसी ते पंढरपूर दरम्यान 19 ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम होणार असून 5 ठिकाणी अश्वरिंगण सोहळा होणार आहे. यापैकी पहिला पालखी रिंगण सोहळा उद्या 6 जुलै रोजी हिंगोलीच्या रामलीला मैदानावर होणार आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातला पहिला गोल रिंगण सोहळा काल नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातल्या दातली इथं उत्साहात पार पडला. सुमारे 30 ते 35 हजार वारकरी यावेळी उपस्थित होते. यवतमाळहून दिव्यांगांची वारी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं हे 3रं वर्ष आहे. पूर्णत दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही राज्यातली पहिलीच वारी असून ती 22 दिवसात 521 किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूरला पोहोचणार आहे. अहिल्यानगर बीड परळी रेल्वे प्रकल्पातल्या वडवणी ते परळी वैद्यनाथ या शेवटच्या मार्गाचं काल आता काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. या मार्गावर रेल्वे रूळ टाकण्याचं काम 75% पूर्ण झालं असून सिग्नल यंत्रणा उभारणं आणि विद्युतीकरणाचं काम 80% पूर्ण झालं आहे. हे काम पूर्ण होताच या मार्गावरून थेट विजेच्या इंजिनची चाचणी घेता येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी काल मतदान झालं. बँकेच्या 21 संचालकांपैकी 8 सदस्य बिनविरोध निवडून आले असून उर्वरित 13 संचालकांसाठी काल मतदान घेण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ अध्यासन केंद्रातर्फे काल मराठी भाषा चिंतन परिषद घेण्यात आली. यावेळी 10वीत मराठी विषयात अनुत्तीर्ण, कारण, मीमांसा, चिंतन आणि उपाययोजना या विषयांवर उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केलं. भारत सरकारचे प्रतिनिधी तथा साहित्य अकादमीचे डॉ नरेंद्र पाठक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अयोध्या इथल्या श्रीराम मंदिराच्या देणगीत झालेल्या अपहाराच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज राज्यव्यापी श्रीराम रक्षा घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली गुलमंडी इथल्या सुपारी हनुमान मंदिरात जिल्हाव्यापी घंटानाद आणि महाआरती करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यात राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत जिल्हा

मध्यवर्ती सहकारी बँकेनं जिल्ह्यातल्या 11,166 थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा तपशील शासनाच्या ऑनलाईन कर्जमुक्ती पोर्टलवर अपलोड केला आहे. जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे यांनी ही माहिती दिली. या पात्र शेतकऱ्यांवरील थकीत कर्जाची एकूण रक्कम 95,92,00,000 रुपये इतकी आहे. लातूर महापालिकेकडून नागरिकांना थकीत कराचा भरणा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उद्या 6 जुलैपासून 20 जुलैपर्यंत या कालावधीत थकीत कराचा एकरकमी भरणा करणाऱ्या नागरिकांना व्याज शास्तीमध्ये 100% सवलत देण्याचा निर्णय आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी जाहीर केला. पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत जास्तीत जास्त घरांवर सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी उद्या 6 जुलैपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सूर्यरथ या फिरत्या जनजागृती मोहिमेला प्रारंभ होत आहे. नॅशनल सोलर एनर्जी फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे

0: उद्या 6 जुलैपासून 20 जुलैपर्यंत या कालावधीत थकीत कराचा एकरकमी भरणा करणाऱ्या नागरिकांना व्याज शास्तीमध्ये 100% सवलत देण्याचा निर्णय आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी जाहीर केला. पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत जास्तीत जास्त घरांवर सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी उद्या 6 जुलैपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सूर्यरथ या फिरत्या जनजागृती मोहिमेला प्रारंभ होत आहे. नॅशनल सोलर एनर्जी फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे पीडब्ल्यूसी आणि एनर्जीवा व्हेंचर्स यांच्या सहकार्यानं हा सूर्यरथ सुरू केला जात आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रणालीद्वारे 1 कोटी घरांना मोफत वीज उपलब्ध करून देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, नाशिक, बुलढाणा, गोंदिया, जळगाव, गडचिरोली आणि इतर भागात जोरदार पावसामुळे पूरपरिस्थिती, रस्ते पाण्याखाली जाणं, दरडी कोसळणं आणि वाहतुकीवर परिणाम झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहाटेपासूनच सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे सूर्यदर्शन झालं नाही. दरम्यान हवामान विभागानं आज मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून कोकणासह पुणे, सातारा, घाटमाथा परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू. केंद्र सरकारकडून कांद्याच्या खरेदी दरात 13% वाढ. सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी सहकार शिक्षण निधी उभा करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत संसदेचं पावसाळी अधिवेशन. आणि पंढरपूरकडे जाणाऱ्या पालख्यांनी मराठवाडा गजबजला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: FM बँड 101.1.
3: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:21 झाले आहेत. श्रोता ऐकूयात काही जाहिरात संदेश.
4: दादाचा असो वा ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची. नटून बुडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची. मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये. पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने, वस्तू खरेदीसाठीच बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
5: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
6: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
5: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
7: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
8: हो मग.
7: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
8: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
7: का बरं?
8: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
7: पण कुठे?
8: मॅक केअर हॉस्पिटल.

0: चांदेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं आणि हो या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98238552852.
2: सिंदफडा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफडा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर, नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफडा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87889736191. सिंदफडा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
3: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोता सुरक्षित करत आहोत. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आणि शासन स्तरावर असा कोश निर्मितीचा म्हणजे कुमार विश्वकोश निर्मितीचा हा पहिलाच प्रयत्न असावा. तर आम्ही उत्सुक आहोत की कुमार विश्वकोश हा नेमका काय आहे, त्याची भूमिका काय आहे आणि तो तयार करावा असं का वाटलं.
1: नक्कीच. का कसं आहे की पश्चिमी देशामध्ये कोश निर्मितीची अनेक शतकांची परंपरा आहे, आपल्याकडे तसं नाही. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याबरोबर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं काम सुरू झालं आणि हे काम सुरू असतानाच कुमार विश्वकोश म्हणजे मुलांसाठी सुद्धा एक कोश असावा अशी संकल्पना एक कल्पना मांडली गेली आणि तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखालीच हा कुमार विश्वकोशचा एक प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला, जे मुख्यतः कुमारांसाठीच म्हणजे उद्याच्या नागरिकांसाठीच तयार केलेला हा कोश आहे. याचा मुख्य वाचक वर्ग 9वी ते 12वी इयत्तांमध्ये शिकणारी ही मुलं, सर्वसाधारणपणे 14 ते 18 वयोगटातील मुलं मुली हा आहेत. म्हणजे कुमार विश्वकोशाचा विचार करता हे खंड ज्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत आहेत. हा कोश करण्यामागची भूमिकाच ही होती की मुलांना विविध विषयांचा सर्वांगीण परिचय व्हावा, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांविषयी एक तर्कनिष्ठ आणि विवेकबुद्धीनं विचार करता यावा, सभोवतालच्या घटनांचं कुतूहल मुलांमध्ये निर्माण व्हावं, अशा सारख्या अशा पद्धतीनं म्हणजे विज्ञान आणि मानवीय या विषयांची अभिरुची निर्माण व्हावी आणि मुख्य म्हणजे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा, या भूमिकेतून या प्रकल्पाकडे त्यावेळी बघितलं गेलेलं आहे.
0: सर, मग यावेळेला देखील संपादन मंडळावर कोण अध्यक्ष म्हणून होतं आणि पहिल्या खंडाचं काम कधी सुरू झालं किंवा कसं सुरू झालं?
1: खऱ्या अर्थानं डॉक्टर विजया वाड जेव्हा विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष झाल्या त्यांच्या कारकिर्दीत या कामाला गती मिळाली आणि प्राध्यापक डॉक्टर हेमचंद्र प्रधान जे होते होमिओबाबा विज्ञान शिक्षण केंद्राचे तत्कालीन संचालक त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष संपादन समिती स्थापन केली गेली आणि जीवसृष्टी आणि पर्यावरणाचं वाढतं महत्व लक्षात घेता पहिला खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण अशा नावानं त्याची निवड होऊन त्याचं काम हाती घेण्यात आलं आणि या पहिल्या खंडाच्या समन्वयाची जबाबदारी सुद्धा होमिओबाबा विज्ञान शिक्षण केंद्राने स्वीकारली आणि या खंडाचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा असा एक विचार पुढे आला की कुमार विश्वकोशाचा प्रत्येक खंड जो आहे तो विशिष्ट विषयाला वाहिलेला असल्यामुळे 500 पृष्ठांमध्ये ते काय माहिती बसवणं शक्य होणार नसल्याने प्रत्येक खंडाचे एकापेक्षा अधिक भाग होतील असंही

0: वेळेस ठरवण्यात आलं होतं.
1: सर, मग पहिला जो खंड त्याचा तयार झाला तर तो कसा आहे आणि त्यामध्ये काय काय आहे किंवा त्याचं स्वरूप कसं आहे?
0: आता पहिला खंड जो प्रकाशित झालेला आहे, जीवसृष्टी आणि पर्यावरण, म्हणजे या खंडाबद्दल जर म्हणाल तर या खंडातील प्रत्येक नोंदी ह्या सुटसुटीत आहेत, सोप्या भाषेत लिहिलेल्या आहेत आणि रसपूर्ण झालेल्या आहेत, यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. म्हणजे खंडातील प्रत्येक तुम्ही बघाल ना, चित्र जी आहेत तर ती रंगीत आहेत, प्रत्येक नोंदीला चित्र आहेत असाही कटाक्ष त्यावेळेस ठेवण्यात आलेला होता. म्हणजे मुलांना हाताळणं सुद्धा सोपं जावं या दृष्टीने खंडाचा आकार कसा असावा, त्याची मर्यादित पृष्ठसंख्या याचाही विचार करण्यात आलेला आहे. आणि असा हा जो पहिला खंड आहे जो की चार भागामध्ये तो प्रसिद्ध झालेला आहे, तो ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर तो मोफत उपलब्ध आहे. आपण ते वाचू शकता www.vishwakosh.marathi.gov.in आणि दुसरं जे संकेतस्थळ आहे www.marathivishwakosh.org. विशेष म्हणजे अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीमधील आवृत्ती सुद्धा या खंडाची प्रसिद्ध आहे. तसंच ध्वनिमुद्रित स्वरूपातही हा खंड आपल्याला संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1: खूपच छान. सर, आत्ताच आपण म्हणालात की कुमार विश्वकोशाचा पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी आहे, तर या खंडामध्ये काय काय आलेलं आहे किंवा कशा कशाचा उल्लेख आहे?
0: हा खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण, हा खंड आपल्याला पर्यावरण आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीची माहिती व्हावी यासाठी प्रवृत्त करतो. म्हणजे निर्जीव घटकांपासून सजीवांची निर्मिती कशी होत गेली, तसंच प्राथमिक अवस्थेतील जीवाणूंपासून मनुष्यासारख्या बुद्धिमान प्राण्यांपर्यंत उत्क्रांती कशी होत गेली, इथपर्यंतची माहिती या खंडामध्ये आलेली.
1: सर, आता ह्या कुमार विश्वकोशाचे एकूण किती खंड तयार होतील असं अपेक्षित आहे आणि त्यापैकी कोणते प्रकाशित झालेले आहेत किंवा प्रकाशनाच्या वाटेवर आहेत?
0: आता कसं आहे की एकूण 12 खंडाचा हा प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये 2003 पासून हे काम सुरू झालेले परिचय ग्रंथ प्रकाशित झाल्यापासून तर पहिल्या खंडाचे 4 भाग प्रसिद्ध झालेत. आणि याच्यानंतरचा जो आम्ही काही खंड, जो आता दुसरा खंड हाती घेत आहोत, भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान, कसं आहे कोश तयार करणं हे दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे जगातलं सर्व महत्वपूर्ण ज्ञान थोडक्यात अचूकपणे देणं हे खूप मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका खंडाला 3 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. आता आम्ही जो आता दुसरा खंड हाती घेतोय त्यामध्ये भौतिकी आणि रसायनशास्त्र या शास्त्रांच्या सर्व शाखांतील उपपत्ती आणि प्रमुख संकल्पना यांचं विवरण असणार आहे. म्हणजे भौतिक विज्ञानातील उपपत्ती गणिताच्या परिभाषेत मांडल्या जातात आणि गणिताच्या आधारानेच त्या उपपत्तींचा विकास होतो. म्हणून या खंडात गणिताच्या प्रमुख शाखा, त्यातील सिद्धांत आणि संकल्पना याचंही विवेचन येईल. त्याचबरोबर रसायनशास्त्राच्या विविध शाखा, त्यातील उपपत्ती आणि संकल्पना याचं विवरण या खंडात येणार आहे. नंतरचा जो खंड असणार आहे विश्व आणि पृथ्वी, या खंडात अंतराळात पसरलेल्या भौतिक विश्वाचं, त्याच्या ग्रह, तारे, सूर्यमालिका, दीर्घिका इत्यादी घटकांचं वर्णन समाविष्ट असेल. विश्वाचा उगम, विकास आणि त्याचा इतिहास इत्यादी विषयांची माहिती सुद्धा यात दिली जाईल. त्यानंतरचा चौथा खंड असणार आहे तो प्राचीन संस्कृती या विषयांवरचा. या खंडात आदिम मानवी समाजाचं स्वरूप, मानवी संस्कृती आणि सभ्यता यांचा झालेला उदय, त्याचबरोबर प्राचीनकालीन विविध संस्कृतींचा, काही इतिहास जमा झालेल्या संस्कृती सुद्धा आहेत, त्याचा सुद्धा परिचय या खंडामध्ये असणार आहे. आता आपण 4 खंडाची माहिती घेतली. 5वा खंड जो आहे आधुनिक जग या नावाचा, आधुनिक संस्कृतीचा उदय, विकास आणि विस्तार याविषयीची माहिती या खंडात संकलित केलेली आहे.
1: नक्की सर, कारण शालेय विद्यार्थ्यांना जिज्ञासा वाढवणारे हे विषय एकंदरीत आहेत आणि ज्या जगामध्ये मुलांना जीवन घडवावं लागणार आहे त्या जगाचा देखील त्यांना परिचय होणं आवश्यकच आहे. ज्ञान आणि माहितीचा हा जो संग्रह होईल तो त्यांना उपयुक्त होईल. यापुढच्या खंडांचे विषय असेच वेगळे असतील तर त्या उर्वरित खंडांविषयी देखील आम्हाला सांगा.
0: आता जो 6वा खंड असणार आहे तो उद्योगधंदे आणि व्यापार. आज जगभरात जे उद्योगधंदे आणि व्यापार प्रचलित आहेत ना, त्यांच्याविषयीची माहिती या खंडात संकलित करण्यात येईल. नंतरचा जो खंड आहे 7वा खंड, तो जगभरातील शेतीची जी व्यवस्था आहे तिची सर्वांगीण माहिती शेती आणि शेतकी या खंडातील म्हणजे आधुनिक जैविक तंत्रज्ञानाने शेतीवर जे परिणाम घडून आले

0: केले आहेत त्याचं विवेचन विश्लेषण याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे शेतीविषयक अर्थशाखांचंही विवरण त्यात येईल आणि पुन्हा घरगुती आणि सार्वजनिक बागकामाचं सुद्धा या खंडामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे.
1: सर हे खूपच छान आहे कारण की हे जे शब्द विविध शास्त्रातले आहेत त्याचं माहिती तर मिळेल, पण आपण मगाशी म्हटलात की ही सचित्र देखील हा खंड आहे आणि रंगीत आणि प्रत्येक नोंदीला जर चित्र असतील तर मुलांना
0: समजायला
1: आवडेल आणि ती वस्तू त्यांनी बघितली नसेल म्हणजे शेतकी विषयी असेल अवकाशातली असेल तरी त्यांना ती कल्पना याद्वारे नक्की स्पष्ट होण्यास मदत होईल.
0: अगदी अगदी.
1: श्रोते हो, विषयावरून देखील आपल्या लक्षात येईल की विषयांची ओळख होणं ही किती महत्वाचं आहे आणि मुलांची जिज्ञासा जागृत होणं त्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करणं हे देखील एक महत्वाचं काम कुमार विश्वकोशाच्या माध्यमातून केलं जात आहे. तर सर यामध्ये आणखीन आपल्याला नवीन विषय कोणते असणार आहेत याविषयी आम्हाला सांगा.
0: मला सांगायला आवडेल की साहित्य कला क्रीडा खेळ मनोरंजन थोरांची चरित्रे महाराष्ट्र भारत या विविध विषयांवरील माहिती सुद्धा असलेले खंड यानंतरचे असणार आहेत. म्हणजे आपण म्हणता तसं मुलांची जिज्ञासा वाढविणारच हे विषय आहेत. म्हणजे एक विषय असा आहे की जागतिक साहित्य असा नावाचा जो खंड आहे त्याच्यामध्ये प्राचीन अभिजात भाषा आधुनिक भाषा आधुनिक भारतीय भाषा याची संपूर्ण माहिती संकलित करण्यात येणार आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन आणि आधुनिक भाषातील ललित साहित्याचा सुद्धा आढावा घेत घेत याच्यामध्ये ती माहिती अंतर्भूत असणार आहे. तशाच प्रकारचा एक खंड आहे ललित कला नावाचा जो नववा खंड असणार आहे. या खंडात नाट्य नृत्य संगीत चित्रकला शिल्पकला वास्तुकला आदीच्या श्रेष्ठ कृती आणि कलावंत यांची माहिती येणार आहे. प्राचीन संस्कृती तसंच आधुनिक काळात भारतीय आणि पाश्चात्य देशात निर्माण झालेल्या विविध ज्या काही श्रेष्ठ कलाकृती आहेत त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या कलात आणि वेगवेगळी जे काही कला प्रकार उदयास आले त्याच्यासुद्धा नोंदी या खंडामध्ये असणार आहेत. आणि दहावा खंड जो असणार आहे क्रीडा खेळ आणि मनोरंजन या विषयावरचा.
1: खूपच छान सर. क्रीडा मनोरंजन खेळ हे देखील आपल्याला मुलांना खूप आवश्यक होत जाणार आहे कारण ती काळाची गरज आहे. तर विशेष असं काय असणार आहे
0: म्हणजे या खंडात भारतीय आणि पाश्चात्य खेळ जे आहेत त्याचं स्वरूप नियम सर्व प्रकारच्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा त्या संघटित करणाऱ्या संस्था व्यायामी खेळांचे स्थान आधुनिक काळातील ऑलिम्पिक सारखे जे सामान्य ते जे आहेत खेळ किंवा प्रसिद्ध खेळाडूंचे योगदान याविषयीची माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. अकरावा जो खंड आहे थोरांची चरित्र यात मानवी इतिहासात ज्यांनी ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आणि शेवटचा जो खंड असणार आहे महाराष्ट्र आणि भारत म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताची जी भौगोलिक रचना असेल त्याच्याबद्दलची माहिती आहे. राजकीय सामाजिक सांस्कृतिक इतिहास त्याच्यामध्ये आहे. म्हणजे सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली अशा सर्व महाराष्ट्रीयन आणि भारतीयांच्या चरित्र रेखा सुद्धा यात समाविष्ट असणार आहेत.
1: नक्की सर, मुलांना आवश्यक असं सगळं बौद्धिक खाद्य या खंडांमधून आपल्या पुढच्या पिढीला मिळणार आहे. श्रोते हो, रवींद्र घोडराज सर मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश प्रकल्प याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेत आणि त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. त्यांचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं सूचना अभिप्राय अपेक्षा यासाठी आम्ही ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी आपली मराठी.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 होत आहे. आता
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत, सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत. प्रसारित होत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत निर्देशनात कवी आरती प्रभू यांची गीतरचना. स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: दादाचा असो व ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची, नटून बुलडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची। मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये। पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने, वस्तू खरेदीसाठीचं बीड मधलं भव्य सुवर्ण दालन, सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड।
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित ठेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड। संपर्क 95 95 24 25 59।
2: श्रोतबाहुधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत निजन दशरथ पुजारी यांचं।

श्रोते आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात रमेश अणावकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निर्माता दशरथ पुजारी यांचं भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात कवी सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत निर्माता आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचाच.

0: आजच्या नाश्त्याची चवच काही आवडली होती का? खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
4: हो, मग पूर्ण गुडघा बदलावा लागला.
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.

0: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
0: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: श्र भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाशी ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील कवी ग्रेस यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोत्याचा आपण लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात कवी ग्रेस यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्णय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा. श्रोत्या, या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजता सहक्षित करत आहोत समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, आणि त्यानंतर ठीक 8:40 आपण एक कुशकाल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धोरणात आवश्यक ते बदल करणार केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार असून हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल दिली. या अधिवेशनात महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा, विचार विनिमय आणि निर्णय घेण्यावर भर दिला जाईल असंही रिजिजू यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या सानंद इथं सीजीसेमीच्या अत्याधुनिक आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. 7,500 कोटींहून अधिक रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेला हा प्रकल्प भारताचा तिसरा मोठा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प ठरला असून देशाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासातला एक महत्वपूर्ण टप्पा आहे. राजस्थानमधील पायाभूत सुविधा, ऊर्जा, परिवहन आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 1,05,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसंच जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटनही काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर बालोत्रा जिल्ह्यातल्या पचपत्रा इथं त्यांनी देशातल्या अत्याधुनिक ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स देशाला समर्पित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून ते या दौऱ्यावर जात आहेत. मोदींची इंडोनेशियाला भेट देण्याची ही चौथी वेळ आहे. तसंच मे 2018 भारत इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा असेल. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार, बहरीन, कुवैत आणि ओमानच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल. तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचार विनिमय करण्यात येईल. डॉ जयशंकर 13 जुलैला न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा शुभारंभ करतील. त्यानंतर 14 आणि 15 जुलैला ते ब्रुसेल्सला आयोजित भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या 3 बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे असं सांगत सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणांसंदर्भातल्या अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिले आहे. ते काल राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAI ने काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. यामध्ये इंजिनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं ARAI चे संचालक डॉ रेजी मथाई यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट पसरली असून त्यामुळे वीज वितरण प्रणालीवर मोठा ताण येत आहे, ज्यामुळे फिफा विश्वचषक सामन्यांच्या तयारीमध्ये सुद्धा व्यत्यय येत आहे. न्यूयॉर्क शहर प्रशासनानं या तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागानं आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक शांतता राखण्याच्या मोहिमेतील भारताच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या 651 जवानांना प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स मेडल प्रदान करण्यात आली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीदारात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1875 रुपयांवरून 2125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले आहेत. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यासाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातल्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित सोमनाथ स्वाभिमान यात्रेतले जम्मू काश्मीरमधले यात्रेकरू जम्मू तावी रेल्वे स्थानकावर काल परतले. ही यात्रा आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव असल्याचं मत या यात्रेकरूंनी व्यक्त केलं. जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात लष्कर तैयबाच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 7 गावांचा समावेश असलेल्या मिमंदर भागातल्या एका फळबागेत हे 2 दहशतवादी आढळून आल्यानंतर शुक्रवारी ही मोहीम हाती घेण्यात आली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज कॅनडावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवत मोरोक्कोनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. गतविजेत्या अर्जेंटिनानंही राऊंड ऑफ 32 मधल्या एका सामन्यात कॅबो वर्देचा 3-2 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. कॅन्सस सिटी स्टेडियमवर काल खेळल्या गेलेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा निसट्टा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये स्थान निश्चित केलं. ICC महिला T20 विश्वचषक अंतिम क्रिकेट सामना आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं, तर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून इंग्लंडनं सलग 6वा विजय नोंदवला आणि विजेतेपदाच्या लढतीत आपलं स्थान पक्क केलं. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधल्या ओल्ड ट्रॅफर्ड इथं आलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 190 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडनं 19 षटकात 6 गडी गमावून 191 धावा केल्या. जेकब बेथेला सामनावीर घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी वैभव सूर्यवंशी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. 15 वर्ष आणि 99 दिवस वयाच्या वैभवनं भारतीय संघात पदार्पण केलं. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरचा दीर्घकाळ असलेला विक्रम मोडला. सचिननं 16 वर्ष आणि 205 दिवस वय असताना भारतासाठी पदार्पण केलं होतं. हवामान. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासह आज गुजरात, गोवा आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि विदर्भातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, केरळ आणि माहे इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, उत्तराखंड आणि पश्चिम राजस्थानमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

0: दिल्लीमध्येही आज हलक्या पाऊस आणि मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे रायगड पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धरणात आवश्यक ते बदल करणार. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .1.9 MHz आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोता सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. प्रसारित आहोत लोकधारा हा लोकसंयोजा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांच्या सुरातील हरीश रणपिसे यांची गीतरचना.

श्रोत्यात आपण शाहीर पुंडलिक फरांदे यांच्या स्वरात शाहीर पुंडलिक फरांदे यांची गीतरचना ऐकलीत. संगीत निजे होतं मधुकर पाठक यांचं. लोकधारा हा लोकसंगीतचा कार्यक्रम आपण एकदा आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून कार्यक्रमात यानंतर ऐकूयात. पुन्हा एकदा शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीतरचना.

शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी केलेली गीतरचना आता आपण ऐकलीत. श्रोता, लोकधारा हा लोकसंहिता कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही म्हटले चिंब विजावे, त्यातही म्हटले चिंब विजावे, समर्पित करुणी या ती ओंजळ, समर्पित करुणी या ती ओंजळ। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदोळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम। ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड

श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला

पाहिजे. बीड केंद्रावरून कार्यक्रमात पुन्हा शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीतरचना, संगीत आहे आप्पा कांबळे यांचं, तर रचना आहे रत्नदीप गायकवाड यांची.

श्रोत्रो लोकधारा या लोकसंख्येच्या कार्यक्रमात श्रोत्रो ऐकूयात श्रावण यशवंते आणि सहकाऱ्यांच्या स्वरात लोककवी वामनदादा कर्डक यांची गीतरचना.

शतकात आपण श्रावण यशवंती आणि सहकाऱ्यांच्या असुरातील लोककवी वामनदादा कर्डक यांची गीतरचना आपण ऐकली. या गीतरचनेबरोबरच आजचा लोकधारा हा लोकसंख्येचा कार्यक्रम संपला. श्रोता, लोकधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:09 सहक्षेप करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावर मुलत आहोत. सध्या सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारिकेतर श्रोत्याने पत्रावर कळल्या हिंदी गीतांचा कार्यक्रम अर्थात आपकी पसंत.

आपकी पसंद हा हिंदी गीतांचा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व दर्शक श्रोत्यांना गोपाळ ठाकूरचा नमस्कार. श्रोत्या, आपकी पसंद या हिंदी गीतांच्या कार्यक्रमातील सुरुवातीची पसंती कळली आहे. वाघेश्वर रेडिओ श्रोता संघ, मुक्काम पोस्ट, वाघाडी तालुका, पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून ऐकूयात या सर वाघेश्वर रेडिओ श्रोता संघ, मुक्काम पोस्ट, वाघाडी तालुका, पैठण इथून नीलाबाई काळे, सोनाली काळे, प्रियंका, शीतल, ओवी, पूर्वी आणि समस्त काळे परिवार वाघेश्वर रेडिओ श्रोता संघ, मुक्काम पोस्ट, वाघाडी तालुका, पैठण इथून ऐकूयात या सर्वांच्या पसंतीचं लाल दुपट्टा मलमलका या चित्रपटातील उदित नारायण, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीतरचना.

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही म्हटले चिंब विजावे, त्यातही म्हटले चिंब विजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते ती हीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदोळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम। ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी

0: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला
1: श्रोताओ आपकी पसंद हा हिंदी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हिरो या चित्रपटातील रेश्मा आणि सहकाऱ्यांनी गायलेली गीतरचना. या गीतरचनेसाठी पसंती केली आहे नरसोबानगर बीड शहरातून जयाताई श्यामराव दळवी, कोमल विशाल भिसे, सरस्वतीबाई थोरात, नंदिनी हरिभाऊ कुलकर्णी आणि समस्त मित्रपरिवार नरसोबानगर बीड शहर इथून. ऐकूया त्या सर्वांच्या पसंतीचं हिरो या चित्रपटातील गीतरचना.

0: प्लॅटफॉर्म नंबर 2
1: ते चलने वाली
2: सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों
3: ताई तुला नाही आला, मोबाईल चार्ज करायचा होता.
1: तुझं डोकं चार्ज कर.
3: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
1: पाहिलंस
3: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
1: बुद्धू सुधर जरा.
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते
4: करा UPI सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: श्रोत्या आपकी पसंद हा हिंदी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात

उमराव जान या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेली गीत रचना या गीतरचनेसाठी पसंती केली आहे. बीड शहरीतून विठ्ठल मंदिर चौक, बीड शहरीतून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, संतोष पगारिया, सरला प्रकाश, रामनिवास अग्रवाल, केशव पटेल, प्रवीण पटेल, हितेश पटेल आणि समस्त मित्रपरिवार विठ्ठल मंदिर चौक बीड शहरीतून. ऐकूया त्या सर्वांच्या पसंतीचं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेली उमराव जान या

श्रोते, आपकी पसंद हा हिंदी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सिलसिला या चित्रपटातील गीतरचना. पसंती कवले ही माऊली रेडिओ श्रोता संघ शिरापूर तालुका जिल्हा बीड इथून अनिरुद्ध बहिर, शार्दूल बहिर, तनिष्का बहिर, सारिका बहिर, सरिता बहिर, अंगद बहिर, जानवी बहिर आणि समस्त माऊली रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट शिरापूर तालुका जिल्हा बीड इथून. श्रोता ऐकूयात या सर्वांच्या पसंतीचं सिलसिला या चित्रपटातील गीतरचना. रचना आहे जावेद अख्तर यांची तर संगीत आहे शिवहरी यांचं.

क्षेत्रात आपण लता मंगेशकर, किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सिलसिला या चित्रपटातील जावेद अख्तर यांची गीतरचना ऐकलीत. संगीत निजन होता शिवहरी यांचं. भरत श्रोत्यांनो, या गीतरचनेबरोबरच आजचा आपकी पसंद हा हिंदी गीतांचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील आपकी पसंद या हिंदी गीतांच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आपला मित्र गोपाळ ठाकूर आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: 102.2 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोता, सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. प्रसारित होत आमच्या छोट्या बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत. ऐकूत आजच्या बालजगत या कार्यक्रमात बीड जिल्ह्यातील ISO मानांकन पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी येथील मुख्याध्यापक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त संदीप पवार यांची वैशाली राऊत यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत योगीराज बच्चे.
1: पब्लिक स्कूल
0: पंतपूर ऐकूयात जाहिरात संदेश.
1: सिंदफणा पब्लिक स्कूल मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल CBSE ऍक्टिव्हिटी हॉस्टेल स्पोर्ट्स रोबोटिक्स अँड कोडिंग MIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87889136391. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
0: श्रोता ऐकूयात बालजगत हा कार्यक्रम.

0: नमस्कार बालमित्रांनो, मी वैशाली राऊत बालजगत या कार्यक्रमात आपल्या सर्व बालमित्रांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण कार्यक्रमात खास विशेष व्यक्तीला आमंत्रित केले. अशी व्यक्ती की ज्यांना आपल्या बीड जिल्ह्यातील ISO मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील माननीय श्री मुख्याध्यापक संदीप पवार सर यांना आज आपण आमंत्रित केले. बालमित्रांनो, तुम्हाला आज आपल्या बीड जिल्ह्यातील ज्या शाळेला प्रथम आणि पहिला मान मिळालाय अशा शाळेचे मुख्याध्यापक जे खूप कार्यरत आहेत, उपक्रम आहेत आणि त्या सरांची मुलाखत घेण्याचा योग आज आहे. त्या शाळेला एका मोठा पुरस्कार प्राप्त झाला, तो कसा झाला, तेथील विद्यार्थ्यांची प्रगती आणि शिवाय तो ग्रामीण भाग आहे तेव्हा लक्ष देऊन ऐका. नमस्कार सर, आमच्या बालजगत या कार्यक्रमात आणि आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार
0: सर, प्रथम खूप खूप तुमचं अभिनंदन. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2025 चे तुम्ही विजेते आहात. तसेच जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हाला प्राप्त आहे आणि जिल्ह्यातील पहिला मान मिळालेला ISO मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी येथील सध्या मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहात. त्यामुळे तुमचं खूप खूप अभिनंदन सर, आणि एवढे पुरस्कार तुमच्या नावावर आहे. सर, सध्या अलीकडील तुम्हाला जो लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2025 चे विजेते तुम्ही आहात, तो पुरस्कार मिळाला, तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया होती सर?
1: शाळेमध्ये काम करत असताना कामाचा आनंद हा सर्वोच्च आनंद असतो. विद्यार्थ्यांसाठी सतत कार्यमग्न राहणे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न करणे हे शिक्षकांचं महत्वाचं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य बजावत असताना एखादा मान सन्मान त्या संबंधित शिक्षकांना त्यांच्या कार्याच्या स्वरूपावर मिळाला तर तो त्याच्या जीवनातील एक आनंद असतो. हा पुरस्काराचा आनंद म्हणजे तो जबाबदारीही वाढवतो आणि यापुढे अधिक उत्साहानं अधिक क्षमतेनं कार्य करण्याची तो प्रेरणा देतो. अर्थातच सर्वांप्रमाणे मला देखील हे विविध पुरस्कार सर्वांच्या सहकार्यानं प्राप्त झाल्याबद्दल मी अत्यंत आनंदी आहे. त्या पुरस्काराला साजेसं काम यापुढेही सातत्यानं करत राहील आणि करत राहतो.
0: खूप छान सर, या सातत्याने प्रयत्नामुळे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तुम्ही त्यांना या सगळ्यांना वाहून घेतल्यामुळे तुम्हाला निश्चितच हे पुरस्कार प्राप्त झाले आणि तुमचं यश यातून बोलतंय. सर, आता 15 जून पासून शाळा सुरू झाल्या. आम्हाला तुमच्या शाळेतील विविध उपक्रमच्या बालमित्रांना तुमच्या शाळेविषयी जाणून घ्यायला खूप आवडेल. सर, मला सांगा, त्या 15 जूनला आता शाळा सुरू झाली तर तुम्ही विद्यार्थ्यांचं स्वागत कसं केलं, त्याच्यासाठी तुम्ही काही खास विशेष उपक्रम राबवला का?
1: प्रवेशोत्सव 2026 अंतर्गत शासनाच्या आदेशान्वये प्रत्येक शाळेवरती हा कार्यक्रम नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अर्थात 15 जून रोजी संपन्न झाला. प्रतिवर्षाप्रमाणे आमच्या शाळेत सुद्धा

0: हा प्रवेशोत्सव अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला. आकर्षक सजावट, रांगोळ्या, तोरणे, जल्लोषामध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आलं. पारंपरिक वाद्य वाजवून त्यांना शाळेच्या प्रवेशद्वारापासून तर मुख्य मंचापर्यंत आणण्यात आलं. बीड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विशाल जाधव साहेब हे या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक आणि निरीक्षक म्हणून त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये स्वागत केलं आणि विद्यार्थ्यांनीही अतिशय उत्साहामध्ये शाळेच्या प्रवेशद्वारातून शाळेच्या प्रांगणामध्ये प्रवेश केला. यामध्ये पालक देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
1: खूप छान सर, पारंपरिक वाद्याने त्यांची जी एंट्री आहे ती तुम्ही केली आणि मुलांमध्ये तर उत्साह त्या दिवशी खूप वेगळाच असेल. सर, तुमची सध्या ग्रामीण भागात आहे ही जिरेवाडी शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिरेवाडी, तर या ग्रामीण भागात तुमची सध्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? सर,
0: जिरेवाडी डोंगराळ भागातील गाव आहे. जिरेवाडीची लोकसंख्या साधारणपणे 350 आहे, परंतु सध्या शाळेमध्ये 700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अजून प्रवेश किंवा पटनोंदणी चालू आहे. 700 विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. 700 विद्यार्थ्यांपैकी साधारणपणे 40 विद्यार्थी जिरेवाडीचे आहेत आणि बाकीचे सर्व विद्यार्थी इतर उर्वरित 660 विद्यार्थी हे आसपासच्या जवळपास 50-55 खेड्यातून दररोज शाळेमध्ये अपडाऊन करतात आणि जिरेवाडी शाळेमध्ये शिक्षण घेतात. या कामी पालकांनी स्वतः मुलांच्या शिक्षणासाठी नेणे आणण्याची व्यवस्था आपापल्या गावातून स्वतः करून विद्यार्थ्यांना जिरेवाडी शाळेत प्रवेश दिला आहे आणि त्यांच्या शिक्षणासाठी सातत्यानं पालक शाळेमध्ये सक्रिय सहभाग घेतात आणि मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतात.
1: खूप छान सर, सध्या इंग्रजी माध्यम आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था सर्वांनाच माहित आहे, बिकट आहे. त्या परिस्थितीत सुद्धा तुमच्या शाळेमध्ये सध्या 700 विद्यार्थी आहेत ही खूप अभिमानाची गोष्ट आहे सर. ज्या अर्थी एवढे विद्यार्थी शिकत आहेत त्या अर्थी त्या शाळेत नक्कीच काहीतरी नवीन असेल. चला जाणून घेऊया आपण सरांकडून. सर, तुमच्या शाळेत असे कोणते असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात ते आमच्या बालकांना आणि आमच्या इतर सर्व श्रोत्यांनाही सांगा.
0: शैक्षणिक विकासासाठी पाठ्यपुस्तकाबरोबर अभ्यासोत्तर आणि अभ्यासपूरक उपक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देणे आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अगदी आनंददायी वातावरणात अध्ययन करण्यास प्रवृत्त करणे, अगदी ते स्वतः आवडीने शिक्षण घेऊ शकतील असे विविध उपक्रम आम्ही शाळेमध्ये राबवतो. असे पुष्कळ उपक्रम आहेत. शाळे उदाहरणार्थ शाळेची सुरुवात आपण परिपाठानं करतो. प्रत्येक शाळेमध्ये परिपाठ घेतला जातो. त्याच्यामध्ये साधारणपणे राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रास्ताविका, प्रार्थना, सुविचार, बोधकथा, दिनविशेष, पसायदान असे वेगवेगळे उपक्रम परिपाठांतर्गत घेतले जातात.
1: याद्वारे मुलांची रुजवणूक पण त्यांच्यामध्ये होते.
0: आपल्या शिक्षणाचे 10 गाभभूत घटकांचाही त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो. परिपाठाचा विचार केला तर आमच्या शाळेचा परिपाठ थोडासा आगळा वेगळा असतो. म्हणजे संगीतमय परिपाठ, विद्यार्थी कराओके साऊंड ट्रॅक वरती प्रार्थना गायन करतात. पेपरलेस परिपाठ, आज चौथी वर्गाचा परिपाठ असेल तर उद्या 5वीचा, असे इयत्ता बदलून परिपाठ घेतो.
1: सर्वांना समान संधी.
0: 100% विद्यार्थ्यांना, वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना परिपाठात सहभागी होण्याची संधी दिली जाते. आणि परिपाठामध्ये इतर उपक्रमांबरोबरच मुलाखत, जिरेवाडी कट्टा नावाचा एक उपक्रम आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींचा परिचय व्हावा या दृष्टीनं आम्ही जिरेवाडी कट्टा ही एक छोटीशी 5 मिनिटाची मुलाखत विद्यार्थ्यांचीच घेतो. विद्यार्थीच विद्यार्थ्यांची मुलाखत घेतात. त्यानंतर प्रश्नमंजुषा असते. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा, विषय समृद्धी, आरोग्य संपदा, त्यानंतर वेगवेगळ्या नाटिका असतात विथ ड्रेसिंग. म्हणजे विद्यार्थ्यांना एक छोटस संवाद दिला जातो, विद्यार्थी स्वतः त्याची तयारी करतात. उदाहरणार्थ आरोग्य विषयक एखादा संदेश असेल तर आरोग्य विषयक संदेश विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि आरोग्याची चांगली सवय लागावी, आरोग्याचं मानवी जीवनातील महत्व त्यांना समजावं म्हणून आरोग्य विषयक एखादी छोटीशी नाटिका असते. अशा वेगवेगळ्या म्हणजे बोधपर नाटिका विथ ड्रेसिंग साधारणपणे 45 मिनिटांपर्यंत आमचा परिपाठ असतो. अशा वेगवेगळ्या उपक्रमांमुळे विद्यार्थी 45 मिनिट अगदी आनंददायी वातावरणामध्ये अगदी लक्षपूर्वक तो परिपाठ पाहतात, श्रवण करतात. बसण्याची क्षमता सुद्धा एका जागी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकण्याची सवय लागते. एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांसमोर मंचावरून बोलण्याची सवय लागते. म्हणजे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास धाडस निर्माण होतं आणि परिपाठाचं गुंदन आम्ही करतो. त्यामुळं परिपाठाची स्पर्धा असते. मग आपला परिपाठ

0: इतरांपेक्षा चांगला व्हावा यासाठी ते जे परिपाठाचे प्रमुख विद्यार्थी असतात आणि ते इतर सहभागी विद्यार्थी सर्व तयारी करतात. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये एक बोलण्याचं कौशल्य स्किल खूप छान प्रकारे विकसित परिपाठाच्या माध्यमातून झालेलं आहे. परिपाठामध्ये याबरोबरच विषय समृद्ध दिनांक तो पाडा म्हणजे विषयाला सुद्धा प्राधान्य दिलेलं आहे. वेगवेगळ्या विषयावरचे प्रश्न म्हणजे विषयांची तयारी सुद्धा किती झाली, कमीत कमी कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमता तपासण्याचं मोजमाप या परिपाठाच्या माध्यमातून आमच्या शाळेत होतं आणि तो एक दिवसाची छान सुरुवात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परिपाठाच्या माध्यमातून चांगलं ज्ञान प्राप्त झालेलं आहे याची आम्ही प्रत्यक्ष प्रचिती घेतलेली आहे.
1: खूप छान सर, तुम्ही जे वर्णन केले ना तो परिपाठ सध्या मुलांमध्ये या मूल्य संस्कारांची खरंच खूप गरज आहे. तुम्ही सांगितलं सर, परिपाठ हा संगीतमय असतो आणि प्रत्येकाला संधी दिली जाते, प्रत्येक वर्गाला संधी दिली जाते. मुलांमध्ये नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, आत्मविश्वास हे गुण विकसित केले जातात. खूप छान सर, 45 मिनिटं मुलांचं अवधान टिकून ठेवलं जातं ही विशेष बाब आहे सर. म्हणजे मुलं किती फ्रेश होत असतील त्या 45 मिनिटात. खूप छान उपक्रम आहे सर तुमच्या या शाळेचा आणि यासाठी तुम्ही नक्कीच कष्ट घेतले असतील. आणि हे जे नवीन आहे तुम्ही सांगितलं, जी तारीख तो पाडा का,
0: दिनांक तो पाडा,
1: हा दिनांक तो पाडा,
0: 5 तारीख असेल तर 5 चा पाडा सादर करायचा आणि तो सरळ आणि उलट सुद्धा म्हणजे पाडे पाठांतराची सवय विद्यार्थ्यांना छान लागते. म्हणजे असं दिनांकानुसार पाडा पाठ करणे, कारण गणितामध्ये पाडे पाठांतर असल्यानंतर गणित थोडस सोपं जातं, म्हणून पाडे पाठांतर हा एक उपक्रम आहे आणि पाठांतराची सवय देखील विद्यार्थ्यांना लागते.
1: बघा बालमित्रांनो, किती छान शाळेमध्ये छान त्यांचे उपक्रम घेतात. जो दिनांक आहे तो पाडा म्हणायचा. बघा तुम्ही पण ट्राय करा, तुमचे पाडे सहज पाठ होतील, हो की नाही सर? खूप छान माहिती दिली तुम्ही, तुमचा परिपाठ खरंच खूप छान असला पाहिजे.
0: परिपाठाबद्दल मॅडम, आमच्या शाळेमध्ये अनेक बाहेरच्या जिल्ह्यातील व्यक्ती भेट देतात आणि आवर्जून परिपाठ पाहण्यासाठी खूप दूरवरनं सकाळी 9:15 दरम्यान परिपाठ सुरू होतो. परिपाठाला अनेक बाहेरील जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनींनी भेट देऊन परिपाठातील सर्व सादरीकरणाचं अगदी कौतुक केलेलं आहे. म्हणजे विशेष परिपाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो हे सर्वांनी पाहिलेलं आहे.
1: निश्चितच सर. सर, ही तुमची शाळा आहे आणि बीड जिल्ह्यातील पहिला मान तुमच्या शाळेला मिळालेला आहे, त्यासाठी काहीतरी अटी नियम असतील तर आम्हाला थोडक्यात सांगा, कोणत्या उपक्रमांमुळे, कोणत्या नाविन्यपूर्ण बाबींमुळे हा पुरस्कार तिथे मिळालाय आणि त्यात तुमचं योगदान निश्चितच आहे. तुमच्या योगदानाशिवाय, तुमच्या कामगिरीशिवाय हे पूर्ण होणार नाही. आम्हाला थोडीशी माहिती द्या सर.
0: ISO मानांकन, एखाद्या वस्तूला दर्जा, उच्च दर्जा प्राप्त झाल्यानंतर आपण ती वस्तू अगदी खरेदी करतो की हा एक मान्यता प्राप्त दर्जा आहे, तसं शिक्षणाला सुद्धा एक उच्च दर्जा असावा आणि त्या उच्च दर्जा पूर्ततेसाठी जे काही निकष असतील ते निकष, त्यांच्या अटींची पूर्तता करणं, त्या अटींची पूर्तता केल्यानंतर जी मूल्यांकन समिती असते ती प्रत्यक्ष येऊन सगळं तपासणी करून मग निकष ठरवून अंतिम निर्णय घेऊन त्या शाळेला ISO मानांकन दिलं जातं. ही साधारणपणे 2012 ते 2016 पर्यंतची गोष्ट आहे. आम्हाला 2016 साली शाळेला बीड जिल्ह्यातील पहिली ISO मानांकन प्राप्त शाळा म्हणून गौरवण्यात आलं. त्यावेळेस त्याला फी सुद्धा असते, परंतु त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक विभागामार्फत शाळा सिद्धी नावाचा उपक्रम राबवण्यात आला आणि शासनानंच ISO मानांकनच्या धर्तीवर शासनाच्या माध्यमातून शाळा सिद्धी यामध्ये शाळेला वेगवेगळ्या घटकाच्या माध्यमातून, मग भौतिक सुविधा असेल, विद्यार्थ्यांचं आरोग्य असेल, विद्यार्थ्यांच्या म्हणजे पटसंख्या असेल, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची गुणवत्ता, स्पर्धा परीक्षेतील सहभाग, पालकांचा सहभाग, म्हणजे अशा वेगवेगळ्या निकषाच्या आधारे शाळा दिला ग्रेड देण्यात आले. त्याच्यामध्ये अ प्लस, अ, ब प्लस, ब, म्हणजे अशा मानांकन देण्यात आलं शाळा सिद्धीमध्ये. आणि योगायोगानं शासनानं ज्यावेळेस शाळा सिद्धी प्रोजेक्ट निवडला त्यावेळेस बीड जिल्ह्यातून जरेवाडी आणि नवगोंड राजोरी या दोन शाळेची पायलट प्रोजेक्ट मधून निवड करण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये शाळा सिद्धी हा कार्यक्रम राबवण्यात आला. त्याचं मूल्यांकन झालं आणि मूल्यांकनातून नंतर शाळेला वेगवेगळा दर्जा देण्यात आला. आता गेल्या शैक्षणिक वर्षापासून शाळा मूल्यांकन आराखडा म्हणजे स्कॉप नावाचा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित करण्यात आला आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा खूप बारीक मुद्दे याच्यामध्ये घेतलेले आहेत.
1: जसे की उदाहरणार्थ,
0: म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून विद्यार्थ्यांची उपस्थिती, त्याच्या स्पर्धा परीक्षेतील सहभाग, त्याचा उपक्रमातील सहभाग, त्यानं अपेक्षित अध्ययन निष्पत्ती किंवा अपेक्षित मूलभूत क्षमता साध्य केलेल्या आहेत किंवा नाही, त्यानंतर समाजाचा सहभाग,

0: समाजाच्या सहभागातून शाळेमध्ये वेगवेगळ्या उपक्रमात कशा प्रकारे पालकांनी सहभाग घेतलेला आहे, शिक्षकांनी आपापल्या व्यावसायिक कौशल्यामध्ये कशा प्रकारे वाढ केलेली आहे, विविध प्रशिक्षण, शाळेच्या भौतिक सुविधा, शाळेला शालेय पोषण आहारांतर्गत परसबागाची निर्मिती करणे, आरोग्यविषयक सुविधा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजना राबवणे, त्या कितपत प्रमाणात राबवण्यात आलेल्या आहेत, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या गोष्टी कार्यान्वित आहेत का, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अपेक्षित क्षमतांच्या विकासासाठी शाळेने काही विशेष प्रोग्राम हाती घेतले आहेत का, सर्वांचा समावेश आत्ताच्या शाळा मूल्यांकन आराखड्यामध्ये करण्यात आलेला आहे, मग शाळा अगोदर स्वयं मूल्यमापन करते, त्यानंतर मग बाह्य मूल्यमापन होऊन शाळेला निकष ठरवून मग स्कॉपचा अ प्लस ब ब प्लस अशा प्रकारे दर्जा दिला जातो, मग त्याच्यावरून आपल्या शाळेमध्ये किती गोष्टींची कमतरता आहे किंवा आपण कोणकोणत्या गोष्टीची पूर्तता केल्यामुळे आपल्याला हा मूल्यांकन श्रेणी मिळाली आहे यावरून त्या शाळेचा दर्जा ठरवला जातो, हा शासनाचा उपक्रम आहे.
1: अप्रतिम सर, म्हणजे ज्या नियम अटी आहेत त्या सर्व तुम्ही पार केलेल्या आहेत, म्हणजे तुमच्या शाळेमध्ये गुणवत्ता ही गुणवत्तेचा कसून कस लागलेला आहे तिथं, त्या गुणवत्तेमध्ये तुमची शाळा यशस्वीरित्या पात्र झालेली आहे. खूप छान सर. सर, यामध्ये तुमचं योगदान निश्चितच असेलच, तेव्हा तुम्हाला हे सगळं काम करण्याची प्रेरणा कुठून मिळाली सर?
0: लहानपणापासून माझे गुरुजी ज्यावेळी मला वर्गामध्ये शिकवायचे सहावी पाचवी सहावी सातवीला, त्यावेळेस मनात कल्पना यायची की आपण सुद्धा आपल्या गुरुजींसारखं भविष्यामध्ये शिक्षक व्हावं, किती आनंद आहे मुलांना शिकवण्यामध्ये, स्वतः शिकण्यामध्ये, मुलांना शिकवण्यामध्ये, आणि मग मी ठरवलं अगदी बालपणापासूनच, आणि म्हणून खूप आवड होती शिक्षक होण्याची, डीएडचं शिक्षण पूर्ण करून मग शिक्षण घेतलं आणि सुरुवातीला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मला सेवा मिळाली, मग त्या ठिकाणी तेथील मुख्याध्यापक, तेथील सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या शाळेवर काम करण्याची संधी मिळाली, त्या ठिकाणचे शाळाप्रेमी नागरिक ग्रामस्थ यांनी शाळेला भरून मदत केली, सहकार्य केलं की 1991 ते 1994 सालामध्ये म्हणजे माझ्या शिक्षणाची शिक्षकी पेशाची सुरुवातच खूप चांगल्या ठिकाणी झाली, त्यामुळं अर्थात तेथील सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षकांची ग्रामस्थांची प्रेरणा मिळाली, आई वडील पत्नी कुटुंब या सर्वांच्या सहकार्यानं शाळेमध्ये काम करण्याची ऊर्जा मिळाली, त्यानंतर सर्व शिक्षक शाळेमध्ये काम करणारे या सर्व शिक्षकांच्या एकतेच्या माध्यमातून, कारण युनिटी इज द पॉवर असं आपण म्हणतो, एकतेच्या माध्यमातून शैक्षणिक सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी सर्व शिक्षकांच्या सहकार्याची गरज असते, आणि मला शाळेमध्ये आतापर्यंत जरेवाडी शाळेमध्ये जेवढे शिक्षक मुख्याध्यापक लाभले त्या सर्वांनी खूप मोठं योगदान दिलं आणि सर्वांच्या सहकार्यातून शाळा एक शैक्षणिक चांगल्या दर्जाची घडू शकली याचा निश्चितच आनंद आहे.
1: खूप छान सर. सर्वांचं सहकार्य लाभतं पण त्यामध्ये तुम्ही स्वतःला झोकून दिलं त्यामुळे एवढं सगळं शक्य झालंय, त्यामुळे या यशाबद्दलच तुम्हाला हे पुरस्कार मिळाले आहेत. सर, तुम्हाला जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार कोणत्या साली प्राप्त झाला?
0: शिक्षण क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करीत राहिलो, उद्दिष्टानुसारच मी काम करत राहिलो आणि अजूनही नेहमी सातत्यपूर्ण काम करण्याचा प्रयत्न करतो सर्वांच्या सहकार्यानं. 2009 साली जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मला मिळाला, त्यानंतर 2013 साली नवी दिल्ली येथे त्यावेळेचे राष्ट्रपती माननीय प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मला मिळाला आणि आता 2025-26 मध्ये महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा देखील सन्मान मिळाला. असे वेगवेगळे सन्मान मिळाले, परंतु हा फक्त सन्मान केवळ माझ्या एकट्याचा नाही तर माझ्या सर्व शिक्षक सहकारी मित्र बंधू भगिनी गावकरी या सर्वांच्या संयुक्त सहकार्यातून प्रातिनिधिक स्वरूपात स्वीकारलेला तो एक यशाचा भाग आहे. अर्थात सर्वांच्या सहकार्याशिवाय हे इथपर्यंत जाणं शक्य नव्हतं, म्हणून सर्वांच्या वतीनं त्याचा मी एक आदरपूर्वक स्वीकार केलेला आहे.
1: एवढे पुरस्कार मिळालेत सर, या पुरस्कारावरूनच तुमची कामगिरी आणि तुमचं योगदान हे स्पष्ट होत आहे सर. सर, तुमच्या शाळेमध्ये वाचन संस्कृती किंवा वाचनासाठी विशेष काही उपक्रम आहेत का? सध्या हल्ली आपली जी परिस्थिती आहे, पालक सुद्धा या मोबाईलच्या या इंटरनेटच्या युगात थोडासा मागे पडत चाललाय, तर तुमच्या शाळेत वाचनासाठी काही विशेष उपक्रम राबवले जातात का? आमच्या बालकांना सांगा.
0: बरोबर आहे, शिक्षणामध्ये वाचन हे सर्वात महत्वाचं आहे. आपण वाचाल तर वाचाल असं म्हणतो, कारण वाचनाशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही, आपले विचार प्रगल्भ होत नाहीत, आणि वाचन केलेलं आकलन झाल्याशिवाय आपल्याला शिक्षणाचं उद्दिष्ट गाठता येत नाही. म्हणून बालवयामध्ये वाचनाची सवय लागावी यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहेत. आज आपण पाहतो मोबाईलमुळं या डिजिटल मीडियामुळं मुलांचं वाचनाचं वेळ कमी झालेला आहे. ज्यावेळेस पूर्वी आम्ही शाळेमध्ये लहानपणी शिकायचो त्यावेळेस ग्रंथालया

0: मधलं पुस्तक मिळवण्यासाठी आम्ही रांगेत उभं राहायचो,
1: धडपड
0: असायची आणि तोपर्यंत पुस्तक संपलेले असायचे, मग पुढच्या वेळेस म्हणजे वाट पाहावा लागायची. आणि आज अशी परिस्थिती आहे, ग्रंथालय प्रत्येक शाळेमध्ये भरपूर पुस्तक आहेत, शहरामध्ये मोठमोठ्या गावामध्ये शासनाच्या माध्यमातून अनेक ग्रंथालय उपलब्ध आहेत, वाचण्यासाठी वाचक उपलब्ध नाही. मग शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी म्हणून आम्ही शाळेमध्ये वाचन दोरी एक प्रकल्प घेतो. बाहेर परिसरामध्ये दोरीवरती पुस्तके ठेवलेली असतात, मग शाळेच्या मोकळ्या वेळेमध्ये विद्यार्थी येऊन पुस्तक चाळतात, वाचतात, घेतात, म्हणजे त्यांच्या हातामध्ये ती पुस्तकं असतात. त्यानंतर प्रत्येक वर्गामध्ये वाचन कोपरा सुद्धा असतो, त्या कोपऱ्यामध्ये अनेक पुस्तकं अवंतर वाचनाची ठेवलेली असतात. मग जसे जसे विद्यार्थ्यांना वेळ मिळेल तशी तशी पुस्तकं विद्यार्थी वाचतात. आणि बऱ्याच वेळा आम्ही प्रासंगिक सर्व पुस्तकांचं एक अर्धा पाऊण तास सामूहिक वाचन घेतो अवंतर वाचनासाठी. अवंतर वाचन, सामूहिक वाचन अवंतर घ्यायचं आणि विद्यार्थ्यांना त्या वाचनाच्या माध्यमातून काय समजलं याच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्ही घेतो. 40-45 मिनिटांमध्ये जे वाचन केलं त्यातून तुला काय बोध मिळाला, म्हणजे विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावणे आणि वाचलेलं निश्चितपणे आकलन होतंय किंवा नाही हेही तपासून पाहणे,
2: म्हणजे विद्यार्थी तेव्हा जाणीवपूर्वक लक्षपूर्वक वाचत असेल आणि वाचनाची आवड पण त्यांच्यामध्ये निर्माण होत असेल. सर, तुमचा हा वाचन दोरी हा उपक्रम खरंच खूप चांगला आहे. दोरीवर पुस्तके असतात, मुलांनी मोकळ्या वेळ जो वेळ भेटेल त्यावेळेत वाचायचं आणि तो एक तास सर तुम्ही आठवड्यातून घेता की रोज असतो?
0: रोज. वाचन दोरीमध्ये ज्या मोकळ्या वेळेमध्ये छोटी सुट्टी असते, काही मुलांचं काम लवकर संपत, सुट्टीमध्ये थोडस जेवण असेल किंवा इतर काही असेल, तर मोकळ्या वेळेमध्ये विद्यार्थी इकडे तिकडे फिरत असतात. म्हणून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम राबवला आणि त्याचा चांगला फायदाही झाला, पुस्तकाचं वाचन विद्यार्थी करू लागले. मग त्या सुट्टीमध्ये किमान एक एक दोन दोन तीन तीन पेजेस पुस्तक मुलं वाचतात आणि त्यांना ती गुढी लागते वाचनाची, वाचन क्षमता विकसित होते आणि विद्यार्थ्यांना आकलन देखील होतंय किंवा नाही हेही त्यांच्या लक्षात येतं.
2: सर, विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी तुम्ही कोणता संदेश द्याल?
0: प्रत्येक विद्यार्थी शाळेमध्ये दाखल होतो आणि विद्यार्थ्यांसहित प्रत्येक पालकाच्या मनामध्ये एक भावना असते, चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन माझा पाल्य एक यशाच्या शिखरावर जावा,
2: एक सुजाण नागरिक, संस्कारी मुलगा घडावा.
0: शिक्षणाच्या माध्यमातून फक्त नोकरी किंवा जॉब मिळणे हे अंतिम उद्दिष्ट न ठेवता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करण्याची संधी शिक्षणाच्या माध्यमातूनच मिळते. म्हणून अगदी बालवयापासून शिस्त आणि संस्काराचा अवलंब करून सुजाण नागरिक लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी तयार होणे हे गरजेचं आहे. म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून एक चांगला नागरिक घडणे आणि त्यातून आपल्या समाजाची सेवा करणे, भविष्यामध्ये गुजराण करणे, गुणवत्तेच्या जोरावरती किंवा गुणवत्तेमुळे एखादं पद धारण करणे, अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला शिक्षणाचा उपयोग करून घेता येईल. म्हणून विद्यार्थ्यांनी फक्त नोकरी न पाहता इतर व्यवसायामध्ये सुद्धा शिक्षणाचा चांगला उपयोग करावा आणि शिक्षणाच्या माध्यमातून एक चांगला नागरिक, सुजाण नागरिक समाजामध्ये मी कसा घडेल यासाठी प्रयत्न करावेत, म्हणजे जेणेकरून त्याला भविष्यामध्ये कुठल्याही समस्या येणार नाहीत आणि जरी आल्या तरी तो ज्ञान प्राप्तीच्या जोरावर त्या समस्या अगदी व्यवस्थितपणे हाताळू शकेल आणि पुढे तो जाऊन प्रगती करू शकेल.
2: छान माहिती सांगितली सर. सर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचा समतोल तुमच्या शाळेमध्ये कसा राखला जातो याचं एक छोटंसं उदाहरण आम्हाला सांगा.
0: शिक्षण प्रक्रिया ही शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या त्रिसूत्रावर आधारलेली आहे. जर उत्कृष्ट काम करणारे शिक्षक असतील, खूप छान शिकणारे, अध्ययन करणारे जर विद्यार्थी असतील आणि या दोघांसाठी सहकार्य करणारे, भरीव सहकार्य करणारे, लक्ष देणारे पालक असतील तर या त्रिसूत्रीच्या जोरावर शिक्षणाचं उद्दिष्ट नक्कीच साध्य होतं. आमच्या शाळेमध्ये सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून आम्ही वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून हे सिद्ध करून दाखवलं आणि म्हणूनच पटसंख्येत सातत्यानं वाढ झाली. वेगवेगळ्या उपक्रमामध्ये शाळेच्या यशाचा टक्का वाढला,
2: पालकांचा विश्वास,
0: त्यांचा विश्वास वाढला. आम्ही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या परीक्षेमध्ये किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जे यश मिळवलं त्या यशाचं सादरीकरण पालकांसमोर करतो. पालकांनाही आनंद वाटतो, अभिमान वाटतो की माझ्या मुलाची प्रगती चांगल्या प्रकारे शाळेमध्ये होत आहे, माझा मुलगा एक सर्व गुणसंपन्न सर्वांगीण विकासासाठी शाळा प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये तो सहभागी होत आहे, माझ्या मुलामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे यासाठी तो लक्ष देतो आणि शाळेमधल्या पालक मेळावा असेल किंवा इतर काही उपक्रम असतील त्या उपक्रमामध्ये येऊन सहभाग दाखवतो. पालकांच्या सहभागामुळे आमचीही जबाबदारी वाढते, आम्हालाही प्रेरणा मिळते की पालक एवढं लक्ष देत आहेत आणि म्हणून आपल्याला जबाबदारीने अधिक जबाबदारीने काम करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी पालकांच्या सहकार्याने प्रयत्न करावे लागतील आणि म्हणूनच शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्या एकत्रित सहकार्य

0: कार्यातून शाळेचा या ठिकाणी सर्वांनी कायापलट करून दाखवलेला आहे, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमची शाळा आहे.
1: खरोखर सर तुम्ही सांगताय त्यामध्ये विद्यार्थी पालक आणि शिक्षक ही त्रिसूत्री तुम्ही खूप छान त्या पद्धतीचा वापर करून तुमची शाळा आदर्श शाळा बनवली आहे. सर तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात का आणि त्यामध्ये काही तुमचे विद्यार्थी चमकलेत?
0: प्राथमिक शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात. आमची शाळा पहिली ते आठवीपर्यंत आहे. यामध्ये इयत्ता चौथी पाचवी शिष्यवृत्ती, सातवी आठवी शिष्यवृत्ती, इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा, इयत्ता आठवी NMMS परीक्षा, अशा वेगवेगळ्या शासकीय परीक्षा असतात. या सर्व परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये बसवतो. गेल्या 10 वर्षांमध्ये शाळेचे शेकडो विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत आणि शासनाची फार मोठी शिष्यवृत्ती त्यांना मिळालेली आहे. अनेक विद्यार्थी नवोदय परीक्षेत पात्र होऊन केंद्र सरकारच्या नवोदय योजनेमध्ये मोफत शिक्षण गडी या ठिकाणी घेत आहेत. म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या पात्रतेची टक्केवारी खूप चांगल्या दर्जाची आहे. अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत. म्हणजे एक जिल्ह्यातील टॉप शाळेमध्ये आमच्या जरेवाडीची जिल्हा परिषदेची शाळा शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी घडवणारी शाळा म्हणून शाळेचा नावलौकिक आहे.
1: सर मग स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही बालकांकडून विशेष उपक्रम किंवा त्यांच्याकडून त्यांनी अभ्यास करण्यासाठी काही अजून काय राबवता तुमच्या शाळेमध्ये जेणेकरून तुमचे एवढे विद्यार्थी संख्या असताना शिष्यवृत्ती धारक आहेत, नवोदय विद्यालयात त्यांचा नंबर लागलेला आहे, अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुद्धा मिळते आहे खूप मोठ्या संख्येने, मग त्यासाठी तुम्ही विशेष काय करता विद्यार्थ्यांकडून?
0: कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी त्याची पूर्वतयारी असणं आवश्यक असतं. मग आम्ही ती पूर्वतयारी विद्यार्थ्यांची अगोदरच्या वर्षापासून करून घेतो. उदाहरणार्थ चौथीला शिष्यवृत्ती परीक्षा आहे, सातवीला शिष्यवृत्ती परीक्षा आहे, आठवीला NMMS परीक्षा आहे. एक वर्ष अगोदर त्याची पूर्वतयारी करून घेतो. त्यानंतर ते शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या नंतर शाळेच्या वेळेपूर्वी आणि मधल्या वेळेत ज्यावेळी शाळेचा रिकामा वेळ असतो म्हणजे अध्यापना व्यतिरिक्त वेळापत्रकाच्या एक्स्ट्रा तास म्हणजे ज्यादा तासिक आम्ही घेतो. बऱ्याच वेळा सुट्टीच्या दिवशी पालक मुलांना पाठवतात आणि आम्ही सुट्टीच्या दिवशी ज्यादा तासिका घेतो. आणि शासनानं शिष्यवृत्तीचा जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम शिकवतो, घटकनिहाय विद्यार्थ्यांना शिकवतो, त्याच्या घटकनिहाय सराव करून घेतो. अधिकाधिक सराव करून घेतल्यानंतर मग शेवटी शासकीय परीक्षेच्या धर्तीवर आधारित अनेक परीक्षा सराव परीक्षा आम्ही घेतो आणि सराव परीक्षा घेतल्यानंतर कोणता भाग विद्यार्थ्यांना कठीण वाटतोय त्याचाही अधिक सराव घेतो. आणि म्हणून या सर्व सरावाच्या आणि ज्यादा तासिकेच्या माध्यमातून सर्व शिक्षकांच्या प्रयत्नातून आमच्या शाळेमध्ये शिष्यवृत्तीमध्ये शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची संख्या खूप चांगली आहे. आताच पाचवी आणि आठवीचा काल जाहीर झाला शिष्यवृत्तीचा, त्याच्यामध्ये आमच्या पाचवी आणि आठवीमध्ये 63 विद्यार्थी पात्र झालेले आहेत. म्हणजे याच्यावरून लक्षात येतं की विद्यार्थ्यांच्या पात्रतेची संख्या खूप चांगल्या प्रकारे आहे. याचं उदाहरण म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्तीने केलेला अभ्यास आणि शिक्षकांनी घेतलेले ज्यादा तास आणि पालकांचं सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून यशाचा टक्का निश्चितपणे चांगला आहे.
1: अप्रतिम सर, सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही त्या विद्यार्थ्यांचे पालकांचा एवढा विश्वास आहे तुमच्याजवळ तुमच्या विषयी, सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही अधिक तासिका घेऊन पूर्वतयारी करून नियोजन करून त्यांचा अभ्यास करून घेताय. अर्थातच सर तुमच्या शाळेचं आणि तुमचं तुमच्या शिक्षक वृंदांचं किती कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे. सर तुम्ही आमच्या आकाशवाणी बीड केंद्रामध्ये आलात, तुमच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली, जसं की संगीतमय परिपाठ, 45 मिनिटांचा परिपाठ, त्याच्यातून तुम्ही मूल्य संस्कार गाभाभूत घटक आहेत ते रुजवता, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व गुण, मुलाखत अशा अनेक माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न करताय, हे खूप छान आहे सर. आणि सध्या 700 विद्यार्थी संख्या आहे तुमची. शाळा सिद्धी उपक्रम असेल, स्कोप उपक्रम असेल, आणि हे उपक्रम तुमच्याद्वारे तुमच्या शाळेतून पूर्ण बीड जिल्ह्यात तो आदर्श बीड जिल्ह्यात ते राबवले जात आहेत, ही खूपच अभिमानाप्रद गोष्ट आहे. सर तुमच्याकडून आम्हाला तुमच्या शाळेविषयी तुमची शाळेविषयी विद्यार्थी पालक सुसंवाद वेगवेगळे उपक्रम याविषयी माहिती मिळाली, तुमच्या बालकांनाही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचं आणि विद्यार्थी तुमच्या शाळेत कसा घडतोय आणि तुमच्या शाळेतूनही त्यांना घेण्यासारखं बरंच काही आहे. सर तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या आकाशवाणी केंद्राला भेट दिली आणि आमच्या बालकांना एक आदर्श शाळेची, आदर्श विद्यार्थ्यांची, आदर्श शिक्षकांची माहिती दिली, त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद आणि तुमचे आभार.
0: आपले ही मनपूर्वक आभार. आकाशवाणी बीड केंद्राने मला ही संधी प्राप्त करून दिली.

0: तसा गेल्या 35-40 वर्षापासून आकाशवाणीशी नियमित निगडीत आहे. मी आकाशवाणीचे विविध कार्यक्रम अगदी मनापासून ऐकतो, म्हणजे नियमित सातत्याने ऐकतो. आकाशवाणीचे माझे कायम ऋणानुबंध आहेत आणि त्या ऋणानुबंधात मी राहील. आकाशवाणी बहुजन हिताय बहुजन सुखाय या संदेशानुसार अविरत चालू आहे आणि ती अखंडपणे चालत राहो. आपण मला या ठिकाणी बोलावून मुलाखत घेण्यास म्हणजे परवानगी दिली याबद्दल मी आपले मनपूर्वक धन्यवाद मानतो.
1: धन्यवाद सर.

श्रोता, तुझं आपण आमच्या छोट्या बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम ऐकलात. बालजगत सादर करत होते योगराज बच्चे. बालजगत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला सकाळचे ठीक 11:02 झाले आहेत. श्रोता, प्रसारित आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोता नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकूयात कालाबाजार या चित्रपटातील गीत रचना. 1960 साली प्रदर्शित झालेल्या कालाबाजार या चित्रपटातील ही गीत रचना अतिशय लोकप्रिय अशी गीत रचना आहे. देवानंद वहीदा रेहमान यांच्यावर चित्रित झालेली ही गीत रचना शैलेंद्र यांची आहे, तर संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं, स्वर मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांचा.

श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024422959501 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024422959501 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला

श्रोत्या गाता राय मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात चुपके चुपके या चित्रपटातील गीतरचना. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, शर्मिला टागोर, जया बच्चन, आसरानी, ओम प्रकाश यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी अभिनय केला आहे. शब्दांची उत्कृष्ट बांधणी आनंद बक्षी यांनी केली आहे. मधुरस्वर गानकोकिळे लता मंगेशकर यांचा आहे. संगीत सचिन देव बर्मन यांचा आहे. असा हा चित्रपट चुपके चुपके ऐकूयात. ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित चुपके चुपके या चित्रपटातील गीतरचना.

क्षितव इंतजार. इंतजार हा शब्द एकंदरीतच चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत लाडका शब्द. या इंतजार या शब्दावर अनेक उत्तम गीत आपल्याला ऐकायला मिळाली. या शब्दाच्या वाट पाहणे या मराठी अर्थासाठी जीवलगा कधी रे येशिरे तू हे गीत मराठी चित्रपटसृष्टीतील मानाचा तुरा समोर जाणारे गीत आहे. सुहासिनी या चित्रपटामधील आशा भोसले यांनी गायलेले हे गीत ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलं आणि बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी हे गीत स्वरबद्ध केलं. चार ऋतूंचं वेगवेगळं रंगतरंग आणि भावविश्व दाखवून वर्षानुवर्षांची प्रतीक्षा इंतजार हे गीत डोळ्यापुढं साक्षात उभे करतं. अत्यंत सोप्या शब्दरचनेमध्ये प्रेमिकेला होणारा मानसिक क्लेश तगमग तिच्या जीवाच्या तळमळीची शब्दचित्र कवी ग. दि. माडगूळकर इथे मांडलं. ऐकूयात सुहासिनी या चित्रपटातील गीतरचना.

0: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला
1: आओ काका रस्त्यात तुमचा शी आओ सगळे आजारी पडतील
2: हो चुकलं रे गड्या
1: आओ स्वच्छतेची शपथ नाही घेतली का आम्ही तर शाळेत घेतलीये चला स्वच्छतेची शपथ घेऊया
2: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही
3: स्वच्छ घर स्वच्छ परिसर शुद्ध मोकळी हवा
4: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. त्यातही मटले चिंब भिजावे, त्यातही मटले चिंब भिजावे. समर्पित करुणी याती ओंजळत, समर्पित करुणी याती ओंजळत. पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट. ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम. ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमातल्यानंतर ऐकूयात लक्ष्मीकांत पेरळा यांच्या संगीत निर्देशनात उत्सव या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायली वसंतदेव यांची गीतरचना. शब्द चाल आणि गायकीसाठी आवडणारं हे गीत उत्सव या चित्रपटातील. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि शेखर सुमन यांच्यावर चित्र झालेली गीतरचना आहे.

श्रोत जय ओम प्रकाश दिग्दर्शित आशिक या चित्रपटातील ही गीतरचना आपण ऐकलीत. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात 1964 साली प्रदर्शित झालेल्या संगम या चित्रपटातील गीतरचना. हा चित्रपट खूप गाजल्यावर कसं होतो, त्यातील गाणीही एकाहून एक सरस अशी गाणी होती. वैजयंतीमाला, राजेंद्र कमूर,

कपूर राजेंद्र कुमार यांच्या प्रेमाच्या त्रिकोणाची कहाणी या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गायक मोहम्मद रफी, संगीतकार शंकर जयकिशन, तर गीतकार हसरत जयपुरी आणि शैलेंद्र यांची गाणी या चित्रपटामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. ऐकूयात संगम या चित्रपटातील गीतरचना.

संगम या चित्रपटातील गीतरचना आता आपण ऐकली. श्रोतो, आपकी कसम हा चित्रपट राजेश खन्ना आणि मुमताज या जोडीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकीच एक चित्रपट. या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शन होतं प्रसिद्ध चित्रपट निर्माते जय ओम प्रकाश यांचं. त्यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटामध्ये राजेश खन्ना, मुमताज, संजीव कुमार, ए के हंगल, रहमान, दीना पाठक, असरानी, सत्यन कप्पू अशी दिग्गज स्टारकास्ट मंडळी या चित्रपटामध्ये होती. गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीतकार होते राहुल देव बर्मन अर्थात आर डी बर्मन. आनंद बक्षी आणि राहुल देव बर्मन यांनी या गीताचं साक्षात सोनं केलं आहे. हे गीत गायला हे किशोर कुमार यांनी दर्दभऱ्या आणि शुश्राशा आवाजामध्ये. ऐकूयात आपकी कसम या चित्रपटातील गीतरचना.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11:45 झाले आहेत. श्रोताओ, प्रसारित होत मिश्र साईंचा कार्यक्रम. पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.

0: वर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत।
2: प्लॅटफॉर्म नंबर 2
3: ऐसी
2: चलने वाली
3: सुपर
4: फास्ट एक्सप्रेस के यात्रियों ताई, तुला नहीं झाला मोबाइल चार्ज करायचा होता,
3: तुझे डोकं चार्ज कर।
4: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक।
3: पाहिलंस
4: बाबा, थांबा मी पे करतो। नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वाय फाय है ना
3: बुद्धू, सुधर जरा।

0: पेमेंटसाठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉडला करा बाय बाय. आरबीआय सांगते
1: करा यूपी सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट.
2: श्रोतो मिश्रसेनच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत शेणा महाराजांची भक्तिगीत रचना. संगीत नियोजन आहे राम फाटक यांचं.

श्रोत्यात आपण श्रीधर फडके यांच्या स्वरात कवी वारा कांत यांची गीतरचना ऐकलीत. संगीत नियोजन होतं श्रीधर फडके यांचंच. या गीतरचनेबरोबरच आजचा मिश्रसंहिता कार्यक्रम संपला. मिश्रसंहिता कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता सहक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये आपण ऐकली. यामध्ये माऊलींना असं म्हणायचंय की जस जसा आपण भक्तिमार्गाचा अवलंब करू तस तसे आपण आपल्या आयुष्यातील आनंद आणि समाधान जास्तीत जास्त प्राप्त करू, असा थोडक्यात त्याचा अर्थ. पण हा अभंग आपण जर अगदी तल्लीनतेनं ऐकला की आपल्या डोळ्यासमोर मोगऱ्याच्या फुलांनी भरलेलं भरगच्चं झाड अगदी नकळतपणे येऊन जातो आणि तो मोगऱ्याचा शुभ्र रंगातला सात्विकपणा, मंद सुवास आपण या गाण्यातून अगदी सहज अनुभवत असतो. सख्या

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असणारा हा निसर्ग आपल्याला त्याच्या अस्तित्वातून नेहमी आनंदच देत असतो. अर्थात आत्ताच्या सिमेंटच्या जंगलात ही हिरवाई विविध रंगी फुलं दिसत नाहीयेत, पण हा आनंद जर आपण घ्यायचा ठरवला तर तो आपण नक्की मिळवू शकतो. आपल्या आजूबाजूच्या पानाफुलातून झाडातून आपल्याला खूप काही गोष्टी उपयोगी पडू शकतात. या निसर्गात काहीच निरुपयोगी नाही हे तर आपण सगळेच जण जाणतो, पण त्यासाठी आपल्याला या सगळ्याची योग्य ती माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये याच विषयावरची एक मुलाखत आपण ऐकणार आहोत, रोहिणी पाटील यांची. अगदी सहज उपलब्ध असणारी, सहज कुंडीत लावता येण्यासारखी फुलझाडं आणि त्यांचे औषधी गुणधर्म त्या आपल्याला सांगणार आहेत. त्यांच्याशी बातचीत केलीये ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, फुलं म्हटलं की आपल्याला देवांची पूजा आठवते, डोक्यात मांडण्यासाठीचा गजरा आठवतो, तसंच पुष्पगुच्छ सुद्धा आठवतात. एक प्रकारचं उत्साही वातावरण या फुलांमुळं आपण अनुभवत असतो. विविध रंग आकार यामुळं प्रत्येक फुल हे वेगळं असतं, त्याचा वास आणि गुणधर्मही वेगवेगळे असतात. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या आपल्या बागेतल्या आणि बाकीही काही फुलांच्या औषधी गुणांबद्दल जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत रोहिणी पाटील मॅडम. तर सर्वप्रथम रोहिणी पाटील मॅडम, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर रोहिणी पाटील यांचा फुलांच्या विषयीचा बराच अभ्यास आहे, त्याच्या औषधी गुणांबद्दलचा, तर त्यांचं मार्गदर्शन आज आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम मॅडम, पहिल्यांदा सांगा की आपल्या परिसरामध्ये सहज उपलब्ध असणारी कोणती अशी फुलझाडं आहेत की जी औषधी गुणांनी समृद्ध आहेत?
1: फुलांची आपल्या सगळ्यांनाच आवड असते आणि मला सुद्धा ह्या फुलांच्या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामुळं फुलांचा अभ्यास करता करता असं लक्षात आलं की ह्याचे काही औषधी गुणधर्म पण आहेत. गणपतीला आपण जी फुलं वाहतो, जास्वंदी, गुलाब, ती तर आपल्याला माहितीच आहेत. मग असं करता करता बाकीच्या फुलांचा अभ्यास करता असं लक्षात आलं की खूप फुलांचे औषधी उपयोग आहेत आणि आपल्या परिसरामध्ये आपण रोज हाताळतो जी फुलं त्याच्यातच औषधी गुणधर्म आहेत. घराच्या बागेत, बाल्कनीत, कुंडीत येणारी अशी गुलाब, शेवंती, निशिगंध, झेंडू, गोकर्ण, मोगरा, कमळ, सोनचाफा याचा आपण औषधांसाठी वापर करू शकतो.
0: बरोबर. ह्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे ही फुलं सगळी औषधी आहेत हे समजलं कसं आणि याविषयीचा अभ्यास कसा सुरू झाला?
1: कमळांच्या फुलाची मला माहिती होती. कमळ म्हणजे कमळामध्ये दोन प्रकार आहेत, कुमुदिनी म्हणजे खूप पाकळ्यांचं आणि कमी पाकळ्यांचं असं ते वॉटर लिली आणि कमळ, असे दोन आहेत. पण कमळांची जी पाकळ्या आहेत त्या हृदयासाठी बल्या आहेत. मी एका वैद्यांच्या सल्ल्यानुसार कमळांच्या फुलांच्या पाकळ्यांची पावडर मी माझ्या वडिलांना दिली.
0: बर.
1: आणि वडिलांना दिल्यानंतर त्याचा त्यांना चांगला फायदा झाला.
0: ओके.
1: त्यांना दम लागायचा, धाप लागायची कमी आलं. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो, अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो. असं करत करत आता झेंडूचं फुल हे आपल्याला माहितच आहे, आपण लहान असताना आपण जखम झाली किंवा सुरवंट चावला तर आपण त्या झेंडूचा पाला चुरगळून त्याच्यावरती लावायचो आणि त्याची ती खाज कमी यायची. मग झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या जरी आपण पाण्यात घातल्या तरी आपला खोकला कमी होतो झेंडूच्या पाकळ्यांनी.
0: असे एक एक शोध,
1: एक एक शोध घेऊन मग त्याचा छंद लागला की आपण ह्या फुलात काय आहे शोधूया, त्या फुलात काय शोधूया. गुलाबाच्या पाकळ्यांचा तर आपण गुलकंद करतोच, त्यामुळे त्याचे औषधी उपयोग आपल्याला सगळ्यांनाच माहित आहेत.
0: बरोबर.
1: गुलाबाचं देशी गुलाब, देशी गुलाब जो गुलाबी पाकळ्यांचा देशी गुलाब असतो त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात.
0: बरोबर.
1: अँटी एजिंग पण तो असतो, पुन्हा पित्त कमी करणारा असतो.
0: बरोबर.
1: आणखीन त्याच्या पाकळ्यामध्ये, ताज्या पाकळ्यांमध्ये सी व्हिटॅमिन भरपूर असतो. असं देशी गुलाबाचं महत्व आहे. मग असं करत करत मला तो छंद लागला की आपण सगळ्या फुलांचा असं शोधून आपण उपयोग करत जाऊया.
0: बरोबर.
1: सध्याच्या काळात ब्लू टीचं खूप फॅड आलंय, गोकर्णीच्या फुलांचं. मग गोकर्णीचं फूल काय की अँटी ऑक्सिडंट आहे.
0: ओके.
1: ते गरम पाण्यात ते फूल घातलं की त्याचं निळं पाणी तयार होतं, ते अँटी ऑक्सिडंट आहे आणि त्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा खूप आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे

0: ना आपलं आरोग्यही सुधारतं.
1: हा मग असे एक एक शोध त्याच्यातनं लागत गेले. कमळाबद्दल तुम्हाला कळलेलं होतं, पण ह्या ज्या बाकी गोष्टी आहेत,
0: मग मी पुस्तकं वाचायला सुरू केली की फुलांची काय आहे. बॅच थेरपी म्हणून एक अरोमा थेरपी आहे.
1: बर,
0: म्हणजे फुती पुष्पौषधीच असतात मानसिक रोगांवर, त्याचा जास्त डिप्रेशन
1: बरोबर
0: ह्याच्यावरती त्या बॅच फ्लॉवरचा उपयोग होतो. मग त्याच्यापेक्षा आपल्या शरीरासाठी अजून कुठली चांगली औषधं आहेत हे मी शोधत गेले. होमिओपॅथीमध्ये झेंडूच्या फुलांचा औषध एक बनवलं जातं, कॅलेंडुला, आपल्या जखमा बरा करण्यासाठी. आणि त्याचा स्वतःला मला त्याचा खूप उपयोग झालाय. मला एक मोठी जखम झाली होती आणि ते होमिओपॅथिक औषध मी कॅलेंडुला मी त्याच्यावरती लावलं आणि त्याची माझी मोठी जखम बरी झाली.
1: ओके.
0: मग मी त्याचा शोध घेतला की त्या पाकळ्यांचं काही होईल का. मग ते पाकळ्या पाण्यात घातल्या. मग त्या पाकळ्या पाण्यात घातल्यानंतर पोटदुखी थांबते, कोरडा खोकला असतो तो थांबतो.
1: असे एक एक शोध
0: शोध लावते.
1: काय म्हणतो आपण की तो एक ध्यास लागल्यासारखं
0: गेलं आणि मग ते एक एक सापडत गेलं आणि ते सगळे छान त्याचे रिझल्ट यायला लागले. मग मी जवळच्यांना सांगायला लागले की तुम्ही असं करून बघा, तसं करून बघा.
1: बरोबर.
0: ते पण म्हणायला लागले की असं छान वाटतंय ते केल्यामुळं.
1: बरोबर. एकंदरीत औषध म्हणून या सगळ्या फुलांचा असेल किंवा कुठल्याही वनस्पतींचा असेल आपण वापर करत असताना तो कोणत्या स्वरूपामध्ये केला जातो? म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काढा काढला जातो, अर्क, पावडर, तर तो कोणत्या स्वरूपात केला जातो आणि ते करायची पद्धत कशी आहे?
0: आता काही काही फुलांच्या नुसत्या पाकळ्या तुम्ही जर आता खोकल्यासाठी जर शेवंतीचा वापर करायचा आहे तर त्या शेवंतीच्या फुलाच्या पिवळी किंवा पांढरी शेवंती त्याच्यासाठी देशी शेवंती असती ती उपयोगी आहे. तर त्या शेवंतीच्या पाकळ्या रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरायचं आणि त्या पाकळ्या पाण्यात घालायच्या आणि सकाळी उठून पाकळ्या बाजूला करून किंवा कुस्करून ते पाणी तुम्ही प्यायचं. ते लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना, प्रौढ माणसांना जरी दिलं तरी त्याचा काहीही अपाय नाहीये. त्यांना खोकला, कोरडा खोकला तर थांबतोच. आणखीन पोट साफ व्हायला पण मदत होते शेवंतीनं.
1: मग ही कुठल्या प्रकारची शेवंती का कुठली?
0: नाही, ती हायब्रीड शेवंती ह्याला चालणार नाही. आपली जी देशी शेवंती पांढरी आणि पिवळी जी आहे ती त्या शेवंतीचा ह्याच्यासाठी वापर करा.
1: बरोबर. मुळात औषध म्हणून वापर करण्यासाठी ही काही बंधनं घालणं गरजेचं आहे का? म्हणजे कुठली फुलं की अशी ही आपण सरसकट बाजारात
0: नाही तसं वापरता उपयोगी नाही. कारण बाजारातल्या फुलांवर किती रासायनिक फवारे मारले असतील किंवा कीटकनाशक मारली असतील आपल्याला त्याची कल्पना नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळं आपण घरात च्या बागेत लावलेली, कुंडीत लावलेली अशी जी फुलं आहेत त्याचाच आपण वापर करावा.
1: बर, आणि कुठल्या पद्धतीनं आपण याचा वापर करू शकतो? म्हणजे आता तुम्ही ते पाण्यात घालून भिजवायचं.
0: मग ह्या पाण्यात घालण्याची जी फुलं आहेत त्याच्यात तुम्ही निशिगंधाची जी फुलं आहेत ती तुम्ही रात्रभर पाण्यात घातलीत आणि सकाळी ते जर पाणी पिलं तर तुमचं क्रिएटिन नावाचा रक्तातला एक घटक असतो.
1: बर,
0: तो सुद्धा कमी येतो आणि मायग्रेनमध्ये खूप फायदा होतो.
1: बर,
0: निशिगंधाच्या पाण्याचा.
1: बर बर.
0: ब्रह्मकमळ जे आहे त्याचा जर तुम्ही गुलकंद करून खाल्लात किंवा त्याचं सेवन तुम्ही पाकळ्या जरी केलात तरी सुद्धा मायग्रेन कमी येतं.
1: म्हणजे नुसतं पाकळ्या?
0: हा, पाकळ्या.
1: बर, म्हणजे ब्रह्मकमळाचं काही करायची गरज नाही.
0: नुसतं खाल्लं तरी चालतं, साखर घालून खाल्लं तरी चालतं.
1: बर, म्हणजे नुसती ती पाकळी आपण काढून त्याच्याबरोबर खाऊन
0: साखरेबरोबर ब्रह्मकमळाची.
1: हो हो.
0: निशिगंधाचा आहे ते तुम्ही पाण्यात घाला ती फुलं आणि ते पाणी दिवसभर तुम्ही अर्धी अर्धी वाटी घेऊ शकता.
1: बर, मग हे फक्त या पद्धतीनंच होतं का? मगाशी तुम्ही सांगितलं तसं पावडर किंवा काढे म्हणजे उकळून करणं अशा काही प्रोसेस आहेत?
0: हा, उकळून करायची जी फुलं आहेत ते एक म्हणजे पळसाची जी फुलं आहेत
1: बर
0: ते सीझन मध्येच मिळतात. मग आपण ती वाळवून ठेवलेली असतात. पळसाची फुलं आहेत ही सगळ्या मूत्ररोगावर शरीराला थंडावा देण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. तर त्याचा तुम्ही काढा केला तर तो खूप फायदेशीर ठरतो. किंवा काढा जरी नसेल तर गरम पाणी घेतलं आपण आणि गरम पाण्यात ही फुलं तुम्ही एक 10 मिनिटं ठेवलीत तरी त्याचा अर्क येऊ शकतो आणि ते पाणी सुद्धा आपण वापर करू शकतो.
1: आता अगदी घरच्या घरी सहज होणारे खरं तर हे उपाय आहेत, पण हे घरच्या घरी उपाय करण्यासाठी ही सगळी झाडं आपल्याकडे असायला हवी. तुम्ही म्हणाला तसं गेलं बाजारात आणलं आणि केलं
0: नाही,
1: तर थोडस या झाडांच्या लागवडीबद्दल सांगा किंवा कुठली झाडं असावीत म्हणजे या दृष्टीनं जर आपल्याला काही त्याचा वापर करायचा असेल तर, आणि सहज येणारी, कारण आता लोकांकडे वेळ नाही त्यामुळे त्याची काळजीही तितपत घेण्यासारखा तेवढाही वेळ हवा. तर अशी कुठली झाडं आहेत?
0: देशी गुलाब आहे, तो सहजपणे येऊ शकतो.
1: बर,
0: गुलकंद गोविंदाचा जो गुलाब आहे तो येऊ

0: शकतो,
1: म्हणजे ज्या गुलाबी पाकळ्या
0: असतात, गुलाबी पाकळ्या असतात त्याला वास असतो,
1: बरोबर,
0: तो येऊ शकतो. तुमचा झेंडू तर आरामात येऊ शकतो, त्याला काहीच मेंटेनन्स नाही, नुसतं बिया पेरलात तरी तुमचा झेंडू येतो. शेवंती पण कटिंग छान येती.
1: बर,
0: निशिगंध चे बल्ब असतात, कंद असतात, ते कंद लावून निशिगंध पण येतो.
1: बर,
0: जास्वंद पण सहज सोपी येण्यासारखी आहे, त्यामुळे जास्वंद पण येऊ शकते. गोकर्ण आहे, निळा गोकर्ण जो आहे तो गोकर्ण तर अगदी सहज येतो, त्याला कसलाही मेंटेनन्स नाही, त्यामुळे गोकर्ण पण येऊ शकतो. ही एक
1: गोकर्णामध्ये सुद्धा परत पांढरी गोकर्ण पण असते,
0: निळी गोकर्ण आहे ती जास्त औषधी आहे, आणि पांढरी गोकर्ण पण औषधी आहे, ती खोकल्यावर आहे,
1: बर,
0: ती सुद्धा आपण खोकल्यासाठी घेऊ शकतो.
1: बर, बर.
0: पण निळी गोकर्ण ही अँटी ऑक्सिडंट आहे, आणखीन ह्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा भरपूर आहे.
1: तुम्ही म्हणालात तसं. आणखी कुठली अशी झाडं आहेत किंवा फुलझाडं आहेत जी आपण सहज लावू शकतो?
0: सोनचाफा लावू शकतो कुंडीत आपण. सोनचाफ्याचं आपण तेल करू शकतो. सोनचाफ्याची फुलं तिळाच्या तेलात किंवा खोबरेल तेलात तुम्ही उकळवून घ्यायची, आणि ते तेल जर आपण गुडघ्यांना चोळलं तर आपली गुडघेदुखी कमी येते.
1: हा, म्हणजे हा एक त्याचा औषधी
0: उपयोग आहे.
1: ही जी आपण औषधासाठी वापरणारी फुलं आहेत, यातली काही सीझनल पण असतील किंवा ठराविक वातावरणात येणारी अशी ही फुलं असतील, तर त्या त्या वेळेला आलेली फुलं आपण कुठल्या अशा वेगळ्या पद्धतीनं साठवून ठेवू शकतो का पुढच्या वापरासाठी?
0: हो, ठेवू शकतो ना आपण. गोकर्णीची फुलं आहेत, ती फुलं आपण काढून सावलीत वाळवू शकतो. सगळी कुठलीही फुलं आहेत ती सावलीतच वाळवायची, म्हणजे त्याच्यातील जे औषधी गुणधर्म आहेत ते त्याच्यामध्ये टिकून राहतात. गुलाबाच्या पाकळ्या वाळवून ठेवू शकतो, जास्वंदीची फुलं वाळवून ठेवू शकतो. सगळी फुलं तुम्ही सावलीत जर वाळवलीत, एक पांढरं स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्याच्यावर पाणी त्याला लागलं असेल तर ते पुसून ते जर फुलं ठेवली आणि वाळवली तर आपण ती स्टोअर करू शकतो डब्यामध्ये, प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये घालून.
1: नंतर आपण ती तशीच डायरेक्टली वापरू शकतो?
0: हो, वापरू शकतो. की आता आपल्या घरातलीच असल्यामुळे त्याच्यावर काही कशाची फवारणी नसेल किंवा कीटकनाशकांचा वापर केलेला नसेल तर ती वापरायला तशीच काहीच हरकत नाही.
1: बरं, आता मगाशी तुम्ही सांगितलं की काही ठराविक ही फुलं आहेत ही आपण आपल्या घरी वाढवू शकतो, करू शकतो, पण शेवटी झाड आहे, त्याला कुठेतरी कीड लागणार, काहीतरी इकडचे तिकडचे कीटक येणार, आणि पुन्हा ही औषध म्हणून वापरायची असतील तर कुठलंही रासायनिक द्रव्य आपण त्यांच्यासाठी वापरू शकत नाही, तर त्याची काळजी कशा पद्धतीने घ्यायची?
0: त्या झाडावरच कीड पडू नये म्हणून ह्याच्यासाठी आपण अशी काळजी घ्यायची, कडुलिंबाची जी पानं असतात,
1: कडुलिंब म्हणजे गुढी पाडव्याला आपण वापरतो,
0: त्या कडुलिंबाची पानं जी असतात त्या पानांचं पाणी करायचं.
1: बर,
0: आणि लसूण असती, लसूण पण लसणाचं पण पाणी करायचं, मिक्सरला त्याची पेस्ट करायची.
1: बर,
0: कडुलिंब आणि लसूण आणि त्याच्यात जर तुम्ही थोडस गोमूत्र घातलं,
1: बर,
0: तर ते कॉन्सन्ट्रेट होईल. त्याच्यानंतर ते एक भाग आणि एक पाच भाग पाणी असं करून तुम्ही जर झाडांवर स्प्रे करत राहिला तर तुम्हाला ते कीटकनाशक फवारण्याची पण दुसरी गरज नाही आणि कीटक येणार सुद्धा नाही त्याच्यावर.
1: म्हणजे हे एरवी बाकी झाडांसाठी
0: सगळ्या झाडांसाठी उपयुक्त आहे.
1: ओके, परत एकदा आपण सांगूयात, कडुलिंब जो आपण गुढी पाडव्यासाठी कडू वापरतो
0: तो कडुलिंब, लसूण, हे दोन्ही मिक्सरला वाटून घ्यायचं, बारीक पेस्ट करायची, त्याच्यात पाणी घालायचं
1: आणि गोमूत्र
0: थोडस घालायचं आणि त्याचा एक पट तो ते भाग वाटण केलेलं आणि पाच पट पाणी असं तुम्ही झाडावर स्प्रे करत राहिला कीड पडल्या पडायच्या आधी किंवा कीड पडल्यावर सुद्धा, तर तुमचं झाडच निरोगी राहतं.
1: खरंय, त्यामुळे बिनधास्तपणे आपण औषध म्हणून त्याचा उपयोग करू शकतो. खरंय, लागवड करताना काही काळजी घेणं गरजेचं आहे?
0: हा, लागवड करताना तुमची माती चांगली असली पाहिजे, भुसभुशीत असली पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी गांडूळ खताचा वापर करा किंवा घरी केलेलं कंपोस्ट असतं त्या कंपोस्टचा वापर करा, म्हणजे त्याच्यात निरोगी फुलं येतील आणि त्याचे गुणधर्म पण चांगले येतील. शेणखत वापरा त्याच्यासाठी तुम्ही.
1: बरोबर, म्हणजे सगळ्याच गोष्टी या
0: नैसर्गिक तुम्ही ह्याच्या जे, म्हणजे तुम्हाला कशाची भीती राहणार नाही, ते फुल खाण्याची, वापरण्याची, त्याचं औषध करण्याची कशाचीही भीती राहणार नाही.
1: बरोबर, ही जी फुलं तुम्ही सांगितलीत, म्हणजे उदाहरणार्थ झेंडू असेल, जास्वंद असेल, गोकर्ण असेल, ही अगदी सहज उपलब्ध फुलं आहेत, शेवंती वगैरे सुद्धा, मग अशी आणखी काही फुलं दुसरी आहेत का की ज्यांच्यामध्ये सुद्धा औषधी गुण आहेत, तर अशी कोणती फुलं आहेत आणि अशी जर आपल्याला सहज उपलब्ध होत नसतील तर त्यासाठी आपण निवड करण्यासाठी त्याची कुठली काळजी घ्यावी?
0: फुलं आता तुम्हाला

0: पळसाची फुलं जी आपण म्हणतो ती पळसाची फुलं आपल्याला घरात येत नाहीत. पळसाची फुलाचं झाड बाहेर रस्त्याच्या कडेला शेतात
1: बरोबर
0: बांधावर असंच तुम्हाला सापडणार. ती पळसाची फुलं तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात सुद्धा मिळतात
1: बर.
0: किंवा आपण जो उन्हाळ्याचा सीझन असतो तेव्हा सुद्धा तुम्ही ती काढून सुकवून स्टोअर करू शकता
1: बरोबर.
0: आता काटेसावर म्हणून फुलं असतात
1: बर.
0: काटेसावरीचा पण सीझन उन्हाळ्यात काटेसावरीला बहार येतो. काटेसावरीची जी फुलं आहेत त्याच्यामुळं ती फुलं गिळगिळीत असतात
1: बर.
0: ती फुलं वाळवून त्याची जर तुम्ही पावडर करून ठेवली तर ती स्नायूंवर खूप छान काम करते
1: बर.
0: आपले स्नायू लूज पडले असतील किंवा वयाप्रमाणे सुद्धा स्नायू लूज पडतात तर तुम्ही काटेसावरीची पावडर मधातून किंवा दुधातून घेतलीत तर तुमचे स्नायू पूर्ववत होतात
1: बर. मग ती पावडर करण्याची

0: काटेसावर म्हणून फुलं असतात. काटेसावरीचा पण सीझन उन्हाळ्यात काटेसावरीला बहार येतो. काटेसावरीची जी फुलं आहेत त्यांच्यामुळं ती फुलं गिळगिळीत असतात. ती फुलं वाळवून त्याची जर तुम्ही पावडर करून ठेवली तर ती स्नायूंवर खूप छान काम करते. आपले स्नायू लूज पडले असतील किंवा वयाप्रमाणे सुद्धा स्नायू लूज पडतात तर तुम्ही काटेसावरीची पावडर मधातून किंवा दुधातून घेतलीत तर तुमचे स्नायू पूर्ववत होतात.
1: बरं, मग ती पावडर करण्याची प्रोसेस,
0: ती फुलं तुम्ही वाळवून ठेवली पाहिजेत. ती उन्हाळ्यात जेव्हा सीझन असतो तेव्हा ती फुलं आणायची.
1: आणि ही साधारण आपल्या एरियामध्ये मिळतात
0: नाही? काटेसावर हे आणखीन पळस ही आपल्या इथं मिळतात.
1: बरं, आणखी कुठली आहेत?
0: बहाव्याची आहेत. बहाव्याचा आता खूप बहाव्याची आपल्याला झाडं दिसतात. पिवळा जो बहावा असतो, गोल्डन शॉवर ज्याला म्हणतो,
1: बरोबर,
0: त्या फुलाचा सुद्धा गुलकंद करतात.
1: बरं,
0: आणखी त्या फुलांची भाजी सुद्धा करतात
1: बहाव्याच्या.
0: बहाव्याच्या
1: त्याचे उपयोग काय?
0: तो थंडाव्यासाठीच उपयोग आहे त्याचा.
1: पण ऍक्च्युअल तो येतो उन्हाळ्यात.
0: उन्हाळ्यात येतो. मग त्याचा गुलकंद करून जर आपण ठेवला आणि त्याचा वापर केला
1: बर
0: तर त्याचा खूप छान फायदा होतो बहाव्याच्या फुलांचा.
1: बर, गुलकंद म्हणजे फक्त साखर,
0: खडी साखर, आणखीन त्या पाकळ्या असं तुम्ही काचेच्या बरणीत एकावर एक थर लावून ठेवलेत.
1: बर,
0: आणि त्याचा जर वापर केलात तर तुम्हाला एक महिन्याभराने त्याचा गुलकंद तयार होतो.
1: बर,
0: आणि नंतर आपण तो वापरात आणू शकतो.
1: बरोबर, आणखी आहेत कुठली अशी फुलं?
0: हा, बकुळ आहे. बकुळीच्या फुलांपेक्षा बकुळीच्या झाडाचा खूप उपयोग आहे.
1: बर,
0: बकुळीच्या झाडाची पानं, बकुळीच्या झाडाची साल,
1: बर,
0: दातांसाठी आपण वापरू शकतो. हिरड्या घट्ट होतात. बकुळीची फुलं जर सुकलेली फुलं आपण जर ती फुलं कपाटात ठेवली तर आपल्या कपड्यांना, रेशमी कपड्यांना एक कसर लागत नाही आणि त्याचा वास पण छान लागतो. आणि बकुळीची फुलं आपण किचन मध्ये ठेवली आपल्या ट्रॉली मध्ये वगैरे तर ती झुरळ होत नाहीत.
1: बर,
0: असं बकुळीच्या फुलांचा तीव्र सुगंधाचा उपयोग आहे.
1: बर,
0: आणि बकुळीच्या फुलांचा काढा जरी केला किंवा सरबत केला तर जुनाट, सर्दी, खोकला, दमा बरा होतो.
1: बर,
0: असं बकुळीचं झाडाचे सगळंच पानं, फुलं, साल हे सगळंच खूप उपयोगी आहे.
1: बरोबर, मगाशी तुम्ही सुरुवातीला कमळाचा सुद्धा उल्लेख केला होता हृदयासाठी. कमळ सुद्धा असं पटकन आपण घरी घेऊ शकू असं नाहीये, तर मग त्याच्यासाठी काय करावं?
0: आता बऱ्याच जणांच्याकडे घरी कमळ असतं आणि आपल्याला लावता पण येतं.
1: बर,
0: कमळ नाहीतर मग बाजारात मिळतं पण घरी लावलेल्या कमळाचा उपयोग.
1: ती कुठली कमळ का, कुठलंही कमळ चालतं त्याच्यासाठी?
0: नाही, सहस्रदल म्हणजे ज्याला 100 पाकळ्या आहेत असं जे फूल असतं ते कमळ. आणि त्या कमळाच्या झाडाचं पान गोल असतं.
1: बर,
0: ते कमळ म्हणून ओळखायचं. आणि वॉटर लिलीचं जे पान असतं त्याला असं कात्री कात्री कात्री सारखे त्याचं पान असतं, ते वॉटर लिली.
1: मग वॉटर लिली म्हणजे एरवी जे आपल्याला गुलाबी कमळ बिमळ म्हणून दिसतात बाजारात ते वॉटर लिली आहे.
0: आणि कमळ म्हणजे ते सहस्र लक्ष्मी ज्या ह्याच्यात बसलेली असते
1: म्हणजे गुलाबी जो रंग
0: आहे ते कमळ. आणि वॉटर लिलीचा पण फायदा होणार नाही असं काही नाही, फायदा होऊ शकतो वॉटर लिलीचा पण कमळाचा जास्त होईल.
1: बरोबर,
0: कमळाची फुलं आणून तुम्ही वाळवून त्याच्या पाकळ्यांची पावडर करून ठेवलीत आणि तुम्ही रोज घेत तर खूप म्हणजे खूप छान फायदा होतो. आणि मी हे स्वतः अनुभवलंय कमळाच्या पाकळ्यांचा हे. आणि जर असं कुठंच नाही मिळालं तर आपल्याला आयुर्वेदिक दुकानात ही पावडर सहज उपलब्ध होती.
1: बर,
0: आता मी झेंडूचं तुम्हाला सांगितलं ना, झेंडू हे तीव्र जंतुनाशक आहे. झेंडूच्या पाकळ्या तुम्ही ग्लासभर पाण्यात रात्री भिजत घातल्यात आणि सकाळी हे पाणी गाळून खडीसाखर घालून पिलं तर ह्यांना पोटाचे विकार पण बरे होतात.
1: बर,
0: पोटातले कृमी कीटक लहान मुलांना पण दिलं तरी चालतं. खोकला बरा होतो. आणखीन आपल्याला जिथं जखम झालीय मोठी तिथं आपण त्याचा रस किंवा पानांचा रस लावला तर ती जखम लगेच भरून येण्यास खूप मदत होती.
1: बर, एकंदरीत आपण असं बघितलं फुलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्याचा एक बहराचा काळ असतो. म्हणजे काही फुलं ही सरसकट 12 महिने उपलब्ध असतात असं नाही. त्याचप्रमाणे ऋतूनुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार ह्या सगळ्या गोष्टींचा त्या फुलांशी संबंध असतो. म्हणजे निसर्गाची असतोच असतो. तर त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काही औषधी गुण असतात का? आणि त्याच भागासाठी ते उपयोगी असतात का? म्हणजे असं थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर कोकणामध्ये एखादं फूल उमलतंय, ते कोकणातच उमलतं, तर त्याचा जो काही औषधी गुण आहे तर तो त्याच वातावरणासाठी उपयुक्त होतो का? असं विचार.
0: सुरंगीचं स्पेशली तसं आहे, सुरंगीचं जे फुल आहे ते कोकणातल्या वेंगुर्ला भागात ह्या सगळ्या पट्ट्यात सुरंगीची खूप झाडं आहेत, आणि सुरंगीच्या

0: फुलांचा अत्तर करतात.
1: बर,
0: आता आपल्याकडे लागवड चालू आहे पण अजून ती कितपत सुरंगीची फुलं आणि त्या गुणधर्माने इथं किती त्याचा वापर होईल किंवा किती त्याचा वास तीव्र असेल हे अजून आपण सांगू शकत नाही, कारण आपल्याकडे अजून येत नाही. सुरंगीची झाडं ही सगळी आहेत, ही सगळी कोकण पट्ट्यात
1: आहेत,
0: वेंगुर्ला, सावंतवाडी ह्या सगळ्या पट्ट्यात, आणि तिथली जी सुरंगी आहे ती अतिशय छान आहे, त्याचं अत्तर बनवतात सुरंगीच्या फुलांचं.
1: बरोबर.
0: मोगऱ्याची फुलं आहेत ही तर उन्हाळ्यात आपण सगळ्यांना मन मोहून तर टाकतच आहे.
1: बरोबर.
0: आणि मोगऱ्याची फुलं सुद्धा जर तुम्ही पाण्यात घालून ठेवली आणि तुम्ही ते पाणी प्यायला तरी शरीराला थंडावा मिळतो, किंवा माठात टाकलं
1: बर
0: तरी पण तुम्ही चालू शकतो.
1: बर.
0: आणि उन्हाळ्यात जी फुलं सगळी जी उमलतात ती थंडावा मिळणारी असतात शक्यतो.
1: बरोबर. म्हणजे पण खरं तर तो ऋतू
0: उन्हाळा असतो
1: पण त्यांचे गुणधर्म
0: थंड असतात.
1: बरोबर. त्याचे मग अशी कोणकोणती फुलं आहेत?
0: गुलाब, मोगरा, मोगऱ्यातले सगळे प्रकार, जाई, जुई, चमेली, पुन्हा बहावा. बहावा पण थंडावा देतो.
1: बरोबर.
0: झेंडू आहे हे उष्ण प्रकृतीचं आहे, ते थंडीत येतं. हिवाळ्याच्या दसरा दिवाळीच्या दरम्यान झेंडू येतो, हे थोडस उष्ण प्रकृतीचं आहे. शेवंती सुद्धा उष्ण प्रकृतीचं आहे. आणखीन निशिगंध आहे ते थंड आहे, निशिगंधानं थंडावा येतो. निशिगंध बऱ्यापैकी पावसाळा सोडल्या सगळ्या ऋतूत आपल्याला निशिगंध मिळतो.
1: बरोबर. त्या ऋतुमानानुसार त्यांचे त्यांचे गुणधर्म आणि त्याप्रमाणे ती औषधाचा आपण वापर करू शकतो. जेव्हा आपण औषध म्हणून ही फुलं वापरतो वेगवेगळी तुम्ही सांगितली, तर त्यासाठी काही काळजी घेणं गरजेचं आहे का?
0: धोतऱ्याची फुलं ही विषारी असतात. धोतऱ्याचा फुलाचा वापर आपण कधीही आपल्या मनाने करायचा नाही.
1: बर.
0: मग तुम्ही गुलाब, जास्वंद, मोगरा, झेंडू, निशिगंध ही फुलं आपण आपल्या माहितीची आपण वापरू शकतो.
1: बरोबर. मग धोतऱ्यासारखी आणखी कुठली फुलं आहेत का?
0: आहेत पण तशी आपल्याला ती घरात उपलब्ध नसतातच. धोतरा तर हा विषारीच आहे.
1: बर.
0: पोटात घेण्यासाठी तर उपयोगी नाहीच आहे.
1: बर.
0: बाह्य उपचारासाठी धोतऱ्याचा वापर करतात, ते पण आपण वैद्यांच्या सल्ल्याने करावे, आपल्या आपण काही करू नये तसं.
1: बरोबर. आता या ज्या औषध म्हणून आपण ही जी फुलांची वापर करतोय त्याच्यामध्ये अशी काही बंधनं आहेत का, म्हणजे तुम्हाला काही बीपी डायबिटीस आहे किंवा तुम्ही म्हटलं तसं गर्भवती महिला, लहान मुलं ह्यांच्यासाठी काही बंधनं पाळणं गरजेचं आहे?
0: नाही, ही फुलं सगळ्यांना चालू शकतात, असं काही बंधन नाही. लहान मुलं, गर्भवती स्त्रियांना पण मोगरा, गुलाब, सगळी फुलं, शेवंती सगळी चालू शकतात, तसं काही अडचण येण्याची शक्यता नाही. म्हाताऱ्या माणसांना सुद्धा चालू शकतात.
1: बर बर. फक्त ती योग्य तऱ्हेनं आपण त्याचा
0: वापर करायचा, आणखीन त्याच्यावरती कीटकनाशक मारलेली नाहीत ना ह्याची आपण काळजी घ्यायची. ती फुलं कधीही वापरायची नाहीत, आपल्या घरच्या बागेतली कुंडीतली अशीच फुलं आपण वापरायची.
1: बर. आणखी काही असे फुलांचे औषधी उपयोग सांगाल का की जी आणखी वेगवेगळी आहेत, किंवा तुम्ही काही मोघम सांगितलेत आम्हाला पण त्या व्यतिरिक्त आणखी काही वेगवेगळे असतील तर ते सांगा.
0: जास्वंदीमध्ये पण आता सध्या अनेक रंग, अनेक प्रकार उपलब्ध आहेत, पण आपण गणपतीला जी लाल देशी जास्वंद वापरतो ती औषधी आहे. औषधी म्हणजे त्याचं सरबत पण होऊ शकतं आणि ते केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. जगपा कुसुम असा त्याचा उल्लेख केला जातो. निरनिराळे जास्वंदीचे रंग आहेत पण लाल रंगाची जी जास्वंद आहे तीच आपण औषधासाठी वापरू शकतो.
1: थोडासा कशा पद्धतीनं त्याचा किंवा तेलासाठी कसा वापर केला जातो?
0: जास्वंदीची फुलं जी आहेत ती आपण ती आणि जास्वंदीची पानं ही दोन्ही तुम्ही तेलामध्ये उकळून त्याचा वापर केसांसाठी केला जातो आणि त्याच्यामुळे केस काळे होतात आणि गळायचे सुद्धा कमी होतात. आणि सरबत म्हणाल तर जास्वंदीची फुलं जी आहेत ती तुम्ही गरम पाण्यात जर जास्वंदीची फुलं घातली तर त्या फुलांचा सगळा अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो आणि लाल रंगाचं पाणी तयार होतं आणि त्याचा आपण सरबतासाठी वापर करू शकतो. लिंबू पिळून, आवळा घालून, पुदिना घालून आपण त्याचं सरबत बनवू शकतो. रक्तदाब नियंत्रणासाठी लाल जास्वंदीचा खूप उपयोग होतो. आणखीन लाल जास्वंद हे त्वचा सुद्धा मऊ ठेवते. त्याच्यात एक प्रकारची जेल असते त्या जास्वंदीच्या फुलात, ती आपली त्वचा मऊ ठेवते आणि हेअर डायसाठी जास्वंदीची पानं सुद्धा वापरतात, त्यामुळं केस काळे राहू शकतात त्याचा रंग.
1: बरोबर. ह्या आपण थोडंसं फुलझाडांविषयी आतापर्यंत बोललो, अशी काही झाडं किंवा वनस्पती आहेत का की ज्या सहज आपण घरामध्ये लागवड करू शकतो आणि त्याचे औषधी उपयोग आहेत?

0: आहेत?
1: आहेत ना, आपण गवती चहा घरात लावू शकतो.
0: बर,
1: गवती चहाचा काढा आपण करू शकतो. एकतर आपण चहात घालून चहा सुगंधी बनवू शकतो. गवती चहाचं तेल सुद्धा निघतं.
0: बर,
1: ते सुद्धा उपयोगी असतं. पुन्हा तुम्ही घरात वाळा सुद्धा लावू शकता.
0: बर,
1: वाळ्याची जी मुळं आहेत ती आपण आता समजा तुम्ही जून महिन्यात वाळा लावला तर तुमचा उन्हाळा येईपर्यंत त्याची पूर्ण वाढ होते. मग तुम्ही कुंडीतला वाळा काढून त्याची मुळं वापरली पाण्यासाठी मे महिन्यात, तर आपलं पाणी उन्हाळ्यावर सुगंधित होऊ शकतं
0: आणि त्याच्यामध्ये थंडाव्याचं
1: प्रमाण खूप आहे. त्यामुळं वाळा आपण लावू शकतो. वेखंड घरी लावू शकतो.
0: बर,
1: वेखंडाचे पण कंद मिळतात.
0: बर,
1: तुम्ही वेखंड पण लावू शकता. वेखंडाचं झाड लावलं की तुमच्या घरात डास पण येत नाहीत आणि सर्दीसाठी वेखंड खूप उपयोगी आहे.
0: बर,
1: कोरफड लावू शकतो आपण. कोरफडीमुळं खोकला कमी येतो. केसांसाठी उपयोगी आहे कोरफड. पुन्हा आपण तुळस तर आपली आहेच आहे. तुळशीची झाडं जरी तुम्ही भरपूर लावली तरी तुळशीमधून येणारा जो ऑक्सिजन आहे त्याचा आपल्याला छान फायदा तर होतोच होतो. तुळशीच्या पानांच्या रसामुळे खोकला कमी होतो. तुमच्या शरीरातला ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. त्यामुळं
0: तुळस असावी घरात.
1: तुळस आपण
0: असतेच म्हणजे बरेच.
1: म्हणून तर तुळस पूज्य आहे की ह्या सगळ्याच्या तिच्या फायद्यामुळं की तिच्यात लक्ष्मीचा वास आहे. आपलं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळं.
0: बरोबर,
1: लक्ष्मीचा वास आहे आपण तुळशीत म्हणतो. त्यामुळं
0: बरोबर
1: अशी पूज्य तुळस आपल्या घरात असावी. सर्दी खोकला शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण त्यानं वाढतं.
0: बरोबर,
1: वातावरण चांगलं होतं. वातावरण शुद्धी होते तुळशीमुळं.
0: बरोबर,
1: आपण कढीपत्ता लावू शकतो. कढीपत्त्याची जी फुलं येतात त्या फुलांचा वास पण खूप सुंदर असतो.
0: कढीपत्त्याला फुलं येतात हेच माहित नव्हतं.
1: कढीपत्त्याला फुलं येतात आणि त्याच्यानंतर त्याच्या बिया तयार होतात. पण त्या फुलांचा वास इतका छान असतो कढीपत्त्याच्या. खूप छान असतो आणि ती दिसायला पण छान असतात. गुच्छानी येतात.
0: बर,
1: कढीपत्ता तर केसासाठी चांगला तर आहेच आहे. रक्तवाढीसाठी चांगला आहे. कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम खूप आहे.
0: बर,
1: त्यामुळं प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खाल्ला नुसताच.
0: बर,
1: तर तिचं आरोग्य खूप छान राहायला मदत होते.
0: वा, खूप छान आहे हे. खरं म्हणजे तुम्ही मुद्दामून आपल्या मैत्रिणींसाठी ही टीप दिलीत हे खूप चांगलं आहे. एकतर केसांसाठीही तो चांगला आहे आणि आपल्याला माहितीये की प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती वेगवेगळ्या गोष्टी ना आपल्याला सामोरं जायचं असतं. तर त्यासाठी
1: प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खावा. एकतर कॅल्शियम आहे त्याच्यात, केसांसाठी चांगला आहे. केस काळे राहतात त्यांनी पांढरे
0: व्हायचं प्रमाण
1: कमी होतं. प्राजक्ताची फुलं आहेत ती संध्याकाळी उमलतात. प्राजक्ताच्या फुलांचा संध्याकाळी जरी असा वातावरणात इतका सुगंध पसरतो की त्यांना मन आपलं एकदम प्रफुल्लित होतं. आणखीन अॅरोमा थेरपीमध्ये किंवा पुष्प औषधीमध्ये ह्याचाच वापर करून औषधं बनवलेली असतात. की म्हणजे सुवासामुळं आपलं मन कसं कमी होतं, आपला स्ट्रेस कसा कमी होतो, त्याच्यात प्राजक्ताचा पहिला नंबर लागेल.
0: बर,
1: आणि प्राजक्ताच्या फुलाचे देठ केशरी असतात.
0: हो,
1: तर ते आपण केशरी रंग करण्यासाठी, कृत्रिम रंग न वापरता आपण केशरी रंग करण्यासाठी प्राजक्ताच्या देठांचा वापर करू शकतो.
0: बर,
1: तुम्ही केशरी भात करण्यासाठी, केशरी खीर करण्यासाठी जर ते देठ तुम्ही वापरले दुधात उकळून तर केशरासारखाच त्याचा केशरी रंग येतो. आणखीन प्राजक्ताच्या पानांचा जो काढा आहे तो तुम्हाला तापावर अतिशय गुणकारी आहे. प्राजक्ताचा पानांचा काढा घेतला काहीही इन्फेक्शन न होता जर थंडीनं ताप आला असेल तर तो ताप प्राजक्ताच्या पानांच्या काढ्याने जातो. आणखीन संधिवातावर पण त्याचा उपयोग आहे.
0: बर,
1: प्राजक्ताची पानांचा लेप वाटून तुम्ही जर दुखऱ्या भागावर लावलं तर तुमचं दुखायचं प्रमाण किंवा सूज कमी येते.
0: बर,
1: प्राजक्ताच्या पानाने.
0: बर,
1: अनंताची जी फुलं असतात पांढरी जी आपण गणपतीला वाहतो अनंताची फुलं.
0: बरोबर,
1: ती संध्याकाळच्या वेळी उमलतात. त्याचा वास तर इतका मंत्रमुग्ध करणाराच असतो. आणि अनंताच्या झाडाचं जे मूळ असतं हे खूप औषधी असतं. शरीरातली ते उष्णता कमी करतं. अनंत मूळ म्हणायचं त्याला. ते खूप औषधी आहे. स्त्रियांच्या बऱ्याच रोगात ते उपयोगी येतं. आणखीन अनंताचं फूल सुद्धा तुम्ही जर पाण्यात ठेवलं रात्री आणि जर सकाळी त्याचं पाणी पिलं तरी पण आपल्याला खूप फ्रेश आणि मन छान होतं. की त्या पाण्यालाच इतका वास खूप छान आलेला असतो.
0: बर,
1: असं त्या औषधी फुल आणि त्याची मुळं खूप औषध आहे. त्याच्यापासून सारी वाद्यासह हे औषध बनवतात अनंताच्या मुळापासून. ते आपल्या लहान मुलांसाठी, स्त्रियांसाठी अतिशय उपयोगी आहे.

0: एकंदरीत सगळ्या फुलांचे आपण औषधी उपयोग बघितले, पण इन जनरल पुष्प औषधी याचा कशासाठी जास्त करून उपयोग केला जातो आणि सध्याची जी जीवनशैली आहे आपण बघतोय त्याच्यासाठी याचा कशा प्रमाणात उपयोग होऊ शकतो?
1: आपल्या भारतात खूप जुनी पद्धत आहे किंवा खूप वर्षांपासूनची परंपरा आहे की सुवासाची थेरपी, अरोमा थेरपी, खूप आजारांना बरे करण्यासाठी याचा वापर होतो आणि यामुळे आपल्या मनावर त्याचा जादुई परिणाम होतो. अरोमा थेरपीमध्ये तेलांचा वापर होतो, तेलांमध्ये फुले घालून त्याचा अर्क काढतात, त्याला इसेन्शियल ऑइल म्हणतात. ते ऑइल जरी आपण शरीराला लावलं तरी आपलं मन आणि शरीर आणि त्वचा सुद्धा छान होते. आता ह्या इसेन्शियल ऑइल मध्ये कुठली कुठली लव्हेंडर, जोजोबा, गुलाब ही औषधं वापरतात. आणखीन ह्याच्या वापरामुळे काय होतं, मेंदू शांत होतो, संतुलित राहतो. मेंटल इमोशनल आजारावर अरोमा थेरपीचा खूप उपयोग होतो.
0: बर.
1: आणि कनोजमध्ये, भारतामध्ये आपल्याकडे कनोज जे शहर आहे तिथं अत्तर बनवण्याचे, पारंपरिक जुनं अत्तर बनवण्याचे कारखाने आहेत.
0: बर.
1: तिथं हे अत्तर
0: नैसर्गिकरित्या
1: बनवलं जातं. आणि अरोमा थेरपी ही एक हिलिंग ट्रीटमेंट आहे. अरोमा म्हणजे वास, सुवास. ही ह्याच्या या थेरपीमध्ये फुलं, पानं याच्यापासून तेल आणि अत्तर बनवतात. आणि आपण हे तेल आणि अत्तर झाली आणि आपण जर पोटात घ्यायचं असेल तर आपण ही फुलं पानं गरम पाण्यात किंवा पाण्यात रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये घेऊन त्याचं पाणी पिऊ शकतो. ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही, त्याचा छान शरीराला उपयोग होतो.
0: नक्कीच. आणि तुम्ही म्हणाला तसं हे सुगंधित फुलांचा आपण या अरोमासाठी उपयोग करू शकतो, म्हणजे मग ती घरच्या घरी आपण तेल करू शकतो.
1: या तेला तेल करण्यासाठी खोबऱ्याचं शुद्ध तेल किंवा तिळाचं तेल वापरायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी फुलं मिळतात किंवा उपलब्ध आहे ती तुम्ही तेलात जर घालून ठेवली तर
0: साधारण कुठली फुलं सांगाल?
1: मोगऱ्याचं होऊ शकतं, जाई जुई चमेली, सोनचाफा होऊ शकतं, लव्हेंडरची फुलं मिळतात.
0: बर. म्हणजे थोडक्यात जी सुगंधी
1: फुलं आहेत त्याचं तुम्ही कुणकुणा कशाचंही अत्तर बनवू शकता किंवा तेल बनवू शकता.
0: बरोबर. तर एकंदरीत रोहिणीताई, की खूप छान पद्धतीनं अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या फुलांविषयी तुम्ही सांगितलं, तर याचा वापर आणि तुम्ही जी सांगितलेली माहिती आहे यासाठी एकंदरीत श्रोत्यांना आमच्या तुम्ही काय सांगाल?
1: माझं मैत्रिणीनं असं सांगणं आहे की आपल्या गृहिणींच्या हातातच हे सगळं आसपास असतो, पण आपण काय करतो की फुलं आणतो, देवाला घालतो, नंतर झालं, विसर्जन करतो. असं नाही, त्या फुलांचा वापर आपल्या मनासाठी, शरीरासाठी, ह्याच्यासाठी आपण करू शकतो. आणखीन त्याच्यानंतर ती फुलं देवाची वगैरे सुकलेली असतात किंवा आपण ही वापरणार औषधासाठी ती फुलं वापरून जी शिल्लक राहिलेली असतात त्याचं तुम्ही कंपोस्ट करून ते सुद्धा तुम्ही कुंडीत वापरू शकता किंवा त्याची माती होऊ शकते.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यात तुम्ही झाडं लावू शकता, त्यामुळे त्याचं फुलांचं पानं फुलं काहीही वाया जात नाहीत किंवा कचऱ्यात न टाकता आपण त्याचा वापर झाल्यानंतर त्याचं कंपोस्ट करून त्याचा सुद्धा वापर करू शकतो. माझं मैत्रिणीनं असं सांगणं आहे की रोजच्या वापरात हे आपल्या सहजासहजी हातात असतं. त्याचा आपण आता आपल्याला दोन फुलं मिळाली जास्वंदीची, पाण्यात घालून ठेवायची, आपण सगळ्या घरातल्यांना रंगीत सरबत द्यायचं. गोकर्णीची फुलं मिळाली, आपल्या तब्येतीसाठी चांगलंच आहे. ब्लू टी सकाळी सकाळी प्यायचा. हे जाता येता करून आपण आपली तब्येत खूप छान ठेवू शकतो.
0: नक्कीच.
1: हे मी सगळं जे आता तुम्हाला सांगितलंय ते मी, माझा छंद आहे की फुलांचा कसा उपयोग होईल किंवा फुलं का फेकू नयेत, वापर झाल्यानंतर का फेकू नये, त्याचा पुढे काय उपयोग होईल, असं शोधत शोधत माझ्या छंदातून, वाचनातून मी ह्या सगळ्याचा अभ्यास केला आणि ह्या सगळ्याचा अनुभव घेतलाय. आणि असाच अनुभव माझ्या सगळ्या मैत्रिणींनी घ्यावा आणि त्याचा सगळ्यांनी वापर करावा.
0: तर खूप छान रोहिणीताई, वेगळी माहिती आज आम्हाला इथं मिळाली. कारण तुम्ही म्हणालात तसं ही सगळी फुलं बागेत कदाचित सगळ्यांच्या येतही असतील, फक्त काढून देवाला घालण्यापुरती त्याचा वापर होत असेल, पण ह्या सगळ्या गोष्टीतनं खूप काही गोष्टी मिळतायत आपल्याला. म्हणजे प्रत्येक अगदी फुल, अगदी तुम्ही सांगितलं तसं बकुळ प्राजक्तासारखी छोटी जरी फुलं असली तरी त्याच्यामध्ये खूप औषधी असे छान गुण आहेत. तर खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. तर आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: नमस्कार.

तर सख्यानं रोहिणी पाटील यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. आणि या मुलाखतीतून आपल्याला बागेत सहज उपलब्ध असणाऱ्या फुलझाडांचे आणि इतरही झाडांचे औषधी गुणधर्म समजले. निदान ही तरी झाडं आपण आपल्या बगीच्यामध्ये नक्की लावू शकतो. मैत्रिणींनो, निसर्ग आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो. आवश्यकता आहे ते त्यानं दिलेल्या या दानाची जपणूक करण्याची आणि या निसर्गाचं संवर्धन करण्याची. अगदी आपल्या घराच्या भोवताली फार जागा नसेल किंवा खूप काही झाडं आपण लावू शकत नसलो तरी ही जी काही उपयोगाची झाडं आहेत ती अगदी घराच्या बाल्कनीमध्ये किंवा गच्चीमध्ये आपण नक्की लावूया आणि आपली एक छोटीशी बाग नक्की तयार करूया आणि ह्या आपल्या छोट्याशा बागेतून आपल्या मनाचा आनंद नक्की मिळवूया आणि या निमित्तानं निसर्ग संवर्धनाचा वसा देखील आपल्याकडून जपला जाईल. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक छानसं गीत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आणि या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आता ऐकूया नेत्रा भगवान यांचं कविता वाचन.

भारत माता, प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून, प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून, भारत माता बोलत असेल तुझ्या आतून मनातून, सांगेल कथा शौर्याच्या ती अभिमानाच्या धैर्याच्या, मातीसाठी प्राण दिलेल्या कणखर दैवी लोकांच्या, सांगेल सारा इतिहास ती सांगेल खुणा पुसलेल्या, दाखवेल चेहरा खऱ्याचा अन दाखवेल गोष्टी रचलेल्या, रडेल जेव्हा आठवेल तिला धर्माधर्मांमधले वाद, युद्ध

दंगल फाळणीने घातलेली मृत्यू लासाद, सांगेल आक्रमणे परकीयांची, सांगेल गुलामगिरीचा अपमान, सतत दिसेल मनात तिच्या स्वप्न अखंड हिंदुस्तान, निसर्गाबद्दल बोलताना चेहरा तिचा खुलेल, प्रत्येक राज्याबद्दल अगदी अभिमानाने बोलेल, भाषांबद्दल बोलेल ती, सांगेल परंपरा संस्कृती, स्वातंत्र्याच्या सुखात सुद्धा आठवेल हुतात्म्यांची महती, शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप, शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप, कारण असंख्य लोकांमध्ये पेरायचा असेल तिला देशाभिमानाचं रोप। शब्द तसं तू बरंच जाणतेस, आता हेही जाण, बांधून नको ठेवू भात्यात शब्दांचा बाण, खुपेल तुझा शब्द तरीही तू बोल, हळूहळू कळेल तुलाही शब्दांचं त्या मोल, शब्द म्हणजे आयुष्याची सहज सुंदर वाट, शब्द म्हणजे लख ऊन, शब्द म्हणजे धुकं दाट, शब्द जाणतात सारं काही, शब्दही बोलतात शब्दातून, जमलं तर पटलं तर काढ त्यांना भात्यातून, मौन काही वाईट नाही, मौनाची एक भाषा असते, पण शब्द बोलतात थेट त्यांना कोठेही पोचण्याची मुभा असते, भाषा असो कोणतीही शब्द असतात महत्वाचे, शब्दच ठरतात मर्मसार अस्तित्वाच्या पहाडाचे, एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही, एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही, शब्द असतील सोबतीला ते साथ सोडणार नाही। प्रॅक्टिकल वागूया का थोडं, म्हणजे कविते बिवितेत लिहिण्यासाठी ठेवू थोडं बाजूला, पण हे आता समजू की वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही, वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही, डोळे बघून सहज सारे विचार वाचता येत नाही, प्रेम कवितेतला मोगरा काही एकमेव फूल नाही, आणि मौन काही नेहमी सारी खरी उत्तरं देत नाही, काळ ठरत नसतो औषध प्रत्येकच समस्यांवर, प्रेम कधी पुरत नसतं पसाभर ओंजळभर, कोणी कोणात नसतो अडकत आपलं सोडून आयुष्यभर, आणि नेहमी असतोच किताबा आपला आपल्याच हृदयावर, खरंच का दुःख वाहतात कधी डोळ्यांमधल्या अश्रूतून, खरंच आपण जाणतो एकमेकांना विचारातून मनातून, घरच्यांशिवाय देत नाही कोणी आशीर्वाद जीव ओतून, आणि नको धडपड व्यक्त करण्याची प्रत्येक क्षण कवितेतून, सारं सारं समजून आता जगू वास्तवात, स्वगत उपयोगी पडत नसतात साध्या भांडणात, आपले साधे शब्द आणि साधे विचार बरे तेच ठरतील आयुष्यामधल्या प्रत्येक क्षणी खरे। ओवी।

विरोधाभासातलं साम्य. तो उगवत्या सूर्यासारखा होता, तेजस्वी, प्रसन्न, चकाकता. ती मावळत्या सूर्यासारखी भासायची, उदास, शांत, स्वतःमध्ये हरवणारी. त्याला तिच्या शांततेचं कोडं पडायचं नेहमी आणि तिला त्याच्या प्रसन्नतेचा हेवा वाटायचा. तिला त्याचं चकाकणं उग्र वाटायचं, त्याला तिचं शांत राहणं भेसूर वाटायचं.

त्याला तिचं नेमक्या वेळेस मावळणं आवडायचं नाही. तिला मात्र त्याच्या उगवण्याचं कौतुक वाटायचं. तो तिची शांतता घेऊ पाहायचा, ती त्याला तेजस्वीपणाचं गमक विचारायची. त्या एकमेकांना आपलं आयुष्य ठाऊक होतं, त्या एकमेकांना एकमेकांचं आयुष्य ठाऊक होतं, त्या एकमेकांना एकमेकांची विशेषता ठाऊक होती आणि त्या एकमेकांना आपण असेच राहू हेही ठाऊक होतं. त्याला तिचे गुण हवे होते, तिला त्याचे गुण हवे होते, पण ते कधी घडलेच नाही. त्यांच्या नशिबाच्या रेषा कधी जुळल्याच नाही. त्यांच्या दिशा वेगळ्या होत्या, त्यांचे मार्ग वेगळे होते, त्यांचं आयुष्य वेगळं होतं. साम्य होतं ते फक्त एकाच गोष्टीत, त्याच्या शेवटापासून तिची सुरुवात होती आणि तिच्या शेवटापासून त्याची सुरुवात होती.

तर श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि आता मात्र ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 1 वाजत आहेत. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं मुनीश शर्मा. सरकार ने तरल प्राकृतिक गैस LNG की आपूर्ति से आपातकालीन पाबंदियों को हटा लिया है. ये निर्णय पश्चिम एशिया संघर्ष में

विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी व्यक्त केला. राजस्थानच्या जोधपूर इथं झालेल्या या कार्यक्रमात जोधपूर विमानतळावर नव्या टर्मिनल भवनाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. सरकारच्या जैवइंधन मिश्रण कार्यक्रमाबाबत होणाऱ्या विधायक टीकेचं स्वागत करायची सरकारची भूमिका आहे आणि आलेल्या सूचनांचा या कार्यक्रमात समावेश करून आवश्यक त्या सुधारणा करू असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलं. राजस्थानात एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. इथेनॉल ही नवी संकल्पना नसून एका शतकापेक्षा जास्त काळ याचा वापर होत आहे असं त्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियासाठी भारत हा आर्थिक क्षेत्रातला महत्त्वाचा भागीदार आहे असं प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेज यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अल्बानेज यांच्या कार्यालयानं एक निवेदन जारी केलं. भारत ही जगातली चौथी सर्वात मोठी आणि सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून या दोन देशांमधलं सहकार्य हे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पायावर उभं आहे असं यात म्हटलं आहे. व्यापार संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधलं सहकार्य हे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरत आहे. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी या दोन देशांमधले संबंध महत्त्वाचे आहेत असंही निवेदनात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार बहारीन कुवैत आणि ओमान या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते या देशांचे परराष्ट्रमंत्री आणि नेत्यांबरोबर बैठका घेतील. भारताचे या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं तसंच स्थानिक घडामोडी आणि सामायिक हिताच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसांमध्ये 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. दरम्यान यात्रेकरूंचा चौथा जत्था आज पहाटे जम्मूमधल्या भगवतीनगर यात्री निवासातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाला. या टप्प्यावर 6,731 भाविक 291 वाहनांमधून पहलगाम आणि बालतल या दोन्ही मार्गांनी अमरनाथकडे रवाना झाले. दोन्ही मार्गांवर यात्रेसाठी आवश्यक सुरक्षा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलातल्या दुहेरी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2,954 वर गेल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष होर्हे रॉड्रिगेज यांनी दिली. या दुर्घटनेत 16,000 जास्त जण जखमी झाल्याचं तर जवळपास 16,000 जण बेघर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांनी 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. 24 जून रोजी 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या 2 शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलाला हादरवून सोडलं होतं. काँगो या देशात इबोला विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच असून आतापर्यंत 1,528 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 492 जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार 239 रुग्ण बरे झाले आहेत तर 628 रुग्णांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय 185 संशयित रुग्णांचीही नोंद झाली आहे. अमेरिकेच्या 250 स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. पुतीन यांचे सहाय्यक युरी योशाको यांनी ही माहिती दिली. युक्रेन विरुद्धच्या संघर्षात लवकरात लवकर तोडगा निघाला तर दोन्ही देशांमधल्या व्यापक सहकार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल असं मत यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला आहे.
भारताने इंग्लंडसमोर ठेवलेलं 191 धावांचं लक्ष इंग्लंडनं 19 षटकांमध्ये पूर्ण केलं. आता भारत आणि इंग्लंडमधला पुढचा

चा सामना येत्या मंगळवारी नॉटिंगहॅम इथं होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापेनं सामन्यातला एकमेव गोल केला. आता उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 32 शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं कार्बो वेर्डेवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीच्या 3 फेरीत एलिझे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारी 2 क्रमांकावर असलेली एलेना रिबाकी हिला 6-7, 6-1 अशा सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. तर अलेक्झांड्रा याला हिनं 3 क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियांतेक हिच्यावर 7-6, 6-2 अशी मात केली. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तीजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तीजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सोसायट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीत. त्यामुळे वाहतूक खोळंबल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. बुलढाणा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकण, गोवा आणि ओदिशासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान इथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 दुपारी आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम. जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. एलएनजी पुरवठ्याचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन. मान्यवरांकडून शोक व्यक्त. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक 1 तास थांबवण्यात आली होती. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर माटुंगा शिवाजी पार्क परिसर घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वे सेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 सुमाराला समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठा वाढून 13% गेला आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा दौर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण भिवंडी उल्हासनगर डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल

0: जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात शुक्रवारी वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. नेरळ हद्दीतल्या पेप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या चौघांपैकी एक जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे हे पर्यटक अडकले होते. स्थानिक आणि प्रशासनानं दोरांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढलं. मुंबई गोवा महामार्गावर सुकेर खिंडीत पाणी साचल्यामुळे गेले 4 तास हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे महामार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. आज सकाळी 11 वाजताच्या स्थितीनुसार खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्री भुईसावडा घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. पालघर बुलढाणा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. हवामान विभागानं आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर नाशिक, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
1: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
1: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7,50,00,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यांमधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आणि काम तात्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांची काल मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 200 वर्षांहून अधिक प्राचीन या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहस्त्रबुद्धे यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांचा पराभव केला. यावर्षी संस्थेच्या सदस्यत्वासाठीच्या अर्जांमध्ये झालेली वाढ आणि निवडणुकीतल्या पॅनल्सना मिळालेला राजकीय पक्षांचा पाठिंबा यामुळे निवडणूक लक्षवेधी ठरली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आणि संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात आज भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळे पार पडले. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात झालं. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात सुमारे 30 ते 35 हजार वारकरी यात सहभागी झाले. पुष्पवृष्टी, टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून जवळपास 6 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी दुबईवरून आलेल्या या महिलेची जड

ती घेतली. तिच्याकडे 4 किलो परदेशी बनावटीचं सोनं आढळून आलं. या महिलेला अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पटवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये है विविध भारती।
1: उजाले उनकी यादों की। उजाले उनकी यादों की।

हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. फ्रेंड्स, जल है तो कल है हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. पाणी हे निसर्गानं मानवाला दिलेलं सगळ्यात मोठं मौल्यवान असं वरदान आहे. अन्नाशिवाय माणूस काही आठवडे जगूच शकतो, पण पाण्याशिवाय जगणं कठीण आहे. आपल्या पृथ्वीवर 71% भाग हा पाण्यानं व्यापलेला असला तरी पण त्यापैकी फक्त 2.5% पाणी हे गोड पाणी अर्थात पिण्यासाठी योग्य असं पाणी आहे. त्यात सुद्धा 1% कमी पाणी आपल्याला सहज उपलब्ध होतं. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि बेजबाबदार वापरामुळं आज पाण्याचं संकट जगभर गंभीर बनलंय. आणि म्हणूनच पाणी वाचूया हा फक्त नारा नसून काळाची गरज बनली आहे. आता याच पाण्याचं महत्व सांगणारा संवाद आपण ऐकणार आहोत. जलसंवर्धन काळाची गरज. पाणी बचतीसाठी किंवा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, नेमकी पाणी टंचाई का जाणवतीये यावरती डॉक्टर V.N. शिंदे कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचं मत आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी ऐकूयात हे छान असं गाणं.

0: तर फ्रेंड्स, पाऊस सुरू झाला किंवा काळ्या मेघांनी जरी पाणी बरसवलं तरी त्या पाण्याचा योग्य वापर मात्र आपल्यालाच करायचा आहे. आणि जेव्हा पाऊस पडतो ना, तेव्हा त्या पाण्याचा वापर आपल्याला पुढे कसा करता येईल याविषयी सुद्धा आपणच काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जिथे पाऊस खूप पडतो त्या ठिकाणचं पाणी दुष्काळग्रस्त भागांमध्ये कसं वापरता येईल हा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्याचबरोबर पाणी वाचवणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच याच विषयीचा संवाद आज आपण ऐकणार आहोत. तर फ्रेंड्स, श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने या दोघीही या जलसंकटावरती एक संवाद आपल्याशी साधणार आहेत. तर आपल्या या मैत्रिणींचा संवाद लगेचच ऐकूया.
1: आई, अगं आई, आई अगं आई, किती वेळा सांगायचं चावी चालू ठेवून किचन कट्ट्यावर अशी भांडी धुवू नको म्हणून. टप भरून पाणी घे आणि ओट्यावर बसून निवांत भांडी घास, असं पाणी वाया जातं.

0: कॉलेज मधून आली नाहीस तोपर्यंत सुरू झालं बघ तुझं पोटी पुराण. तुला माहित आहे ना, मागील आठवड्यातच तुझ्या बाबांनी 2000 लिटरची टाकी बसवली. मग आता कशाला संपेल पाणी?
1: अगं आई, बंगल्यावर टाकी मोठी बसवून काय होणार आहे? मुळात पाऊस पडायला हवा ना. पाऊस म्हणजे ही जल देवता. सजीवांच्या जीवनातील सर्व घटना पाण्याशी जोडल्या गेल्या आहेत. पाणी हा सुखी आणि समृद्ध जीवनाचा आधार आहे. आता मात्र जगासमोर पाण्याचे संकट आवासून उभे आहे. जलाशय सुकत चालले आहेत. बागा जंगले उजाड होत आहेत. पावसाचे ढग नुसतेच येतात आणि जलवर्षाव न करताच माघारी जात आहेत.
0: अगं पोरी, आता सुरू झालाय ना पाऊस, होईल की सगळीकडे पाणी पाणी. उगाच पाणी नाही म्हणून नको दंगा करू.
1: अगं आई, पाणी हेच आपले जीवन आहे. पाणी हा निसर्गाने दिलेला सर्वात मोठा ठेवा आहे. पाण्याशिवाय कोणत्याही सजीवाच्या जीवनाची कल्पना करणे शक्य नाही. मानवी शरीर, शेती, उद्योग, पर्यावरण सगळ्यांचा आधार पाणीच आहे. मानवी शरीराचा 60-70% भाग पाण्याने बनलेला आहे. रक्ताभिसरण, पचन, तापमान नियंत्रण या सर्व क्रियांसाठी आपल्या शरीरात सुद्धा पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती पूर्णतः पाण्यावर अवलंबून आहे. आपली प्राचीन संस्कृती नद्यांच्या काठीच विकसित झाली आहे. भारतीय संस्कृतीत नद्यांना माता मानून पाण्याला धार्मिक महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणूनच दररोज गंगा आरती केली जाते. पाण्याच्या समृद्धीमुळे जंगल, वृक्ष, सुमधूर फळे आणि सुवासिक फुले आपल्याला मिळतात. ऋतुचक्र, हवामान आणि निसर्गात पर्यावरण संतुलन राखले जाते.
0: होय ग होय, लई गुणाची लागली सांगायला. जणू तू आणि मीच पत्कुर घेतलाय पाणी वाचवायचा. चल हू बाजूला, मला माझं काम करू दे. चार भांडी काय लागली धुवायला तर हिनं चांगलं कीर्तनच चालू केलं.
1: अगं निव्वळ चार भांडी असं नको म्हणू. या पाण्याचा शेती वापरासाठी, वीज निर्मितीकरिता, पिण्याचे पाणी, औद्योगिक वापरासाठी अशा सर्व ठिकाणी वापर केला जातो. म्हणून प्रत्येकाने पाणी जपून वापरायला हवे. मनुष्य हा जन्मापासून मृत्यूपर्यंत पाण्याचा वापर करतो. मृत्यूनंतरही तोंडात शेवटचे पाणीच पाजले जाते, माहितीये ना?
0: लागली जिवंतपणी मरणाच्या गोष्टी करायला. चार घास सुखानं खा की.
1: अगं आई, केवळ तुला आणि मला चार घास सुखाचे मिळून कसे चालेल? पुढच्या पिढ्यांना सुद्धा सुखाचे दिवस यायला हवेत ना. आता मी काय सांगते ते जरा नीट ऐक. जगातील सुमारे 97% पाणी खारट आहे किंवा ते पिण्यायोग्य नाही. हिम नदी हा पाण्याचा मोठा साठा आहे, पण जागतिक तापमान वाढीमुळे हिम नद्या वेगाने वितळत आहेत. एकूणच काय, जगाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 18% लोकसंख्या ही भारतात आहे, पण पाणी साठा मात्र केवळ 4% आहे. याचाच अर्थ आपला भारत देश हा पाण्याच्या टंचाई असलेल्या देशांपैकी एक आहे. यातूनच उपलब्ध पाणी साठ्यातील 80% साठा हा शेतीसाठी वापरला जातो आणि ती काळाची गरज आहे. शासन सुद्धा आपला देश स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहावा यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेच की. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 95 दशलक्षाहून अधिक शौचालयांची उभारणी केली. जल जीवन अभियान अंतर्गत व्यापक घरगुती नळ पाणी जोडणी केली. यामुळे स्वच्छता, आरोग्य सुधारले आणि दूरवरून पाणी आणण्यासाठीचा वेळ वाचला आहे.
0: अगं लेकी, तुझं सगळं मला पटतंय, पण पाणी टंचाई तर कायमच आहे. जणू पाचवीलाच पुजल्या बघ.
1: हा, आत्ता तुझी गाडी रुळावर आली म्हणायची. आता ही पाणी टंचाई कशामुळे होते ते ध्यानात घे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, तसा पाण्याचा वापर सुद्धा वाढत आहे. पण पाण्याचे सोर्स मात्र आहे तेवढेच आहेत, त्यात काही वाढ होत नाही. बेसुमार वृक्ष तोडीमुळे जंगले नाहीशी होत आहेत आणि दुसरीकडे मोठमोठ्या बहुमजली इमारती उभारण्यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे. शहरी आणि व्यापारीकरणामुळे सुद्धा पाण्याची मागणी

0: वाढली आहे. कारखान्यांचे रसायने, सांडपाणी नदी तलावात सोडल्याने चांगले पाणीही वापरण्यायोग्य राहत नाही. परिणामी जलप्रदूषण होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होतोय. जुनी यंत्रसामुग्री आणि पुरेशा गुंतवणुकीचा अभाव हे एक मोठे आव्हान बनत चालले आहे. शहरीकरणामुळे राज्य आणि राष्ट्रीय मार्गाबरोबरच गावांतर्गत रस्ते सुद्धा आता सिमेंटचे बनविले जात आहेत. त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही तर ते थेट वाहून जाते. एकतर पाणी जमिनीत मुरत तर नाहीच, पण घरोघरी मारल्या जाणाऱ्या बोरिंगमुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. अशी एक ना अनेक मानवनिर्मित तर काही निसर्गनिर्मित कारणे तसेच हवामान बदलाचा परिणाम यामुळे सुद्धा पाणी टंचाई होत आहे. या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत हे विसरून चालणार नाही बरं.
1: मग आता तू काय करायचं ठरवलंयस ते सांग. ही भांडी न धुताच ठेवू का तशीच, म्हणजे तुझी पाणी टंचाई दूर होईल?
0: अगं आई, अशी चिडचिड करू नको, जरा शांत हो. आणि या भारत देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी मिळून काय करायला हवे ते आता ऐक. सर्वप्रथम आपण जलसाक्षर होऊया, म्हणजे पाण्याचे महत्व जाणून घेऊया. पाण्याची बचत करण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपल्या सवयीमध्ये थोडा बदल करूया. पाण्याचा गैरवापर थांबवूया. आपल्या घरात अनावश्यक ठिकाणी चालू असणाऱ्या तसेच रस्त्याने जाताना चालू दिसणाऱ्या अशा पाण्याच्या सर्व जाव्या नीट बंद करूया. घरातील अंगणातील नळ बंद ठेवणे, गळती दुरुस्त करणे आणि आंघोळीसाठी शॉवरऐवजी बादली वापरणे यासारख्या साध्या सवयीमुळे दरमहा हजारो लिटर पाण्याची बचत होऊ शकते.
1: बरं सांगतेस.
0: आपण ब्रश करताना, धुनी भांडी करताना नळ चालू ठेवल्याने मिनिटाला 6 लिटर पाणी वाया जाते. हेच पाणी आपण वाचवू शकतो ना. आंघोळीसाठी शॉवरऐवजी बादलीचा वापर करूया. शॉवरमुळे मिनिटाला 17 लिटर पाणी वाया जाते. ही गोष्ट प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवी. आपल्या अवतीभोवती जर पाण्याची गळती सुरू असेल तर संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून देऊन ती वेळीच दुरुस्त केल्याने वाया जाणारे हजारो लिटर पाणी वाचवता येईल. पावसाचे पाणी छतावरून वाया जाऊ न देता ते जमिनीत मुरवण्याची व्यवस्था करूया. पाणी साठवण हा जलसंवर्धनाचा प्रभावी उपाय होऊ शकतो.
1: होय की ग, बरोबर आहे की तुझं, आपण असं करूच शकतो.
0: अजून ऐक, स्वयंपाकापूर्वी भाज्या अगर फळे धुतल्यानंतर ते पाणी फेकून देण्याऐवजी आपल्या बागेतील अगर कुंडीतील झाडांना घालूया. घरातील एसी यंत्रणेतून बाहेर पडणारे पाणीही झाडांसाठी चालते बरं का. दररोज आपली वापरातील वाहने पाईप लावून धुण्याऐवजी आठवड्यातून एकदा तेही बादलीतून पाणी घेऊन अगर ओल्या कापडाने पुसून घेतल्याने 50 लिटर पाणी वाचवता येते.
1: हा, हे मात्र खरं आहे. हा,
0: आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपली शेती ही पाण्यावर अवलंबून आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ठिबक सिंचनचा वापर बहुतांश शेतीत होत आहेच, पण उर्वरित शेतकऱ्यांनी सुद्धा ठिबक सिंचनचा वापर करायलाच हवा. आपल्या सभोवताली असणारे जलस्रोत स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडूया. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले आहे, नगरेची रचावी जलाशय निर्मावी, महावने लावावीत नानाविधी.
1: होय ग लेकी, बरोबर आहे बघ तुझं. पाण्याशिवाय जगणं मुश्किलच आहे. आता आपण पाणी वाचवलं तरच आपली पुढची पिढी वाचेल बघ, नाहीतर पाणी पाणी म्हणून जीव मेटा कुटीला येईल त्यांचा. आज आहे म्हणून पाण्याचा कसा पण वापर करून नाही चालणार. हे एक निसर्गाचं देणं आहे, त्याचा सांभाळ गरजेपुरताच केला पाहिजे.
0: चल तर मग आणि घे शपथ. या देशाचे सुजाण नागरिक म्हणून आज आम्ही शपथ घेतो की निसर्ग देवतेने दिलेल्या विविध घटकांमधील पाणी ही एक मौलिक साधन संपत्ती असून मी तिचा वापर काटकसरीने करेन.
1: पाण्याचे नेटके नियोजन करून
0: जलसंधारण सारखे प्रकल्प हाती घेईन.

0: जलसंधारण सारखे प्रकल्प हाती घेईन.
1: शिवाय अन्य जल साठ्यांची स्वच्छता कायम राखीन. यातच माझे आणि माझ्या भावी पिढीचे कल्याण होणार आहे. जय हिंद, जय भारत.
2: तर फ्रेंड्स, आत्ताच आपण आपल्या दोन मैत्रिणींनी म्हणजे सिद्धी राजमाने आणि श्रावणी राजमाने यांनी सादर केलेला संवाद आपण ऐकलाय. फ्रेंड्स, जलसंकट आले दारी निभाऊ आपली जबाबदारी हे आपण लक्षात ठेवायचंय आणि त्यासाठी हा संवाद आपल्याला उपयोगी पडेल. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते भरपूर प्रमाणात वापरलं जातं गाड्या धुवायला, किंवा आत्ता जो आपण संवाद ऐकला आहे आई आणि मुलीमधला, तिथे सुद्धा बऱ्याचदा घरगुती कामांसाठी गरजेपेक्षा जास्त पाणी वापरलं जातं. मग अशा वेळेला आपण ते टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. याविषयी तज्ज्ञांचं मत सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय. तर फ्रेंड्स, याच विषयी डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आता आपण ऐकूयात.
3: जगाच्या तुलनेत भारतात आणि भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात पाऊस जास्त पडतो. मागील वर्षी तर अतिवृष्टी झाली, अनेक ठिकाणी पूर आले, तरी देखील महाराष्ट्राला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं. भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला असताना सुद्धा पाणी टंचाई येण्यापाठीमागे जी कारणं आहेत ती कारणं आपणच तयार केलेली आहेत. यातील सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे झाडांचं घटणारं प्रमाण. झाडांच्या मुळ्या ह्या नैसर्गिक पाईपलाईन म्हणून काम करतात. पावसाळ्याच्या दिवसात पावसाचं पाणी त्या जमिनीत घेऊन जातात, तर उन्हाळ्याच्या दिवसात किंवा पाऊस नसताना त्यांना गरज असते तेवढं पाणी जमिनीतून काढून घेतात. त्याचबरोबर ही झाडं जी आहेत ही झाडं वातावरणातील आर्द्रता टिकवून ठेवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम करत असतात. मात्र झाडांचं गावातलं, खेड्यातलं, शहरातलं आणि सर्वात महत्वाचं जंगलातलं प्रमाण घटल्यामुळं वातावरणातील आर्द्रता कमी झाली आणि त्यामुळं बाष्पीभवनाचा वेग हा सातत्यानं वाढत आहे. त्याचबरोबर जागतिक तापमानवाढ जशी होत आहे तसेच आपण आपल्या अधिक चांगल्या सोयी सुविधांसाठी काँक्रीटचे रस्ते तयार करत आहोत. या रस्त्यामुळं जी उष्णता सूर्यापासून येत असते ती उष्णता वातावरणामध्ये टिकून राहते आणि त्यामुळे बाष्पीभवनाचा दर सातत्यानं वाढत आहे. दुसरं महत्वाचं कारण जे आहे ते पाण्याचा अविवेकी वापर. शेती असेल, घरातल्या कारणांसाठी असेल किंवा उद्योगांसाठी असेल, आपण पाणी मोठ्या प्रमाणात वापरत आहोत. सर्वसाधारणपणे प्रतिमानशी 130 लिटर पाणी हे प्रतिदिन आपल्याला वापरासाठी लागतं. मात्र आज अनेक स्थानिक स्वराज्य संस्था ह्या 170 पासून ते 200 लिटर पर्यंत पाणी पुरवतात आणि हा पाण्याचा वाढता वापर सुद्धा पाणी टंचाईच्या मुळावर येत आहे. जमिनीतील शुष्कता सुद्धा या कूपनलिकातून उपसलेल्या पाण्यामुळे वाढत आहे. हे कूपनलिकातून उपसलं जाणारं पाणी जमिनीमध्ये पुनर्भरित होत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात जमिनीची शुष्कता वाढून बाष्पीभवनाचा दर पुन्हा वाढताना आपल्याला दिसतो. शेतीमध्ये घेतली जाणारी पिकं हे सुद्धा पाणी टंचाईला कारणीभूत ठरत आहेत. ऊस, केळी, हळद, द्राक्ष अशी जास्त पाणी लागणारी पिकं घेण्यापाठीमाग सर्वच शेतकरी बंधूंचा कल दिसतो. ही पिकं घेण्याला हरकत असण्याचं कारण नाही, मात्र त्यासाठी पाण्याचा वापर हा शास्त्रीय पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञान वापरून केला गेला पाहिजे. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे. अशी परिस्थिती भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता दिसते आणि हे टाळायचं असेल तर सर्वात पहिलं कूपनलिकांच्या बाबतीत शासकीय नियम काटेकोरपणे पाळला गेला पाहिजे. 200 फुटापेक्षा जास्त खोलीच्या बोअरवेल वरती बंदी आणली पाहिजे. शेतीमध्ये पाण्याचा अतिशय जपून वापर करायला पाहिजे. घरामध्ये सुद्धा पाणी काटकसरीनं वापरलं गेलं पाहिजे. महापालिकेनं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेनं स्वच्छ केलेलं पाणी जे पुरवलं जातं ते पाणी केवळ पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठीच वापरलं गेलं पाहिजे. शेतात बांध आणि बांधावर झाडं, जंगलामध्ये झाडं ही आपण वाढवली पाहिजेत आणि ही झाडं सुद्धा स्थानिक वनाची असली पाहिजेत. हे जर आपण केलं नाही तर भविष्यामध्ये पुन्हा

0: पुन्हा अशीच भीषण पाणी टंचाई आपल्याला पाहावी लागेल.
1: फ्रेंड्स, डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आत्ताच आपण ऐकलं. तर पाणी बचतीचं महत्व आपल्याला कळलेलं आहे. फ्रेंड्स, पाणी वाचवा पाणी वाचवा हे आपण बऱ्याच वर्षापासून ऐकतोय, पण कृतीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय आणि यासाठी ऍक्शन मोडवरती आपण येणं गरजेचं आहे आणि हे आपल्याला म्हणजे तरुण पिढीला नक्कीच शक्य आहे. फ्रेंड्स, पाण्याचं महत्व, पाणी बचतीचा सल्ला आपल्याला कळलेला आहे आणि तो आपण अंमलात आणणार आहोत या गॅरंटीसह आज मी इथेच थांबतीये. युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके, ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. पुन्हा आपण भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
4: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

श्रोतेहो ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 अंग्रेजी समाचार ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.

0: Team will play Alejandro Davidovic Fokina of Spain in the pre-quarterfinals. In the women's singles, Czech Republic's Karolina Muchova will take on compatriot Barbora Krejcikova. Top-seeded Arina Sabalenka will face Japan's Naomi Osaka. And that is the end of this news bulletin.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 होत आहेत. सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात आता आपण ऐकूया प्लॅटफॉर्म या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि योगिता चितळे यांच्या स्वरात अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत दिले निलेश मोहरीर यांनी.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया गोलमाल या चित्रपटातलं वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत दिलंय अवधूत गुप्ते यांनी.

श्रोत्याहो, ठीक 6:20 आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृत समाचार हे बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: लिखा प्रतिबंधा निरस्तीकृता इति वार्ता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 होत आहेत। सादर करीत आहोत कार्यक्रम गम्मत जम्मत।

नमस्कार बालदोस्तांनो, आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात आपल्या सगळ्या बालदोस्तांचं मी प्रतिभाताई मनापासून स्वागत करते. बालमित्रांनो, आपण सगळेच पावसाची आतुरतेने वाट पाहत होतो. तो पाऊस आता बरसायला सुरुवात झाली आहे. बाहेर रिमझिम पाऊस, गार वारा आणि सगळीकडे हिरवाई. वा वा वा, अशा सुंदर वातावरणात आपला आजचा कार्यक्रम आणखी रंगतदार होणार आहे बरं का. कारण आपल्या गप्पा चिमुकल्यांच्या मध्ये भेटीला आला आहे आपलाच एक बालमित्र. त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

0: बालमित्रांनो, आज आपल्या भेटीला आला आहे एक अतिशय गुणी, मेहनती आणि बहुगुणी बालमित्र. अगदी लहान वयातच त्यांनी शाळा तसंच विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पारितोषिकं मिळवली आहेत. विशेष म्हणजे राज्यस्तरीय भगवद्गीता स्पर्धेत त्याची निवड झाली, त्यात त्याने पारितोषिकही मिळवलं. हा मान मिळवून त्याने आपल्या कुटुंबाचा आणि शाळेचा अभिमान वाढवला. याशिवाय त्याने नाटकातही सुंदर अभिनय केलेला आहे आणि गाण्याचीही त्याला आवड आहे. त्याचं नाव आहे योगीराज कुलकर्णी. चला तर मग आपल्या या बालदोस्ताचं आपण मनापासून स्वागत करूया. नमस्कार योगीराज.
1: नमस्कार.
0: तुझं आमच्या या गंमत जम्मत कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: योगीराज, तू कोणत्या शाळेत जातोस?
1: माझ्या शाळेचं नाव IES कात्र विद्यालय बदलापूर आहे.
0: अच्छा, तू बदलापूरहून आलायस?
1: हो.
0: खूप लांब आहे ना बदलापूर?
1: खूप लांब आहे.
0: बरं, मला सांग, तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतोस ना?
1: हो.
0: तर या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?
1: मला आई बाबांनी स्पर्धेमध्ये पुढे जायला सांगितलं आणि मग मला आवड झाली.
0: तू आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतलायस?
1: मी फॅन्सी ड्रेस, अजून डान्स, चित्रकला, जिमनॅस्टिक, गाणं आणि खूप सारं.
0: म्हणजे इतक्या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलायस आणि त्याच्यामध्ये क्रमांक पण मिळवलेले आहेस, है ना? मेडल्स आहेत, ट्रॉफी आहे, हो ना? वा वा वा, छानच आहे. आपला बालमित्र खूप हुशार आहे. हा, मला सांग योगीराज, भगवद्गीता स्पर्धेत तुझा चौथा क्रमांक आलाय, बरोबर? आणि तीही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तुझी निवड झाली होती. मग असं तुला निवड झाल्यानंतर तुला काय वाटलं?
1: मला छान वाटलं आणि पुढे जाण्याचा कॉन्फिडन्स आला.
0: मग ती भगवद्गीता पाठ करण्यासाठी त्या स्पर्धेची तयारी तू कशी केली होतीस?
1: म्हणजे माझे गुरु होते नयनाजी, त्यांचं नाव. तर पहिले मी त्यांच्याकडे जायचो, नंतर त्यांनी व्हॉइस कॉल केला आणि मग माझी भगवद्गीता पाठ झाली.
0: मग कशी केलीस? खूप पाठांतर करावं लागलं का तुला?
1: हो.
0: आणि मग कोणी करून घेतलं पाठांतर तुझं?
1: आई बाबा आणि नयनाजीने.
0: त्याचा एक छोटा भाग बोलून दाखवशील? हो. श्लोक बोलून दाखव.
1: ऊर्ध्वमूलमदशाखं अश्वत्थं प्रावरव्ययं छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेदस वेदवित अधश्चोर्ध्वं प्रसूतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्चमूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्य ततोत बलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्तेन दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसुता पुराणि निर्माणमोहार्जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्मुक्ता सुखदुःखसद्मैर्गच्छन्ति मूढाः पदमं व्ययन्तत न तद्भासते सूयो न शशङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम नमैवांशो जीवलोके जीवभूतस्य नाथन मम षष्ठानिन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षते शरीरं यदवाप्नोति यच्चाप्रत्यामतीश्वरा गृहितैतानि संयाति वायुर्गन्धानि वाश्रयात.
0: छान छान, मस्तच म्हटलं. सा, मला सांग, तुला रामरक्षा सुद्धा येते ना?
1: हो.
0: मग ती म्हणून दाखवतस?

0: కమలధరస్పర్ధినేత్రం ప్రసన్నం వామంకారుణ సీత ముఖకమలం విలల్లోచనం నీరదాభం నానాలంకార దీప్తం దత్తకమూర్జతా మందలం రామచంద్రం ఇది ధ్యానం చరితం రఘునాథస్య శతకోటి ప్రవిస్తరం ఏకైకవక్షరం పుంసా మహాపాతకనాశనం ధ్యాత్వా నీలోత్పల శ్యామం రామం లాజీవలోచనం జానకీ లక్ష్మణోపేతం జటాముక్తమండితం సాసీతూణతనుర్బాణ పాణిర్లక్తం చలాంతకం ఫలీలయా జగత్రాతు ఆవిర్భూతమజం విభుం రామరక్షాపటేంద్రాజ్ఞ పాపగ్ని సర్వకామదా.
1: तू नाटकांमध्ये काम केलेलं आहेस
0: हो.
1: मग तो अनुभव कसा होता तुझा?
0: छान होता आणि मला मजा पण आली तेवढीच.
1: कसं, तू कोणत्या क्लासला वगैरे जातोस का?
0: नाही नाही नाही घरीच बघून बघून.
1: पण मग तू कसं शिकलास ऍक्टिंग करणं?
0: ऍक्टिंग म्हणजे आई बाबांनी शिकवलं मला की नवरस कसे असतात, नवरस म्हणजे कोणते कोणते फिलिंग असतात ते शिकवलं.
1: मग तुला माहिती आहेत का नवरस कोणते आहे?
0: थोडी थोडी माहिती
1: आहे. बर, आणि मग हे नाटकात तू जेव्हा काम केलंस तर मग कोणती भूमिका केली होतीस त्याच्यामध्ये?
0: मी एक दोन नाटक केली अशी. एक होत ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला असे कळस.
1: बर,
0: त्यात मी सूत्र संचालक होतो आणि स्टोरी अशी होती की आई बाबा आणि मुलगा वाली जात होते तर त्यांचा मुलगा हरवला.
1: बर,
0: मग त्यांना एक वारकरी भेटतो. मग ते ज्ञानदेव तुकारामांचं सगळी गोष्ट सांगतात. त्यात मध्ये मध्ये म्हणजे माझी अजून एक होती अँकर सोरा कदम, तर आम्ही दोघं अँकर होतो. तर त्यांचं मध्ये मध्ये झालं तर मग शेवटी त्यांना त्यांचा बाळ मिळतो अशी कहाणी म्हणे.
1: बर,
0: आणि दुसरं नाटक आहे बालरंगोत्सव.
1: बर,
0: त्यात माझा रोल झालेला हनुमान. नाटकाचं नाव होतं मॉडर्न रामायण. त्यात म्हणजे राम होता तो अमेरिकेवरून आलेला राम आणि तो इंग्लिश बोल. आता राम कधी इंग्लिश बोलू शकतो का? नाही ना. मग शेवटी मग आई बाबांचं पण दाखवलंय, गणपतीचं पण दाखवलंय. म्हणजे गणपती चालू आहे आणि त्यात नाटकाचं असेल.
1: बरं, म्हणजे छान मजा मजा होती त्या नाटकामध्ये.
0: आणि माझा रोल होता हनुमान.
1: मग हनुमान इंग्लिश बोलतो की नाही?
0: नाही
1: नाही. बरं बरं, छानच. आणि खूप असं वेगळं काहीतरी सांगितलंच. बरं, मला सांग, तू गाणं पण शिकतोयस ना?
0: हो.
1: मग तुला गाणं आणि अभिनय म्हणजे नाटकात तू काम करतो, मग दोघांमध्ये काय आवडतं? बरं,
0: दोन्ही आवडतं. कारण मला गाणी पण छान आवडतात, गायला पण छान आवडतात आणि ऍक्टिंग मध्ये एक्सप्रेशन द्यायला छान आवडतात. मला दोन्ही आवडतं.
1: आणि गाण्यामध्ये सुद्धा एक्सप्रेशन असतं ना?
0: हो, गाण्यामध्ये पण असतं. आणि मी आपलं माती काम आहे ना, क्ले असतात, क्ले छोटे छोटे गणपती बनवतो. घरी अष्टविनायक बनवले.
1: हा, वा, छान. आणि मग ते
0: अष्टविनायक म्हणजे ते अष्टविनायक नाही, वेगळे वेगळे कलर मध्ये बनवले.
1: कलर मध्ये? बर, मग ते कोणी शिकवलं तुला?
0: ते मी युट्यूब वर बघून बघून शिकलो.
1: अरे वा, छानच. बघितलं का बालदोस्तांनो, आपण सध्याची मुलं तुम्ही सगळे मोबाईल वापरता, पण त्या मोबाईलचा योग्य वापर कसा करावा हे योगीराजने ओळखलं. आणि त्याने युट्यूबवरून मातीचे गणपती कसे बनवतात ही कला त्याने शिकली, ती आत्मसात केली आणि त्याने त्याच्या घरामध्ये छान गणपती बनवलेले आहेत. मला वाटतं यातून तुम्हाला शिकायला मिळालं असेलच की आपण सुद्धा जेव्हा मोबाईल वापरतो तर त्याचा योग्य वापर कसा करायचा, आपल्या शिक्षणासाठी किंवा त्यातून काहीतरी कला शिकण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो.
0: म्हणजे मी टीव्हीवर पण दत्तमाला म्हटली तर बाबांना काही कळलंच नाही. बाबा, आई, आजी. मग नंतर बाबांनी गुगलवर सर्च केलं की हा काय म्हणतोय आणि मग त्यांना कळलं की दत्तमाला.
1: म्हणजे आपल्याला मोबाईल मधून खूप सगळ्या गोष्टी माहीत पडतात ना.
0: आणि ते पण आहे, जर मी टीव्ही लावला ना तर देवाचंच काहीतरी बघतो.
1: का तुला

0: आवडतं असं भक्तिमय सगळं वातावरण.
1: मी दत्तगुरूंचा भक्त आहे आणि माझं एक छोटंसं देवघर पण आहे. देवघरामध्ये सगळे देव आहे म्हणजे जसं की श्रीपाद वल्लभ, दत्तगुरु, स्वामी समर्थ, हनुमान आणि खूप सारे. मजा अशी झाली की आता माझ्याकडे खूप सारे देव आहे. नरसिंह सरस्वती आहे, ते बाबाने एक चौरंग पण आहे, दोन पाठ आणले, एक माझ्या पूजेसाठी आणि एक चौरंग. म्हणजे दोन पाठ झाले आमच्याकडे, एक माझ्या पूजेसाठी आणि गणपतीसाठी.
0: वा. आणि मग मला सांग, तू शुभम करोती म्हणतो?
1: हो म्हणतो.
0: छानच. बरं मला सांग, तू गाणं गातोस ना?
1: हो गाणं गातो.
0: तर मामाला एक गाणं.
1: आणि आणि मजा अशी आहे की मी झोपाळ्यावर ब्रशिंग करताना, केस विचताना गाणी गातच बसतो.
0: हा, म्हणजे सगळ्यांनाच गाणी ऐकवतोस तू. मामाला पण ऐकव ना.
1: हो ऐकू. मी एक अभंग ऐकवणार होतो, तो तुकडोजी महाराजांनी लिहिलाय.
0: बरं.
1: आणि त्यात ते अभंग आहे ना, तो मी थोडे वाढवला पण आहे, तुम्हाला म्हणून नको.
0: हो हो.
1: आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आता मी माझ्याकडं दत्ता.

अभ्यासामुळे विद्यार्थी घडला, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना। आयएसच्या संगे मंच गाजला, आयएसच्या संगे मंच गाजला, मंच गाजला वर करी सजला।

अक्षरांचे दान अभंगाचे पान तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया।

0: तू कारामा जगण्याचा पाया।
1: वा, छानच. मला सांग योगीराज, तू इतक्या वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घेतोस, छान तुला कला आहे तुझ्याकडे, गणपती
0: हाँ
1: वगैरे बनवतोस मातीचे, तर हे सगळं करत असताना, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे आणि आपला शाळेचा अभ्यास, हो ना, अभ्यास तर आपल्याला करावाच
0: अभ्यास
1: लागतो, मग तू हे कसं करतोस?
0: मी थोड्या थोड्या करतो, म्हणजे थोडा अभ्यास करतो, थोडा खेळतो, थोडा केक मेकिंग करतो, थोडा देवाची गाणी बघतो।
1: अच्छा, म्हणजे तू दोन्ही समतोल छान साधतोस, अभ्यासाच्या वेळी अभ्यास आणि मग इतर वेळी या सगळ्यांची तयारी स्पर्धेची वगैरे करतोस.
0: म्हणजे संध्याकाळी शाळेवरून आल्यावर मी काहीतरी खातो, क्लासला जातो, क्लासवरून आल्यावर होमवर्क करतो, होमवर्क केला की मग मी थोडा खेळतो आणि मग रात्री जेवतो आणि आई बाबांच्या आवरेपर्यंत नाटकाची किंवा काही असेल त्याची प्रॅक्टिस करतो।
1: वा, छान असं वेळापत्रक तयार झालेलं आहे,
0: हाँ
1: हो ना. बरं, मला सांग, आत्ता तू हे सगळं करतोयस, तुझे नंबर पण येत आहेत, तू जिकडे जातो तिथे
0: हाँ
1: पारितोषिक तुला मिळतंय वेगवेगळ्या
0: हो
1: स्पर्धांमध्ये, तर मग हे सगळं तुझ्या मित्रांना, जे शाळेमध्ये तुझे मित्र मैत्रिणी आहेत आणि शिक्षक

0: शिक्षक सुद्धा, तर त्यांच्या कशा प्रतिक्रिया असतात मग याविषयी?
1: मग याविषयी टीचर आणि मित्र बोलतात. पहिले मित्र बोलतात, मग सगळे मित्र गोळा होतात माझ्याकडे आणि मग ट्रॉफी बघायला हालचाल करतात आणि मग नंतर टीचर बघतात आणि मग टीचर म्हणतात अरे वा कशात मिळाले. मग मी सांगतो की कशात मिळाले आणि मग टाळ्या वाजवतात आणि मग मधल्या सुट्टीत मी पटकन डबा खातो आणि टीचरना परवानगी येतो की मी सगळ्या शाळेला दाखवू का. टीचर हो म्हणाल तर दाखवतो, नाही म्हणाल तर नाही.
0: बर, म्हणजे त्यांना पण खूप कौतुक आहे शिक्षकांना तुझं, हो ना? आणि मित्रमैत्रिणी त्यांना सुद्धा. वा छानच. योगीराज, तुझं मोठं झाल्यावर काय बनायचं स्वप्न आहे, काय व्हायचंय तुला?
1: मला सायंटिस्ट बनायचंय. म्हणजे मी लहानपणी पुस्तक वाचायचो सायंटिस्ट, तर मला अब्दुल कलाम, विक्रम साराभाई, कल्पना चावला यांचे फरक कळले. जसं की ऍस्ट्रॉनॉट चंद्रावर जातात,
0: बरोबर,
1: आणि सायंटिस्ट इथेच राहतात आणि ते नवीन नवीन काहीतरी बनवतात,
0: शोध लावतात
1: म्हणजे,
0: हो ना?
1: आणि जर हे नाही झालं तर शंकर्या मला आई म्हणतेच, म्हणजे पु ल देशपांड्यांसारखा, पु ल देशपांड्यांसारखा मी लेखक बनणार. तसंही माझ्याकडे आता माझ्याकडे एक वही आहे, त्या वहीत मी काही लिहित बसतो, चित्र काढतो, त्यांची माहिती लिहितो, कुठे कुठे फिरलोय ते लिहितो आणि खूप सारे लिहितो, जसं की स्तोत्र, मंत्र आणि काही.
0: म्हणजे तुला जे मनात येईल ते लिहितोस तू, म्हणजे लिखाण करतोस.
1: त्यामुळे माझं हँडरायटिंग पण सुधारेल आणि मग मोठ्या झाल्यावर जर काही लिहायला सांगितलं मोठा धडा तर लिहिता येईल.
0: बरोबर, तुला सरावही होईल ना.
1: हा, सराव.
0: आणि छान, आपल्या मनात काय चाललंय, आपल्याला काही सुचतंय नवीन ते लिहिलं की आपल्यालाही छान वाटतं.
1: आणि मग आपल्याला ब्रेन पण असं
0: ऍक्टिवेट राहतो. बरोबर. योगीराज, तुझ्याशी गप्पा मारताना खूप आनंद झाला आणि तुझ्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने अनेक मुलांना, आपले जे बालमित्र आहेत त्यांना प्रेरणा नक्कीच मिळाली असेल याची खात्री वाटते मला. आणि भविष्यातही तू अशीच प्रगती करत राहो आणि आयुष्यात तुला खूप मोठं यश मिळो, हीच आमच्या सगळ्या बालमित्रांकडून आणि आकाशवाणीकडून तुला खूप खूप शुभेच्छा यासाठी. आज तू इथे आलास, आमच्या कार्यक्रमात सहभागी झालास, त्याबद्दल तुझे मनापासून आभार.
1: थँक्यू.
0: बालदोस्तांनो, गम्मत जम्मत या कार्यक्रमात आत्ताच आपण योगीराज कुलकर्णी या बालमित्राबरोबर गप्पा मारल्या. बरं तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवलेकर आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.
2: गम्मत जम्मत.

0: श्रोते हो, गंमत जम्मत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
1: श्रोते हो, ज्यांनी असंख्य

0: सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: बेहतर कुछ नहीं।
1: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
2: Hey guys!
3: आज तर पार्टी हवी
4: आधी चैम्पियन बरोबर सेल्फी घेऊया।
5: आइडिया इथेच करूया पार्टी।
3: पिझ्झा पार्टी
4: येस।
3: चल तुझे कार्ड आणि पिन दे, माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन। RBI सांगते आहे की आपला पिन OTP CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका। ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा।
4: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
3: ऐकलं नाही? नो शेअरिंग। RBI सांगते, जाणकारपणा सतर्क राहा।
6: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी। शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026।
7: श्रोतेहो, ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र।

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी विनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमलभट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता, पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून काम तत्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र झालं पाहिजे. इथे केवळ गायींचं संरक्षण संवर्धन नव्हे तर संशोधन झालं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या

समारोप प्रसंगी ते आज नागपुरात बोलत होते. गोशाळांमध्ये गायीपासून मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं फडणवीस पुढे म्हणाले. ही उत्पादनं विकण्यासाठी विविध ठिकाणी शासनातर्फे कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं आज निधन झालं होतं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्यांच्या निधनानं आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमदं, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल यांच्यासह इतरांनीही तिडके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात रोहिणा पुलाजवळ आज सकाळी खासगी बसचा टायर फुटून बस उलटल्यामुळे 3 लहान मुलांसह एकाच कुटुंबातले 11 जण जखमी झाले. स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ मदत करून जखमींना परतूर, मंठा आणि वाटूर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. महाराष्ट्र सेवा संघातर्फे प्रतिवर्षी आयोजित केलं जाणारं गिरिमित्र संमेलन यावर्षी 11 आणि 12 जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघाच्या मुलुंड इथल्या सभागृहात होणार आहे. यंदा या संमेलनाचं 23वं वर्ष असून युद्धभूमीवरील गिर्यारोहण ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे. गिर्यारोहण क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले जाणारे गिरिमित्र पुरस्कार या संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय गिर्यारोहण विषयक माहितीपटांचं प्रदर्शन, प्रश्नमंजुषा तसंच ब्लॉग्स, रील्स आणि छायाचित्रण स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत आज अग्रमानांकित यानिक सिनरचा सामना शिंतारो मोचीझुस्की याच्याशी होणार आहे, तर नोव्हाक जोकोविच समोर रोमान सॅफियुलिन याचं आव्हान असेल. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाचा सामना नाओमी ओसाका बरोबर रंगणार आहे. काल महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत एलिजे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिला पराभवाचा धक्का दिला, तर अलेक्झांड्रा इयाला हिनं तिसऱ्या क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियंतेक हिच्यावर मात केली. पुरुष एकेरीत अलेक्झांडर झेरेव यानं मार्कोस गिरॉनला हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यामधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय

0: बातमीपत्रात नमस्कार.
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजची आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
1: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
2: कशी मिळू शकते?
1: उद्गमने. आरबीआयच्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
2: हो,
1: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
2: आजच सर्च करतो.
1: मग आजचा चहा तुझ्याकडून.
2: हो हो.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
6: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
5: सहज संवाद.
7: सहज संवाद.
5: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
8: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
5: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला 12:00 प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबवली जात आहे. या SIR मोहिमेचं स्वरूप आणि महत्त्व तसंच या मोहिमेच्या प्रक्रियेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी तसंच ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्याचे कोणते फायदे आहेत याविषयी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. सर नमस्कार. भारतीय निवडणूक आयोगाकडून सध्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही महत्त्वाची मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम नक्की काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, काय सांगाल?
1: दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण होतं, स्पेशल समरी रिव्हिजन होतं. म्हणजे ज्या मतदार याद्या सध्या अस्तित्वात आहेत त्या मतदार याद्यांमध्ये काही नावं ऍड करणं, नावं वगळणं किंवा शिफ्टिंग झाली असेल तर काही कोणाचे अर्ज आले असतील तर त्याच्यावर कार्यवाही करणं, ह्या गोष्टी होत असतात. पण मूळ यादी जी आहे ती विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली जाते आणि अशी ही यादी 2002 मध्ये तयार करण्यात आली होती. यापूर्वी सन 2002 नंतर सुमारे 24 वर्षानंतर आपण ही विशेष सखोल पुनरीक्षण संपूर्ण भारतामध्ये राबवतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एका राज्यात म्हणजे बिहारमध्ये जिथे इलेक्शन झाल्या तिथे पहिल्यांदा राबवलं आणि त्याच्यानंतर काही 10 स्टेटमध्ये ज्याच्यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ असेल तिथे सुद्धा राबवलं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह 13 राज्यामध्ये विशेष सखोल पुनरीक्षणाची कार्यवाही केली जाते. आता विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे काय, तर मतदार यादीची जी आता सध्या ज्या मतदार याद्या आहेत त्याची पूर्णपणे नव्याने पडताळणी करणं आणि नव्याने यादी तयार करणं, पूर्णपणे नव्याने यादी तयार करणं हे याच्यामागचा उद्दिष्ट आहे. या योगे सर्व मतदारांना किंवा पुढील ज्यावेळी आपले निवडणुका होतील त्यावेळी या निवडणुकांमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारची आणि निकोप यादी तसेच दोषविरहित यादी आपल्याला उपलब्ध होईल या कारणास्तव हे विशेष सखोल पुनरीक्षणाचे कार्यक्रम राबवला जात आहे.
0: विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवण्यामागचा मुख्य उद्देश कोणता आणि त्याचे फायदे कोणते होणार आहेत?
1: त्याच्यामध्ये काय झालंय की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2002 मध्ये यादी आम्ही पहिल्यांदा म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली. त्याच्याही आधी विशेष सखोल पुनरीक्षण झालेलीच होती पण 2002 नंतर विशेष सखोल पुनरीक्षण होऊन नव्याने यादी तयार झालेली नाही. दरम्यानच्या काळात काय झालंय की 2002 ते 2026 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे, इकडून तिकडे लोक गेलेले आहेत, शिफ्टिंग झालेलं आहे आणि लोकांनी आपली जागा बदललेल्या आहेत, काही लोक मृत झालेले आहेत यादीमधले आणि काही लोकांची नावं डुप्लिकेट स्वरूपात सुद्धा यादीमध्ये आलेली आहेत. काही लोक काय करतात की एका ठिकाणी त्यांचं नाव असतं, दुसरीकडे ज्यावेळी शिफ्ट होतात त्यावेळी तिथलं एखादं दुसरं डॉक्युमेंट टाकून पुन्हा तिथे आपलं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेतात आणि अशा प्रकारे दोन दोन ठिकाणी सुद्धा त्यांची नावं राहतात आणि त्याच्यामुळं काय होते की यादी फुगीर होते आणि अनेक तक्रारी निर्माण होतात की अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये अनेक नावं आहेत, डबल नावं आहेत, मृत व्यक्तींची सुद्धा नावं आहेत आणि या प्रकारच्या ज्या तक्रारी प्राप्त होतात ह्या सगळ्यांचा विचार करून आयोगाने ही मोहीम सुरू केलेली आहे आणि याचा उद्देश एवढाच आहे की आपली मतदार यादी अगदी दोषविरहित आणि अचूक व्हावी आणि ज्यायोगे मतदारांना त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते योग्य तऱ्हेने निवडून देता यावेत यासाठी मतदार यादी तयार करण्यासाठी हा कार्यक्रम आहे.
0: विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेपूर्वी नागरिकांनी कोणती पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे आणि जर नागरिकांना मतदार यादीशी संबंधित अगोदरची माहिती शोधायची असेल तर ती कुठे शोधायची याविषयी काही सविस्तर सांगाल का?
1: आम्ही तर 76% काम आमच्याच स्तरावर केलेलं आहे म्हणजे त्याला मॅपिंग म्हणतात. या मतदार यादीमध्ये अजून एक गोष्ट म्हणजे ही जी इंटेन्सिव्ह रिव्हिजन होते त्याच्यामध्ये अजून एक ऍडिशनल गोष्ट ऍड करण्यात आलेली आहे

0: ती म्हणजे व्यक्तीचं नागरिकत्व. मतदाराचं नागरिकत्व असणं आवश्यक आहे, कारण जो संविधानातील जी कलमं आहेत किंवा लोकप्रतिनिधी अधिनियमातील त्या तरतुदी आहेत, त्याप्रमाणे एखाद्याला देशातील कुठल्याही मतदार यादीचा मतदार व्हायचं असेल तर त्याला भारताचं नागरिक असणं आवश्यक आहे. त्यामुळं या इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये नागरिकत्वाची जोड देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं काय आहे की आपल्याकडे मतदार यादी तयार झाली ती 2002 मध्ये आणि नागरिकत्व अधिनियम सुद्धा 2003 मध्ये आलेला आहे. त्यामुळं 2002 ज्या इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या याद्या आहेत इथे बेस समजल्या गेल्या आहेत. त्यामुळं आता ज्या मतदारांची मतदार यादीमध्ये नावे असतील त्यांची किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मतदार यादीमध्ये नावं असणं महत्वाचं आहे. आणि ते मॅपिंग, त्याला मॅपिंग म्हणतो किंवा जुळवणी म्हणतो, त्या जुळवणीची प्रक्रिया ही आमच्या स्तरावर आमचे जे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी आहेत त्यांच्या स्तरावर 76% प्रमाणात पूर्ण केलेली आहे. 24% प्रमाणात ती पूर्ण होऊ शकलेली नाही आणि ती आता या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकते. म्हणजे प्रत्यक्ष इन्युमरेशन फॉर्म ज्यावेळी घरोघरी घेऊन जातील त्यावेळी सुद्धा मॅपिंग हे होऊ शकतं. आता मतदारांनी काय करायचंय तर आमचे जे बीएलओ असतील ज्यावेळी त्यांच्या घरी इन्युमरेशन फॉर्म घेऊन जातील त्यावेळी त्यांच्याकडे आमच्या बीएलओंकडे मतदारांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल. मात्र काही वेळा शिफ्टिंग झालेलं असतं, कोणी दिल्लीवरून मुंबईत आलेला असतो किंवा कोणी कोल्हापूरवरून पुण्याला गेलेला असतो, अशा प्रकरणात आमच्या बीएलओला ती माहिती त्याच्या मतदार यादीतून प्राप्त झालेली नसते. अशा वेळी काय करायचंय, प्रत्यक्ष मतदाराला सुद्धा इलेक्शन कमिशनचं ईसीआय नेट म्हणून ऍप आहे, ईसीआय नेट किंवा व्होटर्स पोर्टल आहे. जर गुगलवर टाईप करून ईसीआय व्होटर पोर्टल किंवा ईसीआय नेट म्हणून जर टाईप करून घेतलं किंवा ईसीआयच्या वेबसाईटवर गेलं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जर गेलं तर तिथे एक टॅग येतो की आपलं 2002 मतदार जुन्या मतदार यादीतील नाव शोधा, म्हणजे मागील एसआयआर मधील नाव शोधा, असा एक टॅब येतो. चेक युअर नेम इन लास्ट एसआयआर असा टॅब येतो. त्या टॅबवर जर आपण क्लिक केलं आणि त्या टॅबवर क्लिक करून फक्त जुजबी माहिती त्याच्यामध्ये द्यायची आहे, आपलं नाव, आपलं जर रिलेटिव्हचं नाव देता येत असेल तर शक्य नाही तर केवळ आपलं नाव दिलं तरी चालेल, आपला 2002 मधलं राज्य, 2002 मधला जिल्हा आणि आपला 2002 मधला मतदारसंघ. बऱ्याच वेळा लोकांना मतदारसंघ माहिती असतो कारण त्यांचे आमदार त्या वेळेचे कोण आहेत ते त्यांना माहिती असतं, त्याप्रमाणे मतदारसंघ माहिती असतं. आणि ह्या जर 3-4 माहिती जर टाकल्या तर त्यांना त्या व्यक्तीला त्याची 2002 मधली माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. पूर्ण भारतातली माहिती कुठल्याही, समजा चेन्नईमध्ये तो व्यक्ती 2002 मध्ये असेल तरीही त्याला ती व्यक्ती माहिती त्याला उपलब्ध होऊ शकते. किंवा समजा तो आताचा मतदार त्यावेळी 18 वर्षाचा नसेल तर साहजिक त्याचं नाव त्यावेळी नसणार आहे. मग त्यावेळी तो आपले वडील किंवा आई किंवा आपले आजी किंवा आजोबा यांच्या नावाने जरी सर्च केलं 2002 मध्ये तर त्याला ती माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो आणि ती माहिती त्याने फक्त आपल्याकडे स्वतःकडे उपलब्ध करून ठेवावी. आमचा ज्यावेळी बीएलओ त्यांच्याकडे येईल, जर बीएलओ कडे ती माहिती असली तर ठीकच आहे, स्वतःकडे नसेल तर त्या मतदाराने ती माहिती त्याला उपलब्ध करून द्यावी की माझी ही माहिती आहे 2002 मधली, झालं काम. एवढंच आहे. इन्युमरेशन फॉर्म मध्ये तो एक कॉलम असतो 2002 ची माहिती भरण्याचा, स्वतःची माहिती किंवा स्वतःच्या आई वडिलांची माहिती, ही माहिती भरून दिलं आणि खाली थोडीशी आपली स्वतःची आत्ताची नाव आणि मोबाईल नंबर एवढं भरून दिलं आणि इन्युमरेशन फॉर्म वर सही केली की त्याचा इन्युमरेशन फॉर्म भरला जाईल, त्याचं मॅपिंग होईल आणि त्याचं मतदार यादीमधील नाव अबाधित राहील.
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बीएलओने नागरिकांच्या घरी भेट दिल्यानंतरची प्रक्रिया कशी असणार आहे, यावेळी नागरिकांना कोणती कागदपत्रं प्रत्यक्ष द्यावी लागणार आहेत याविषयी सांगा ना सर.
0: आता ज्यावेळी आमची ह्या कार्यक्रम सुरू झाला आहे, हाऊस टू हाऊस इनोव्हेशन म्हणतो आपण त्याला, तो आता 30 तारीख पासून सुरू झालेला आहे, 30 जून पासून आणि 29 जुलै पर्यंत हा आमचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. तर या कालावधीत आमचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर म्हणतो तो प्रत्येकाच्या घरी जाणार आहे आणि घरी गेल्यानंतर त्याच्याकडे प्रत्येक मतदाराचे डुप्लिकेट मध्ये इन्युमरेशन फॉर्म म्हणजे आपण गणना प्रपत्र आहे ते असणार आहे. त्या गणना प्रपत्रामध्ये मी सांगितल्याप्रमाणे वरच्या बाजूला त्याची आत्ताची माहिती उपलब्ध असणार आहे आणि सेकंड पार्टमध्ये त्याच्या मॅपिंगची म्हणजे 2002 मधील त्याची जी माहिती असेल किंवा त्याच्या पालकांची माहिती असेल ती उपलब्ध असणार आहे. तर तो ती माहिती संबंधित मतदारांना दाखवणार आहे, ही तुमची माहिती आहे, ही बरोबर आहे की सांगा, आणि बरोबर असेल तर खाली फक्त तुमचं नाव सांगा आणि

तुमचा मोबाईल क्रमांक सांगा आणि जर आधार क्रमांक त्यांना द्यायचा असेल तर देऊ शकतात. आधार क्रमांक द्या आणि सही करा. एवढंच काम आता आपल्या मतदाराला करावं लागणार आहे. आणि समजा जर त्या मॅपिंगची माहिती आमच्या बीएलओ कडे उपलब्ध नसेल तर मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे तो त्याला काही माहिती विचारेल की ठीक आहे 2002 ची आम्हाला माहिती काही तुमची प्राप्त होत नाही, तर 2002 मध्ये आपण पूर्वी कुठे होतात, त्यावेळी कुठे होतात 2002 मध्ये आपण

0: मतदार आहे त्याची स्वाक्षरी घेईल आणि ते स्वाक्षरी घेतल्यानंतर दोन प्रतीमध्ये असणार, एक प्रत ती त्या मतदाराला दिली जाईल आणि दुसरी प्रत जी आहे तो बीएलओ जो आहे तो आपल्याकडे स्वतःकडे ठेवेल. ज्यांचं मॅपिंग व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे ज्यांची 2002 मधली माहिती उपलब्ध आहे अशा व्यक्तींना या गणना प्रपत्रा व्यतिरिक्त आणखी कुठलेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळं काही मतदारांनी चिंतित होण्याची गरज नाही, कुठलंही वेगळं कागदपत्र त्यांना द्यायची गरज नाही. त्यांची सध्याची माहिती आणि 2002 ची मॅपिंगची माहिती एवढं सफिशियंट आहे. ज्यांची मॅपिंग झालेलं नसेल म्हणजे ज्यांची माहिती उपलब्धच होत नाहीये, आमच्या बीएलओने प्रयत्न करून सुद्धा किंवा त्या व्यक्तीला काही माहिती सांगता येत नसेल की माझी 2002 ला मी कुठे होतो किंवा काय माझी मतदार यादीमध्ये कुठे नाव असू शकतं याचं काहीच तो त्याला थांगपत्ता नसेल, तर अशांच्या व्यक्ती सुद्धा तो फॉर्म तसाच देऊ शकतो. त्याचा फॉर्म सही घेऊन मिळाल्यानंतर त्याचं नाव मतदार यादीत समाविष्ट होईल. ड्राफ्ट मतदार यादी म्हणतो त्याला, प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होईल. मात्र त्या व्यक्तीला त्या मतदाराला एक नोटीस जाईल म्हणजे ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जी आमच्या आजच्या प्रोग्राम प्रमाणे ऑगस्ट मध्ये पब्लिश होणार आहे आणि ही ऑगस्ट मध्ये पब्लिश 5 ऑगस्टला पब्लिश झाल्यानंतर त्या व्यक्तीला नोटीस जाईल ज्याचं मॅपिंग जुळवणी झालेली नाही, 2002 ची माहिती ज्याची मिळालेली नाही त्याला नोटीस जाईल. आणि त्या नोटीस मध्ये असं म्हटलेलं असेल की आयोगाने जे 11 काही डॉक्युमेंट सांगितलेली आहेत, तुमचं तर 2002 मध्ये यादीत नाव दिसत नाहीये, मग काही डॉक्युमेंट जी 2002 पूर्वीचं तुमचं भारतीय नागरिकत्व दाखवू शकतात अशा 11 डॉक्युमेंट पैकी एखादं डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला सादर करा, अशा प्रकारची नोटीस त्या मतदाराला जाईल. ज्यांचं नावच सापडलेलं नाही 2002 च्या मतदार यादीमध्ये त्यांनाच केवळ ही नोटीस जाईल आणि त्यांना काही डॉक्युमेंट त्यावेळी द्यावे लागतील, आता नाही.
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी, जनतेला आपण काय आवाहन कराल?
0: याच्यामध्ये नागरिकांची अतिशय महत्वाची भूमिका आहे, कारण आपल्याला माहितीच आहे की लागोपाठ निवडणुका होत आहेत. आत्ताच जनगणनेचा प्रोग्राम सुद्धा हो झालेला आहे, तर जनगणनेमध्ये सुद्धा जे इन्युमरेटर्स म्हणता येतील प्रगणक हे घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती घेत होते आणि त्यानंतर आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि आता आमचे बूथ लेवल ऑफिसर्स किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सुद्धा त्यांच्या कामकाज करून प्रत्यक्ष घरोघरी भेट देत आहेत. मुंबईमध्ये किंवा कोकणामध्ये महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे, अशा वेळी अतिशय अडचणीच्या परिस्थितीतून आमचे मतदान केंद्रस्तरीय प्रत्येकाच्या घरी जात आहेत, कारण हे अतिशय महत्वाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते चोखपणे निभावत आहेत. त्यावेळी मतदारांनी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करणं आवश्यक आहे, तर त्यांनी चांगलं सहकार्य केलं, त्यांनी चांगली माहिती दिली तरच आपली मतदार यादी खूप छान होऊ शकेल आणि यापुढे काही याबाबत आरडाओरड होऊ शकणार नाही की कोणी बोलू शकणार नाही की मतदार यादीमध्ये या त्रुटी आहेत. त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की ज्यावेळी हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या घरी येतील तर त्यांना पूर्ण सहकार्य करा.
1: श्रोते हो, निवडणूक आयोगाची विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम 29 जुलै 2026 पर्यंत सुरू राहणार असून या अंतर्गत राज्यातल्या सुमारे 9,68,00,000 मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेमुळे आपली मतदार यादी दोषविरहित आणि अचूक व्हायला मदत मिळणार आहे. चला तर मग निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेला सहकार्य करूया आणि बळकट लोकशाहीचा आपला भारत घडवूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी सायंकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

असं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन मॅच संपेपर्यंत फक्त रेडिओ सेटवर आणि डीटीएच आणि डीआरएमवर आपण ऐकू शकाल.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक आषाढ 14 शके 1948 अर्थात 5 जुलै 2026. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया हे छानसं गीत.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत निवृत्तीनाथ यांचं कीर्तन. कीर्तनकार आहेत शकुंतला जोग.
1: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा.

मंडळी, आज निरूपणासाठी हा तुकाराम महाराजांचा अभंग घेतलेला आहे. महाराज ज्या ठिकाणी असं म्हणतात, मनुष्याला सद्गुरूला शरण गेल्याखेरीज देहाचं सार्थक करून घेता येणार नाही. सद्गुरूचा कृपा हस्त मस्तकावर पडल्याशिवाय त्या मनुष्याला तेज प्राप्त होणार नाही. जसं

पौर्णिमेचा चंद्राच्या प्रकाशाशिवाय रात्रीला शोभा नाही, प्रखर सूर्यप्रकाशाशिवाय दिवसाला शोभा नाही, तसंच राजाशिवाय राजाला शोभा नाही, आणि त्याचप्रमाणे गुरुशिवाय किंवा गुरुला शरण गेल्याशिवाय माणसाला तरुणोपाय नाही. म्हणून पहिल्या कव्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की सद्गुरूला शरण गेल्याशिवाय मनुष्याला सोय सोय म्हणजे मार्ग सापडणार नाही. आता दुसरा दृष्टांत असा, एकदा द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णांकडे एक चित्रकार आला व आपण उत्तम चित्रकार आहोत, अगदी आपली हुपेहूप तस्वीर मी करतो असं त्याने सांगितलं. भगवंताने त्याला नाव गाव कुठे शिकला वगैरे सर्व माहिती विचारली. नाव गाव सांगितलं परंतु शिकायला कुठेच

नाही म्हणाला. भगवान म्हणाले, अरे गुरुशिवाय विद्या शिकलास, हे कसं शक्य आहे? जन्माला आल्यावर आई गुरु असते आणि शाळेत गेल्यानंतर शिक्षक गुरु असतात. भगवंताने पाहिलं की याला गुरुचे महत्त्व आपण समजावूनच दिली पाहिजे. भगवान म्हणाले, बरं मग तू माझी तस्वीर काढतोस ना, काढ. आणि म्हणून त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली. एकदा काढलं, भगवंताला दाखवलं, भगवंताने काहीतरी खोड काढली. दुसऱ्यांदा काढलं, परत दाखवलं, तरी पण परत खोड काढली. दोन तीन वेळा चित्र काढलं तरी भगवान आपले एकसारखे खोड काढतच राहिले. शेवटी तो निराश झाला. भगवान म्हणाले, अरे घरी जाऊन तरी तू तस्वीर तयार करून आणलीस ना तरी चालेल. म्हणाला, बरं आहे, भरपूर तरी वेळ आपल्याला मिळेल. आणि मग घरी जायला निघाला. जाता जाता वाटेत निराशाने एके ठिकाणी बसला. इतक्यात विण्याची तार वाजली.

असं भजन करीत नारदांची स्वारी त्या ठिकाणी आली आणि त्याला डोक्याला हात लावलेला बघितला, निराश झालेला बघितला म्हणून चौकशी केली. शेवटी होय नाही करता करता त्याने आपलं दुःख सांगितलं आणि नारदांचे पाय धरले व म्हणाला की मला यातून काहीतरी सोपा उपाय सांगा. नारद म्हणाले, हरकत नाही, सांगतो की त्यात काय एवढं मोठंच. आता असं कर, घरी गेलास ना की 8x8 एक आरसा घे, त्या आरशावर झिरझिरीत असा पडदा सोड आणि उद्या दरबारात जाऊन भगवान तस्बीर दाखव असे म्हणताच पडदा बाजूला कर आणि आरसा पुढे कर. भगवान जसे असतील तसंच्या तसं प्रतिबिंब त्यामध्ये दिसेल, मग भगवंताला काहीच खोड काढता येणार नाही. चांगला उपाय सांगितला आणि छान गुरु भेटला, आनंदला, घरी गेला आणि नारदांच्या सांगण्याप्रमाणे तसं केलं आणि दुसऱ्या दिवशी दरबारात हजर झाला. भगवंतांनी विचारलं, काय आणली का तस्बीर तयार करून? हो, दाखव ना. मग भगवंताच्या पुढे पडदा बाजूला करून आरसा दाखवला. भगवान हसले, म्हणाले, काय कोण गुरु भेटला? तर भगवंतांचे पाय त्यांनी धरून सेतलं की अहो, नारदांनी सिंह युक्ती मला सांगितली. भगवान म्हणाले, अरे आम्ही देव असून सुद्धा मी सांदीपनी ऋषींना गुरु केलं, प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठांना गुरु केलं आणि तू तर यक्कचित मानव, मग तुला गुरु नको करायला? गुरु केल्याशिवाय किंवा गुरुची कृपा झाल्याशिवाय आपल्या कलेचं तेज पसरत नाही. तेव्हा मनुष्याने गुरु हा केलाच पाहिजे आणि हाच आशय मनात ठेवून तुकाराम महाराज पूर्वपद्यामध्ये असं म्हणतात.

आपे गावी श्री विठ्ठलपंत कुलकर्णी आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई असं दाम्पत्य राहत होतो. आणि त्यांच्या पोटी हे आमचे चरित्रदायक जन्माला आले. संसार करत असताना मध्येच संन्यास घेऊन पुन्हा संसारात पडले आणि ही चार अपत्य जन्माला आली. मोठे निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानेश्वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई. पण ही चार अपत्य जरी आली ना तरी हे सगळे अवतारी पुरुषच होते असं म्हटलं तरी हरकत नाही. ते असे

त्याचा आपल्या मुलांना त्रास होतो म्हणून अधिकारी लोकांच्या सांगण्यावरून माता पितांनी देहांत प्रायश्चित घेतलं. रात्री झोपताना मोठा मुलगा निवृत्तीनाथ याला आपल्या भावांचा सांभाळ करण्यास सांगितलं. निवृत्तीनाथ हे नाथपंथीय, त्यांचे गुरु गहिनीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊलीचे गुरु निवृत्तीनाथ अशी ही परंपरा. धीर गंभीर निवृत्तीनाथाने आपल्या या सर्व भावंड निराश झालेली आहेत त्यांचं सांत्वन करायचं ठरवलं.

निवृत्तीनाथ हेही त्यावेळी वयाने लहान, परंतु माता पित्यांच्या मागे सर्व भावंडांची जबाबदारी पडल्यामुळे त्यांना आपोआप मोठं व्हावंच लागलं. ज्ञानेश्वर माऊलीला त्यांनी हटयोग शिकवला आणि कर्मयोग सांगितला व कर्तव्य कर्म करीत असताना प्रसंगाला उचित अशा वेळी याचा उपयोग करावा असा उपदेश केला. हे सर्व भावंडही निवृत्तीनाथांच्या आज्ञेतच असायचे. एकदा या भावंडांना मांडे खायची लहर आली. आता काय करावं? समाजाने तर आपल्याला बहिष्कृत केलंय, मग हे कसं शक्य होईल? मुक्ताई कुंभाराळीत गेली, परंतु तिला कोणीही खापर दिलं नाही. विसोबांनी तशीच तजवीज करून ठेवलं ते. मग मात्र ज्ञानेश्वर मौलीने ठरवलं की आपण आता ह्या गुरुपदेशाचा उपयोग याच वेळी आत्ता करायला हवा. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं पहा,

या सर्व गोष्टी ज्ञानेश्वर माऊलींनी जरा घडून आणल्या असल्या तरी त्याच्या पाठीमागे संत निवृत्तीनाथ गुरु यांचे आशीर्वाद आणि पाठबळ निश्चितच होत. त्यांनी ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेत लिहिली आणि मग ती समाजापुढे उपकृत करण्यासाठी म्हणून निवृत्तीनाथांकडे परवानगी मागितली. निवृत्तीनाथ म्हणाले, अरे ज्ञाना, तू तर ज्ञानाचा ईश्वर आहेस, सागर आहेस, माझी परवानगी कशाला. परंतु निवृत्तीनाथांनी पसायदान देवाजवळ मागायला सांगितलं आणि मग ज्ञानेश्वरांनी पसायदान असं मागितलं.

भाषातने समाजासाठी यांनी पसायदान मागितलं. समाजाची उन्नती व्हावी, समाजात समाज भरभराट व्हावा आणि तळागाळातील सर्व माणसांना माणसांचं ऐक्य घडावं या उद्देशाने त्यांनी सर्व तीर्थयात्रा केली. या निवृत्तीनाथांची समाधी नाशिकला आहे. आपल्या या गुरुपदेशाने स्वतः अप्रकाशित आहे, परंतु ज्ञानेश्वर माऊलीला मात्र प्रकाशात आणलं त्याने. प्रत्येक कार्य करताना गुरुचे मार्गदर्शन हवेच आणि गुरुचा आशीर्वाद आणि गुरुची कृपा असल्याशिवाय माणसाला तरुणोपाय नाही. हाच असे मनात धरून तुकाराम महाराज पूर्व पद्यामध्ये असे म्हणतात.

श्रोते हो, आताच आपण संत निवृत्तीनाथ यांचं कीर्तन ऐकलं. कीर्तनकार होत्या शकुंतला जोग. मंडळी, आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा आपली भेट उद्या सायंकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. तेव्हा आपण इथेच थांबतोय. नमस्कार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: श्रोतेहो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित। ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय। आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। राज्यात

0: आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे, तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी विनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमल भट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून एलएनजी अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर एलएनजीच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. या वर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. पेट्रोलियम निर्यातदार देशांची संस्था ओपेक प्लसनं येत्या ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचं ठरवलं आहे. 7 ओपेक प्लस देशांच्या आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान हे 7 देश ओपेक प्लसचे सदस्य असून पेट्रोलियम पदार्थांच्या जागतिक बाजारपेठेत स्थैर्य आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या बैठकीनंतर काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार हे उत्पादन कमी जास्त केलं जाईल असंही या पत्रकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत

0: केल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 708 कोटी रुपये मूल्याचे भारतीय समभाग खरेदी केले आहेत. गेले सलग 3 महिने परदेशी गुंतवणूकदार भारतीय समभागांची विक्री करत होते. जून महिन्यात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या अनेक उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचं आता दिसून येत आहे. जून अखेरपर्यंत ही विक्रीची लाट ओसरली असून आता खरेदी सुरू झाली आहे. टेलिग्राम या लोकप्रिय संदेशवहन मंचावरून चित्रपट, ओटीटीवरील कार्यक्रम आणि इतर दृकश्राव्य सामग्रीची बेकायदा देवाणघेवाण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं टेलिग्रामला नोटीस बजावली आहे. या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. कॉपीराईटचं उल्लंघन हा केवळ दिवाणी नव्हे तर फौजदारी गुन्हाही असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. बेकायदा सामग्री हटवण्यासाठी सरकारच्या सूचनांची वाट न पाहता टेलिग्रामनं स्वतःहून प्रभावी उपाययोजना कराव्यात असंही या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही सरकारनं दिला आहे. इन्स्टाग्रामवरच्या सशुल्क जाहिरातींमधलं बाललैंगिक शोषण आणि शोषणात्मक आशयासंदर्भात केंद्र सरकारनं मेटा या समाज माध्यम कंपनीला नोटीस बजावली आहे. बाललैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश सरकारनं मेटाला दिले असून या प्रकरणी 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरणही मागवलं आहे. व्यापार, स्थलांतर आणि इतर धोरणात्मक विषयांबाबत परराष्ट्र मंत्रालयाला आपण सल्ला देत असल्याचा दावा काही व्यक्ती समाज माध्यमांवर करत असून यासंदर्भात सशुल्क सेवा तसंच मंत्रालयाबरोबर कसं काम करावं याबाबत लोकांना माहिती देत आहेत याबाबतच्या दाव्यांचं परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं असून अशा व्यक्तींचा परराष्ट्र मंत्रालयाशी कोणताही संबंध नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तसंच सर्वांनी समाज माध्यमांवरच्या अशा प्रकारच्या खोट्या पोस्टपासून सावधानता बाळगावी असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी इंडोनेशियाला दिलेल्या भेटीला 100 वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ इंडोनेशिया सरकारनं येत्या वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा इंडोनेशिया दौरा उद्या सुरू होत आहे. त्या दरम्यान या शताब्दी कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे. इंडोनेशियातले भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. गुरुदेवांच्या 3 महिन्यांच्या इंडोनेशिया भेटीत त्यांनी त्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केला. इंडोनेशियाची मेणाच्या सहाय्यानं वस्त्र रंगवण्याची बाटिक कला त्यांनीच बंगालमध्ये नेली आणि आता ती शांतिनिकेतन बाटिक कला या नावानं प्रसिद्ध आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री की हजार देवांतरा यांनी शांतिनिकेतनच्या संकल्पनेनं प्रभावित होऊन इंडोनेशियामध्ये बागेतल्या शाळा सुरू केल्या होत्या. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशाच्या नव्या नौदलातल्या कांगकोन या युद्धनौकेवरून करण्यात आलेल्या क्रूज क्षेपणास्त्रासह विविध शस्त्रप्रणालींच्या चाचण्यांचं निरीक्षण केलं. सरकारी माध्यमांनी आज दिलेल्या वृत्तानुसार 5,000 टन क्षमतेच्या कांगकोन या युद्धनौकेवर या चाचण्या शुक्रवारी पार पडल्या. या चाचण्यांचा उद्देश युद्धनौकेच्या लढाऊ प्रणालींची कार्यक्षमता तपासणे हा होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया वामनराव घोरपडे यांच्या स्वरातलं हे भारूड.

0: जाईन म्हटलं चांगलं चुंगलं, पण महागाईनं डोकं उलट टांगलं.
1: असं का?
0: अहो काय सांगायचं,
1: काय सांगताय?
0: पगार झाला कमी आणि महागाई झाली जास्त.
1: जास्त
0: आणि म्हणून म्हणायचंय.
1: काय म्हणायचंय?
0: कधी नव्हत

जवळाला करीन म्हटलं पुर्यानी भात, अहो कधी नव जवळ आलेत आणि काहीतरी चांगलं करावं म्हणून म्हटलं जवळाला करीन म्हटलं पुरी आणि भात, पण बोलता बोलता झाली बघा ही रात, अहो कधी नव तारे जवाई त्यांची विचारपूस करता करता रात्र झाली, आणि म्हणून मग काय म्हणायचं, कधी नव

0: जावयाला टाकीन म्हटली खाट
1: खाट
0: अहो जावयाला कधी नवत आले आणि त्यांना कुठतरी खाट टाकावे आणि आराम करतील आणि म्हणून
1: म्हणायचं
0: जावयाला टाकीन म्हटली खाट पण तिच्या पायाची लागली या वाट अहो नवऱ्याला मी म्हणत होते
1: काय म्हणत होता
0: की कुठून तरी तिचा ते पाय तुटलेला आहे लाकूड तोडून आणा
1: लाकूड तोडून
0: पण नवरा काय म्हणाला
1: काय म्हणाला
0: की महाराष्ट्र शासनाने वनीकरण बंद केलेलं पाय लाकूड तोडायचं तेव्हा ते अधुरच राहिलं
1: का
0: आणि म्हणून काय म्हणायचं
1: काय म्हणायचं
0: कधी ना

0: जवळला घेईन म्हटलं घडी.
1: घडी म्हणजे हातातलं वाजायची का?
0: हो, लग्नाच्या वेळी जवळला सांगितलं होतं घडी घेईन म्हणून.
1: पण
0: म्हणून काय झालं?
1: काय सांगितलं?
0: जवळला घेईन म्हटलं घडी.
1: अहो,
0: पण जवायाची जात मोठी वेडी. अहो, चार जवाई.
1: चार जावई.
0: अहो, एकाच जावायला जर घडी घेतली
1: तर
0: सर्व जावायला घडी घ्यावी लागेल. आणि म्हणून मला काय म्हणायचं?
1: काय म्हणायचं?
0: कधी न वाचता.

0: एका जनार्दनी म्हणे जावाय नाही शिकला शाळा, माझ्या पोरीच्या पदरी पडला अडाणी गोळा।
1: अडाणी गोळा
0: अहो आज प्रौढ शिक्षण मिळालं झालेलं आहे, त्याचा आधार ते आपण घेतला पाहिजे। आणि म्हणून काय म्हणायचं आहे,
1: काय म्हणायचं आहे,
0: अरे एका जनार्दनी म्हणे जवळ नाही शिकला शाळा,
1: शिकला शाळा,
0: माझ्या पोरीच्या पदरी पडला अडाणी गोळा। आणि म्हणून काय म्हणायचं।

श्रोतेहो, या लोकगीताबरोबरच आजचा आपला लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय. रात्रीचे 8:30 होत आहेत. सादर करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया संजीवनी भेलांडे यांच्या स्वरात शकील बदायूनी यांची ही रचना.

श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा आपला हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय. ठीक 8:45 आपण ऐकणार आहात समाचार संध्या. हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.